मध्यम लहरी 239° आर्टिक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफएम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरती तसंच पीबी वेव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवरती हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 13 श्रावण शके 1948 अर्थात 4 ऑगस्ट 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. सुरू करत आहोत आमची प्रातकालीन प्रसारण सभा मंगलध्वनीनं. सुप्रभात श्रोते हो.

आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत, त्यानंतर ठीक 6 वाजता हिंदी मधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: कर रही है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। सकाळचे 6:05 झाली आहेत। गिरवाणवाणी या कार्यक्रमात आज ऐकूया निळकंठ शिवाचार्य महाराज कृत लिंग महात्म्य समूह स्वरात।

0: पठे शिव सन्निधौ शिवलोकम वाप्नोति शिवेन सह मोदते।
1: समूह स्वरात गायलेलं निळकंठ शिवाचार्य महाराज कृत लिंग महात्म्य आपण ऐकलं। गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। यानंतर ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन।

ओंकार दादरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील अरविंद आगाशे यांची भक्तिरचना आपण ऐकली. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराजांचा अभंग जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात.

0: समूह स्वरात गायलेल्या राजा बढे यांच्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. यानंतर कृषी वार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया औषधी वनस्पती लागवड याविषयीची माहिती. वाचक स्वर महेश इनामदार यांचा.
1: मंडळी, आपण आपल्या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग हे नियमितपणानं करत असतो, पण काही प्रयोगशील शेतकरी आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करताना आपल्याला दिसून येतात आणि अशातलाच एक प्रयोग म्हणजे औषधी वनस्पतींची लागवड. या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींपैकी अश्वगंधा, शतावरी, सफेद मुसळी आणि कोरफड अनेक रोगांवर गुणकारी आहेत. यांची औषधी पिकं म्हणून सलगपणे लागवड शेतकरी बांधवांनी केली तर त्यांना नक्कीच चांगले फायदे मिळू शकतील. सफेद मुसळी. मंडळी, सफेद मुसळीची लागवड अलीकडे खूप वाढताना आपल्याला दिसून येते. सफेद मुसळी ही पित्त, कफ, वायू, क्षय, रक्तदोष, सूज, अतिसार, शारीरिक कमजोरी, धातू क्षीणता या विकारांवर अत्यंत उपयुक्त आहे. शक्तिवर्धक टॉनिक आहे. हिच्या मुळ्यांचा उपयोग दमा, मूळव्याध, काविळ, पोटदुखी, अतिसारावर देखील होऊ शकतो. त्याचप्रमाणे रक्तदाब, मधुमेह, महिलांचे श्वेतपदर सारखे आजार, पुरुषांचे पुरुषत्व वाढवण्यासाठी देखील या वनस्पतीचा उपयोग होतो. अशा या सफेद मुसळीची लागवड उष्ण कोरड्या हवामानात निचऱ्याच्या रेताड मुरमाड शेणखतयुक्त सेंद्रिय भुसभुशीत जमिनीत 30x40 cm अंतरावर करावी. खतपाणी व्यवस्थापन, कीड रोग, अंतर्मशागत इत्यादी गोष्टी तंत्रशुद्ध पद्धतीनं केल्या तर सफेद मुसळीच्या मुळ्यांना चांगला बाजार मिळतो. अश्वगंधा या औषधी वनस्पतीमध्ये शरीराला पुष्टी देणारे असे गुणधर्म आहेत. दमा, खोकला, व्रण, पांढरा कोड, कमी रक्तदाब यासारख्या आजारांवर अश्वगंधाच्या मुळ्या या गुणकारी आहेत. आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक, युनानी औषधांमध्ये हिचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. अश्वगंधाची लागवड ही चांगल्या निचऱ्याच्या हलक्या मध्यम सेंद्रियुक्त भुसभुशीत जमिनीत बियांपासून तयार केलेल्या रोपांद्वारे गादी वाफ्यावर अगर सरीच्या भुंड्यावर करावी. कीड रोग नियंत्रणासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर करावा. शतावरी. म्हणजे शतावरी ही दोन प्रकारची असते, एक औषधाची आणि दुसरी भाजीची. औषधाची शतावरी ही अत्यंत गुणकारी अशी आहे. वजन, उंची वाढवण्यासाठी, त्वचा सुधारण्यासाठी, अल्सर, गर्भवाढीसाठी शतावरीचा चांगला उपयोग होतो. सौंदर्य प्रसाधनातही शतावरीचा वापर चांगल्या पद्धतीने केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा या शतावरीची लागवड उत्तम निचऱ्याच्या गाळाच्या एकरी 20-25 बैलगाड्या शेणखत घातलेल्या भुसभुशीत जमिनीत रोपांद्वारे अगर बियांद्वारे गादी वाफ्यावर लागवड करावी. चांगली काळजी घेतल्यास एकरी साधारण 25-30 क्विंटल ताज्या मुळ्या मिळतात. खर्च वजा जाता साधारण आपल्याला 30-40 हजारांचं निव्वळ उत्पन्न मिळू शकतं. मंडळ, कोरफड ही औषधी वनस्पती आहे हे आपण सर्वजण जाणतो. पित्त, दमा, खोकला, यकृत विकार, ताप, त्वचा रोग तसंच डोळ्यांचे विकार, अपचन, गर्मी, अमांश, रक्तियाव, कडकी, काविळ, संधिवात, मासिक पाळी यासारख्या अनेक आजारांवर कोरफडीपासून बनवलेली औषधं ही उपयुक्त ठरल्याचं दिसून आलेलं आहे. कोरफड लागवडीच्या बाबतीत शेतकऱ्यांनी सावध राहून पूर्ण नियोजन आणि विक्री व्यवस्थापन करून कोरफडीचं उत्पादन घ्यावं. अशा प्रकारे मंडळी, या वनस्पती आपल्याला औषधी गुणधर्माने युक्त असल्यामुळं यांच्यापासून चांगलंच उत्पादन मिळण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं अशा वनस्पतींची लागवड आपण आपल्या शेतात केली तर नक्कीच आपल्याला 2 पैसे जास्तीचे मिळू शकतील.
0: कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये आज औषधी वनस्पती लागवड याविषयीची माहिती आपण ऐकली. वाचक स्वर महेश इनामदार यांचा होता. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:45 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: नमस्कार श्रोतेहो. लहान मुलांमध्ये हर्निया हे बऱ्याच जणांनी ऐकलेलंही नसते, तर लहान मुलांमध्ये हर्निया होऊ शकतो का? हर्निया हा मुलांमध्ये सर्वात सामान्य शस्त्रक्रिया लागणाऱ्या आजारांपैकी एक आहे. यात पोटातील आतडे किंवा इतर उती पोटाच्या भिंतीतील छोट्या उघड्या मार्गातून जांघेत किंवा अंडकोशात येतात. मुलांमध्ये हर्निया हा बहुतेक वेळा जन्मजातच असतो. तो त्याचं वजन उचलण्याशी किंवा दुसऱ्या कोणत्या आजाराशी काही कनेक्शन नसते. मुलांच्या जांघेत किंवा अंडकोशात येणारी जाणारी जर सूज दिसत असेल तर हे त्याचं सामान्य लक्षण आहे. मुलं रडत असताना, खोकताना किंवा खेळताना ती सूज असते आणि झोपल्यावर ती सूज कमी होते. बहुतेक वेळा हर्नियामुळे वेदना काहीच होत नाही, पण सूज कायम राहते. वेदना होणे किंवा उलट्या होणे किंवा मूल खूप अस्वस्थ होणे ही धोक्याची चिन्ह असतात. हर्निया मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो, पण मुलींमध्येही तो होऊ शकतो. मुलींमध्ये जांघेच्या भागात येणारी सूज हे त्याचं मुख्य लक्षण आहे. काही वेळा हा हर्नियाच्या पिशवीमध्ये अंडाशय म्हणजे ओव्हरी अडकू शकते, त्यामुळे मुलींमध्ये हर्नियाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. जांघेत कोणतीही येणारी जाणारी गाठ किंवा सूज दिसल्यास बालशल्य विशारदांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. बऱ्याचशा पालकांना असं वाटते की बाळ आता लहान आहे, मोठं झालं की हर्निया कमी होईल, तर ही चुकीची समजूत आहे. मुलांमध्ये हर्निया स्वतःहून कधीही बरा होत नाही आणि निदान झाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला हा नेहमीच दिला जातो. यात धोके काय आहेत? इलाज न करण्यामुळे हर्नियाचे आतडे अडकू शकते, अशावेळी रक्तपुरवठा बंद होऊ शकतो आणि तातडीची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. सामान्यतः बाळ जितकं लहान तितक्या लवकर उपचार करणं गरजेचं असू शकते, त्यामुळे इथे वयाचं काही पाबंद नाही आहे. जर बाळ लहान असेल तर हर्निया लवकर करणं आवश्यक आहे. विशेषतः नवजात बाळांमध्ये आणि लहान अभ्रकांमध्ये शरीरातील अवयव अतिशय नाजूक असतात आणि त्यांची शारीरिक क्षमता मर्यादित असते, त्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये अनावश्यक विलंब झाल्यास गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. हर्नियाची शस्त्रक्रिया अतिशय साधी आणि सुरक्षित असते. बहुतेक मुलांना त्याच दिवशी घरी जाता येते आणि काही दिवसात ते पुन्हा नेहमीप्रमाणे खेळू शकतात. लक्षात ठेवा, हर्नियाची गाठ येते जाते म्हणून ती बरी होत नाही. वेळेवर उपचार केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि परिणाम उत्कृष्ट मिळतात. मुलगा असो किंवा मुलगी, जांघेत दिसणारी येणारी जाणारी गाठ ही सूज नेहमी हर्नियाची खूण असू शकते. वेळेवर निदान आणि शस्त्रक्रिया केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि मुलाचे आरोग्य पूर्णपणे सुरक्षित राहते. अजूनपर्यंत आपण लहान बाळांच्या विकारांचे निदान, त्यांची शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेचे वेगळ्या वेगळ्या पद्धती जसे ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी यावर माहिती करून घेतली. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाल्या आहेत. ह्या दुर्मिळ किंवा घाबरण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाहीत. योग्यवेळी निदान, अनुभवी बालशल्य चिकित्सकांकडून उपचार आणि सुसज्ज रुग्णालयातील सुविधा यामुळे आज बहुतेक शस्त्रक्रियांचे परिणाम अत्यंत चांगले मिळतात. त्यामुळे बाळास कुठलाही विकार आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा आणि शस्त्रक्रियेला घाबरू नका.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. श्रोतेहो, हाच कार्यक्रम दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल. यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर. परिसर
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आत्तापर्यंत आपण त्यांच्याकडून जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळेची फोटोग्राफी, पाणवठ्याजवळची फोटोग्राफी या विविध विषयांवर त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली.

0: हिरेन, आज आम्हाला एका विशेष आणि महत्त्वाच्या अशा प्रश्नावर तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हे निसर्गाच्या संवर्धनामध्ये काही भूमिका बजावू शकतं का? वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हे एक प्रभावी माध्यम होऊ शकतं का?
1: मला असं वाटतं की सगळ्यात प्रभावी माध्यम जर काही असू शकतं कॉन्झर्वेशनमध्ये तर ते फोटोग्राफीच आहे. कारण की थोडं अशा पद्धतीने बघूयात या गोष्टीला, ज्यावेळेस तुमच्या मनात काय आहे ते लिहित असतात आणि ज्यावेळेस ती गोष्ट मी वाचत असेन ते मी काय व्हिज्युअलाइज करतोय त्या पद्धतीने मला ती गोष्ट समजेल. पण फोटोग्राफ हे असं माध्यम आहे जे तिथे होतं ते फोटोग्राफरने कॅप्चर केलं त्याच्या दृष्टिकोनातून आणि एक्झॅक्टली तेच तुम्हाला दिसतंय. तिथे पण ती डिस्क्रिपन्सी येऊ शकते कारण की फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, 360 डिग्रीमध्ये फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे जो उद्देश आहे तो अगदी क्लिअरली आपल्याला कळत असतो. आणि ज्या भावना ज्या असतात, जसं आता तुम्ही कधी तुमचे जुने अल्बम जर उघडून बघितले तर तुम्ही भावूक होऊन जातात आणि ती जी भावना आहे त्याच भावनेचा वापर करून आपण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी तो कन्झर्वेशन करू शकतो. आणि जेवढेही आता सगळे मोठे फोटोग्राफी कंटेस्ट आहेत जगातले, प्रत्येक कॉन्टेस्टमध्ये कन्झर्वेशन हा सेपरेट इश्यू असतो. आणि फॉर्च्युनेटली लास्ट इयर जो एशिया खंडातला सगळ्यात मोठा फोटोग्राफी अवॉर्ड आहे, नेचर इन फोकस वाईल्ड लाईफ फोटोग्राफी अवॉर्ड, त्याच्यात मला त्याच कॅटेगरीमध्ये एक अवॉर्ड मिळाला होता. जो नॉर्थ ईस्ट इंडियातला एक पिक्चर होता पक्ष्यांचा, अतिशय सुंदर पक्षी जो मी आयुष्यात जिवंत कधीच बघितलेला नव्हता, तो मी तिथे मृत अवस्थेत बघितला. आता पण मला बोलताना गुजबम्स येत आहेत कारण की ती मोमेंट जी आहे, जे छायाचित्र मी त्यावेळेस घेतलं, ती जी मेमरी आहे माझ्यासोबत ती नेहमीसाठी आहे. आणि ती जी मेमरी आणि जे माझं ऑब्झर्वेशन आहे ते त्या छायाचित्रा थ्रू मी लोकांपर्यंत पोहोचवलं. तर अशा पद्धतीने फक्त हा फोटोग्राफ नाही, आता जवळपास मागच्या 70-80 वर्षात ज्यावेळेस टायगर्स किंवा लेपर्ड्सची खूप मोठ्या प्रमाणावर हंटिंग होत होती, त्यावेळेस जर पिक्चर्स बघितले आता तुम्ही तर इमोशनल होऊन जातो आपण. अरे 7-8 टायगर्स डेड आहेत, त्याच्यावर एक इंग्रज अधिकारी उभा आहे रायफल घेऊन. मी जसं तुम्हाला आता बोलतो एक्सप्लेन करतो, मी बघतोय की तुम्ही इमोशनल होत आहेत किंवा व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करतात, पण तोच ज्यावेळेस टायगर आपण जंगलात बघतो आणि त्याचा फोटोग्राफ घेतो त्यावेळेस आपल्याला समाधान वाटतं त्या गोष्टीचं. आणि इमेज जी आहे ती एक कन्वे करत असते, म्हणजे एक भावना जी आहे ती नेहमी दाखवत असते. त्यामुळेच आपण आपल्या स्वतःच्या लग्नावर किंवा आपल्या मुलाच्या मुलीच्या वाढदिवसावर हजारो लाखो रुपये खर्च करून फोटोग्राफरला बोलवत असतो. आणि जो इमोशनल कनेक्ट जो आहे तो एक फोटोग्राफच देऊ शकतो, किंवा मग व्हिज्युअल डॉक्युमेंटरी आपण म्हणू शकतो त्याला, फोटो असो किंवा व्हिडिओ असो, व्हिज्युअल मीडियम जे आहे ते कॉन्झर्वेशनमध्ये खूप खूप खूप मोठी भूमिका बजावतं.
0: श्रोतेहो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. हिरेन, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद, तुमचेही खूप खूप आभार.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. श्रोते, हाच कार्यक्रम दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल.
3: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस?
4: पातला, त्याचं दात लय बाद आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
4: मग चालतोय की?
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
2: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 7 वाजता आज दिनांकमध्ये आपण ऐकाल सुविचार आणि काही निवेदनं. सकाळी 7:20 आणि रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 7:40 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल अनुरूप विवाह संस्था. 7:45 गाणी मनातली. सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:30 अमृत कल

या कार्यक्रमामध्ये आज ग्रामीण नाट्य लेखक अशोक रास्ते यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. आज या मुलाखतीचा दुसरा भाग आम्ही प्रसारित करणार आहोत. सकाळी 9:30 माहिती घटना आणि संगीताचा कार्यक्रम प्रभातीचे रंग. लेखक आहेत शिवराज काटकर. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल उमंग. 11:00 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम. 11:40 सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल भावधारा. 12:00 अस्मिता वाहिनीचं कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, लेखिका आहेत कोमल कुंभार. त्यानंतर लाईव्ह डायल इन कार्यक्रम, विषय आहे केसांची निगा. आणि त्यानंतर डॉक्टर शमीम दळवी यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. श्रोत हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 1:05 गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धन संपदा. आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुन्हा प्रसारण. 2:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज रोहित धारप यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकाल. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 5:00 आकाशवाणीच्या सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकाल. मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. आणि आता PV वेव या OTT प्लॅटफॉर्मवरती. सायंकालीन सभेत सुरुवातीला 5:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. त्यानंतर 5:30 युवा श्रोतांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल युवावाणी. आज या कार्यक्रमात तरुणाईचा बाजार, तरुणाई स्वतःसाठी मोठी बाजारपेठ कशी बनली याविषयीची कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात अरुण सहारे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वऱ्हाडी गीत. 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:15 वृत्तविशेष हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:15 हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम. 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन. आणि 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन तासाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. याशिवाय नेहमीच्या वेळेत बातम्या सहक्षेपित होतील. सकाळी 7:10 दुपारी 3:00 आणि संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातमीपत्र. सकाळी 8:30 दुपारी 1:30 आणि रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 6:00 दुपारी 8:00 दुपारी 1:00 दुपारी 2:15 संध्याकाळी 6:00 रात्री 8:45 आणि 11:00 हिंदी बातमीपत्र. तसंच सकाळी 8:15 रात्री 9:00 आणि 11:00 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तर ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

मध्यम लहरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती तसंच PB वेव्ह या OTT प्लॅटफॉर्मवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज दिनांक 4 ऑगस्ट 2026 सकाळचे 7 वाजलेत.

0: अहो ही यादी घ्या आणि उपासाचे जिन्न सणा
1: इतके एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणजे तब्येतीचे बारा
2: बंडू या दिवसातल्या हवामानावर सण उपास आधारलेले असतात सात्विक पौष्टिक शुद्ध उपासाचे जिन्नस आपल्या दांडेकरांच्या कडून आण म्हणजे उपास सुद्धा मानवतील
1: काही म्हटलं म्हणजे दांडेकर
2: आहेस तसं परवा मी केळेवालीला म्हणाले केळीत की महा कशी तर म्हणाली दांडेकर क्वालिटी आहे दांडेकर म्हणजे क्वालिटी हे तिला सुद्धा कळलं
1: उगीच म्हणालो आई दांडेकर आणि कंपनी म्हणजे उत्तम क्वालिटी रास्त दर आणि नाविन्य हे आता सर्वमान्य झालंय
3: दांडेकर मारुती चौक आणि विश्राम बाग सांगली
4: रविवारची मस्त सकाळ सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर
5: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं बिघडत असतं
6: त्या वार्ता येतात आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात
5: कधी दिग्मूढ होतो आपण कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा
6: तर कधी असते अपेक्षा
5: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा
6: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा
5: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
6: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
7: दर मंगळवारी सकाळी 9:30 मिनिटांनी
6: प्रभातीचे रंग
5: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANI SANGLI अर्थात आकाशवाणी सांगली।

हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या हजारो नातेवाईकांच्या निवाऱ्याचा सुसज्ज व विश्वासू आधार बनलेले मुंबईचे सावली केअर सेंटर. माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर आणि छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्सचे संस्थापक आरोग्य दूत ऍपचे जनक विकास देशमुख व सौ तनुजा देशमुख यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ. कामकाजात व्यत्यय. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. पुणे विमानतळावरून विमानसेवा विस्तारणार. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आणि बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीला राज्य सरकारची मान्यता. आयएमएकडून राज्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याची घोषणा. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यासह

0: विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी कालही संसदेत गदारोळ केला, त्यामुळे कामकाजात व्यत्यय आला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी या गोंधळातच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासंबंधीचं सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सध्याच्या 33 वरून 37 करण्याची तरतूद यात आहे. न्यायव्यवस्थेतील सुधारणांच्या प्रक्रियेत हे विधेयक महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटलं आहे. विरोधकांची एकीकडे घोषणाबाजी सुरू असतानाच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक सादर केलं. राज्यसभेत काल सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. या क्षेत्रातल्या उद्योजकांची प्रलंबित देयकं वाद लवकर निकाली काढणं तडजोडीनं रकमेची वसुली करणं या तरतुदींचा त्यामध्ये समावेश आहे. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्यासाठी कार्यवाही करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. ते काल मुंबईत शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. शिक्षणाची गुणवत्ता मातृभाषेचं संवर्धन इतिहासाची समृद्ध परंपरा आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा यांचा समतोल साधत राज्य शासन विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असून राष्ट्रीय स्तरावरही महत्वपूर्ण स्थान राखून आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. हवाई दलाच्या सहकार्यामुळे पुणे विमानतळावर उपलब्ध झालेल्या अतिरिक्त स्लॉटचा पूर्ण क्षमतेनं वापर करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्तारण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुणेकरांना अधिक शहरांशी थेट हवाई संपर्क उपलब्ध व्हावा तसंच वाढत्या प्रवासी मागणीची प्रभावी पूर्तता व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी काल पुण्यात सांगितलं. पुणे विभागात अवयवदानाबद्दल जनजागृती वाढत आहे. गेल्या 5 वर्षात मृत घोषित करण्यात आलेल्या 400 अवयवदात्यांच्या माध्यमातून 896 रुग्णांना जीवनदान मिळालं आहे. 2021च्या तुलनेत 2025 अवयवदानाच्या प्रमाणात 80% वाढ झाली असून 2026च्या पहिल्या 7 महिन्यातच 44 दात्यांची नोंद झाल्यानं यंदाही हा आलेख वाढता राहण्याची चिन्ह आहेत. सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी अर्थात CCMP उत्तीर्ण झालेल्या BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदणी सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं काल जारी केले. शासनाच्या या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेनं विरोध केला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी IMA आज सकाळी 6 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यभरात 24 तास वैद्यकीय सेवा बंद ठेवणार आहे. यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे विभागानं रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रक जारी केलं असून पुणे जिल्ह्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचं त्यामध्ये नमूद केलं आहे. स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त काल ठिकठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल मुंबईत लोकभवनात त्यांना अभिवादन केलं. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वर्षा या निवासस्थानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शालेय विद्यार्थ्यांना शेतीचं महत्व कळावं यासाठी रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील वावलेवाडी जिल्हा परिषद शाळेनं एक अनोखा उपक्रम राबवला आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
1: विद्यार्थ्यांना शेतीची माहिती व्हावी आणि त्यांची नाळ शेती आणि शेती संस्कृतीशी घट्ट जोडली जावी यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील वावलेवाडी येथील जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त शाळेने राबवले

0: अनोखा उपक्रम जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरला आहे. सध्याच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुलं शेतीपासून दूर जात आहेत. अशा स्थितीत मुलांना शेतीची ओळख व्हावी, शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव व्हावी यासाठी वावलेवाडी शाळेतील शिक्षक मुलांना घेऊन शेतावर गेले. शिक्षकांनी नांगर हातात धरला आणि मुलांनी भात लावण्याचा अनुभव घेतला. प्रथमच शेतात उतरलेल्या मुलांनी निसर्गाच्या सानिध्यात आणि पारंपरिक लावणी गीतांच्या तालावर भात लावणीचा आनंद घेतला. स्थानिक शेतकरी तसेच महिला मंडळाच्या महिलांनी मुलांना भात लावणीचे प्रात्यक्षिक दिले. आपल्या ताटात येणारा भात किती कष्टातून तयार होतो याची जाणीव देणारा हा उपक्रम पुस्तकी शिक्षणापलीकडचा जिवंत अनुभव ठरला अशी भावना मुलांनी व्यक्त केली आहे. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग रायगड.
1: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी 2026-27 या आर्थिक वर्षात 39,86,74,000 रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. ग्रामविकास विभागानं काल यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. सर्वांसाठी घर हे केंद्र शासनाचं उद्दिष्ट लक्षात घेऊन राज्यात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा दुसरा टप्पा तसंच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना राबवण्यात येत आहेत. ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ भंडारा इथून काल मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारनं तातडीनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाच्या शिफारसींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 9 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं यात्रेचा समारोप होणार आहे. प्रत्येकानं किमान एक झाड दत्तक घेऊन त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसंच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. राज्य शासनानं हरित महाराष्ट्र उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवड अभियान सुरू केलं आहे. त्याअंतर्गत मिरज रेल्वे स्थानक परिसरात आयोजित हरित सांगली वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 2047 पर्यंत राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरच्या गंगेचं 7.5 महिन्यांनंतर पुन्हा आगमन झालं आहे. 2013 पूर्वी गंगा साधारण 3 वर्षांनी येत असे. त्यानंतरच्या काळात मात्र जवळपास दरवर्षी गंगा अवतीर्ण होत आहे. गंगा आल्यानंतर देवस्थानात धार्मिक कार्यक्रम होत असतात तसंच दूरदूरचे भाविकही गंगा स्नानाची पर्वणी साधतात. भूगर्भातील विशिष्ट रचना, हालचाली आणि सायफन सारख्या यंत्रणेमुळे निसर्गाचा हा आविष्कार घडत असावा असं काही भूगर्भशास्त्रज्ञांचं मत आहे. अहिल्यानगरमधील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. दलित वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. विद्यापीठ नामांतर लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. दलित पॅन्थर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये त्यांनी अनेक पदं भूषवली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं काल धरणाचे आणखी 2 स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. सध्या एकंदर 4 स्वयंचलित दरवाजे खुले आहेत. रायगड जिल्ह्यात खोपोली इथं रविवारी सायंकाळी केपी धबधब्यावरून कोसळून मरण पावलेल्या तरुणाचा मृतदेह काल दरीतून बाहेर काढण्यात आला. रील्ससाठी व्हिडिओ करत असताना पाय घसरून दरीत पडल्यानं ठाण्याच्या या युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. हवामान. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज जोरदार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. पुणे विमानतळावरून विमानसेवा विस्तारणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आणि बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीला राज्य सरकारची मान्यता, आयएमएकडून राज्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सोनू निगम यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता नवरा माझा नवसाचा. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीच्या वाटचालीत कामगार हा केवळ उत्पादन प्रक्रियेतील घटक नसून राज्याच्या विकासाचा खरा शिल्पकार आहे. कामगारांचे हक्क, त्यांची सुरक्षितता, आरोग्य, सामाजिक संरक्षण आणि सन्मानपूर्वक जीवनमान या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनानं कामगार हिताला केंद्रस्थानी ठेवत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबर बदलत्या औद्योगिक व्यवस्थेला अनुरूप अशी नवीन कामगार नियमावली तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपण कामगार हित, नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा या महत्वपूर्ण विषयावर सविस्तर संवाद साधणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आलेले आहेत राज्याचे कामगार विभाग मंत्री माननीय ऍडव्होकेट आकाश फुंडकर साहेब. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: अत्यंत महत्वाच्या विषयावर सर आपण आज इथे चर्चा करणार आहोत. औद्योगिक प्रगती म्हटल्यानंतर पहिला समोर आपल्या येतो कामगार. राज्य शासन कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी नेमकी कोणती व्यापक अशी भूमिका करणार?
2: आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र औद्योगिक इंजिन म्हणून आपण राज्याकडे पाहतो आणि हे सगळं होत असताना कामगार हा उत्पादनाचं साधन नसून तो एक विकासाचा भागीदार आहे. म्हणून आपलं राज्य सरकार कामगारांकडे पाहतो आणि असं पाहत असताना समृद्ध कामगार समृद्ध महाराष्ट्र या ब्रीदवाक्याने आम्ही कामगारांना पाहतो आणि कामगारांसाठी सुरक्षित वर्कप्लेस असली पाहिजे, त्यांची सामाजिक सुरक्षतेची आपण चिंता केली पाहिजे, त्याच्या सर्व न्यायासाठी आपण चांगले कायदे तयार केले पाहिजे आणि सर्व दृष्टीने कामगाराला आपण संरक्षित केलं पाहिजे. या दृष्टीने आपण सर्व धोरणांची आखणी करत असतो आणि जर कामगार सुरक्षित राहिला, कामगार सुखी राहिला तर हे महाराष्ट्र प्रगती करेल. या दृष्टीने आम्ही कामगारांसाठी काम करतो.
1: सर आता केंद्र शासनानं लागू केलेल्या चार नवीन ज्या कामगार संहिता आहेत त्याच्या अनुषंगाने विचारते की महाराष्ट्राने तयार केलेल्या नवीन नियमावलीचं महत्व तुम्ही कसं सांगाल, काय स्पष्ट करा.
2: आपल्याला माहित असेल की या देशामध्ये जवळजवळ 29 कायदे कामगार क्षेत्राशी संलग्नित आतापर्यंत होते आणि बदलत्या काळानुसार बदलत्या गरजांनुसार या कायद्यांमध्ये सुद्धा बदल होणं आवश्यक होतं आणि आज आपण पाहतोय की देशामध्ये आता नवीन चार कायदे अस्तित्वात आले आणि हे चार कायदे अस्तित्वात येत असताना देशाच्या कायद्यांशी राज्याचे कायदे हे सुसंगत असले पाहिजेत, दोघांमध्ये कुठेही विसंगती येऊ नये या दृष्टीने हे कायदे आता येतात आहे आणि विशेष करून महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक राज्य आहे, याच्यातल्या सर्व कामगारांना बेटर वर्कप्लेस, त्यांच्या पगाराची हमी आणि या सर्व गोष्टी जपल्या गेल्या पाहिजे या दृष्टीने आता ही नियमावली आपण तयार करतोय आणि कामगारांना समोर ठेवून या नियमावली होईल आणि यामध्ये जे उद्योग आहे तेही या कायद्यांमुळे बरेच अडचणीत येत होते, जे जुने कायदे होते त्यांचीही क्लिष्टता सुटावी या दृष्टीने हे सर्व नवीन रूल बनणार आहे आणि एक चांगलं धोरण या माध्यमातून पुढे येईल.
1: आता तुम्ही जे राज्य शासनाने जी नवीन कामगार नियमावली लोकांसमोर ठेवलेली आहे तर त्याच्यासाठी हरकती आणि सूचना पण तुम्ही मागवलेल्या आहेत, तर लोकसहभागाची प्रक्रिया आणि शासनाची भूमिका कशी असणार आहे?
2: कोणताही कायदा बनत असताना आपल्याला माहिती आहे की हा एखाद्या मंत्रालयाच्या एसी रूम मध्ये बसून हा कायदा बनू शकत. जोपर्यंत कायदा ज्या लोकांसाठी बनतोय, जे रोज त्या अनुषंगाने काम करतात त्यांना या बाबतीतलं बारीक आणि बारीक ज्ञान असते, त्यांचे अनुभव असतात, ते अनुभव जोपर्यंत तुम्ही जाणून घेणार नाही तोपर्यंत कायदा प्रभावी बनू शकेल.

0: म्हणून आपण सजेशन ऑब्जेक्शन हे पब्लिक डोमेन मध्ये टाकत असतो आणि या माध्यमातून उद्योग जगतातील सर्व औद्योगिक मॅनेजमेंटची जेवढी मंडळी आहेत त्यांची सजेशन, विशेष करून कामगारांची, ज्यांच्यासाठी हे कायदे बनतात, कामगारांचे सजेशन आणि सोबत जनरल नागरिक यांचे सुद्धा सजेशन आपण घेतो आणि या सर्व सजेशनचा पूर्ण अभ्यास करून एक सुंदर आणि चांगला फुलप्रूफ कायदा बनावा या दृष्टीने आता हे सजेशन ऑब्जेक्शन आपण मागितलेले आहे. आमची एक्सपर्ट कमिटी त्यावर काम करते आणि यातले म्हणजे आपण म्हणू की सर्व कवच असलेला कायदा आपण यातनं समोर आणला.
1: प्रस्तावित जी नियमावली आहे कामगारांची सुरक्षितता आहे, त्याच्यामध्ये आरोग्य आणि सामाजिक संरक्षणाच्या दृष्टीने नेमके सकारात्मक असे काय बदल अपेक्षित आहे?
0: आपण पाहिलं असेल की जवळपास आता सर्व कामगारांसाठी त्यांच्या सामाजिक सुरक्षितेच्या दृष्टीने जर अपघात झाला तर त्याला मदत मिळाली पाहिजे. त्यांचे PF असेल, ग्रॅच्युटी असेल, त्यांचा विमा असेल तो निघाला पाहिजे. या दृष्टीने त्यांना इतर काही लाभाच्या ज्या योजना असतात, त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल, त्या सामाजिक सुरक्षितेच्या दृष्टीने आपण यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करतोय जेणेकरून त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळाली पाहिजे.
1: सर, एखादा उद्योग आणि कामगार यांच्यामधले जे संबंध आणि या संबंधांसाठी एक सुसंवाद, हा सुसंवाद परिणामकारक करण्यासाठी काय विशेष आपण नियमावली केली आहे किंवा कशा पद्धतीने अंमलबजावणी करणार आहात?
0: आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की जर उद्योग आणि कामगार यांच्यात सुसंवाद नसला तर आपल्याला लक्षात येते की तिथे प्रगती होत नाही, त्या उद्योगालाही पुढे जाता येत नाही आणि सुसंवादाशिवाय ती फॅक्टरी चालत नाही, हे क्षेत्र पुढे जात नाही. आजपर्यंत जिथे जिथे असे वितुष्ट निर्माण झाले यांना न्याय द्यायची जी प्रणाली होती ती होती कोर्ट, आणि या कोर्टांच्या माध्यमातून त्यांना त्यांचा वेळ वाया जायचा, पैसा वाया जायचा. त्या माध्यमातून आता आपण ट्रिब्युनलची कन्सेप्ट आणतोय ज्या माध्यमातून त्यांना लगेच न्याय मिळेल, त्यांचा जो विसंवाद आहे तो सुटेल, त्यांच्यातले जे काही भांडणं आहेत ती मिटतील आणि सोबतच या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की आता आम्ही अजून त्यामध्ये असं आणतोय की भविष्यामध्ये जर आपल्याला एखादं आंदोलन करायचं, स्ट्राईक आहे, आपले न्याय हक्कासाठी काही मागण्या करायचं तर आपण नोटीस दिली पाहिजे. नोटीसच्या माध्यमातून त्यांची चर्चा घडवण्यात येईल आणि चर्चेतून समेट करण्यात येईल. जर चर्चा झालीच नाही तर मग याच्यात वितुष्ट निर्माण होत राहते आणि त्यामुळे आता कोणताही या प्रकारचा विसंवाद होऊ नये म्हणून पहिले चर्चा होईल, त्यांची समेट होती आणि त्यातनं मार्ग निघतील. म्हणून याच्या पुढे हा सर्व जो सुसंवाद आहे हा वाढणार आम्ही भर देईल.
1: हा सुसंवाद निर्माण झाला तर मला वाटतं कामगार अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम करेल. पण साहेब, वेतन प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता यावी आणि मग कामगारांना न्याय मिळावा यासाठी काही बदल केले आहेत का? काही
0: नक्कीच कामगारांना विशेषतः दोन तीन गोष्टींमध्ये फार म्हणजे इंटरेस्ट असतो. समान काम समान वेतन, किमान वेतन आणि वेळेवर वेतन, या तीन गोष्टी जर कामगारांना व्यवस्थित मिळत असल्या तर त्यांना कधीच त्यांची कोणत्याही बाबतीत कंप्लेंट राहत नाही. समान काम समान वेतनाच्या बाबतीत आपण आता नियम अधिक करतोय की जर तुम्ही समान काम समान वेतन दिलं नाही तर आपल्यावर कारवाई करण्यात येईल. किमान वेतनामध्ये आपण पाहतोय की त्यामध्ये सुद्धा बरेच बदल आता करण्यात येतील, ज्यामध्ये जो मूळ पगार आहे त्यामध्ये वाढ होईल नाती भत्त्यांमध्ये, आणि मूळ पगारात वाढ झाल्यामुळे कामगारांना PF असेल आणि बाकीच्या गोष्टींमध्ये त्याचा लाभ अधिक प्रमाणात होणार. आणि वेळेवर वेतन, वेळेवर वेतनही मिळालं पाहिजे या दृष्टीने आता कायद्यांमध्ये आपण बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करणार आहे की वेळेवर दिलेल्या तारखेतच वेतन मिळालं पाहिजे, अन्यथा आपल्यावर कारवाई होऊ शकेल. या दृष्टीने सगळ्यांना वेळेवर वेतन मिळेल, किमान वेतन जे त्यांची अपेक्षा असते यामध्ये सुद्धा रिव्हिजन जर 2-3 वर्षांनी झालं पाहिजे, महागाई आणि त्याचा इंडेक्स बघून ती जी सुधारणा दर 2 वर्षांनी व्हायला पाहिजे त्या सुद्धा आपण यामध्ये अंतर्भाव करतोय, जेणेकरून कामगारांचा पगार सुद्धा, पगार वाढ जी असते ती सुद्धा वेळेवर झाली पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळात कामगारांवर म्हणजे एक आनंदाचे सुखाचे दिवस या माध्यमातून येते.
1: अत्यंत सकारात्मक अशी ही नियमावली आहे आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होते. साहेब, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम करणारे जे कामगार आहेत त्यांचा निवृत्ती वेतन हे फार महत्वाचं आहे. ही योजना लागू करण्यात आलेली आहे पण या निर्णयाचं महत्व आपण कसं विचारतो?
0: आपल्याला माहिती आहे बांधकाम कामगार हे अगदी

0: कुटुंबात जातात. जोपर्यंत त्यांच्या हाताला काम आहे तोपर्यंत त्यांचा उदरनिर्वाह चालू असतो. ज्या दिवशी त्यांचं काम बंद होते त्यानंतर त्यांना उदरनिर्वाहासाठी काहीच मिळत नसतं. आणि विशेष करता एका वयाच्या टप्प्यानंतर आपण पाहिलं शरीर साथ देत नाही, काम मिळत नाही, त्यावेळेस त्यांना कुठेतरी सुरक्षितता जाणवावी आणि त्यांना एक शासनाचा मदतीचा हात असावा या दृष्टीने हे निवृत्ती वेतन आपण जाहीर केलं. आणि या माध्यमातून लाखो बांधकाम कामगारांना याचा फायदा होतो.
1: बांधकाम व्यवसायाच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं एक सक्षमीकरण, त्यांचं सबलीकरण यासाठी काही वेगळी तरतूद किंवा काही नियमावली आहे?
0: निश्चित, बांधकाम या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलाच नाही तर बाकी क्षेत्रात सुद्धा ज्या महिला काम करतात यांच्यासाठी आपण विशेष योजना आणतोय. आणि आता हे नवीन कायदे झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बऱ्याचशा ठिकाणी महिलांना काम करण्यास मज्जा होतो. आज बऱ्याच क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्यासाठी आता आपण खुले करतोय, त्यांना सामाजिक सुरक्षा जिथे त्या काम करतात तिथे पाळणाघर असलं पाहिजे. रात्रपाळीत त्या जर काम करणार असतील तर त्यांच्यासाठी तिथे एक सुपरवायझर असला पाहिजे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांना देण्या आणण्याची, सुरक्षित त्यांच्या घरापासून सोडण्याची, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आपण या कायद्यामध्ये केला ज्यामुळे महिलांना काम करण्यास प्रोत्साहन.
1: श्रोते हो, दिलखुलाशा आजच्या पहिल्या भागात आपण महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत कामगारांचं स्थान, राज्य शासनाची कामगार कल्याण विषयीची व्यापक भूमिका, केंद्रांच्या 4 नवीन कामगार संहिताच्या अनुषंगाने महाराष्ट्रात तयार होत असलेल्या नियमावलींचं महत्व, तसंच लोकहितभागातून ही नियमावली अधिक सक्षम करण्यामागील शासनाची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. कामगारांचं हित जपत उद्योग वाढीला चालना देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न केवळ धोरणात्मक नसून तो संवेदनशील आणि दूरदृष्टीपूर्ण आहे हे आजच्या संवादातून स्पष्ट झालं. माननीय अॅडव्होकेट आकाश पुणकर सर, या महत्वपूर्ण विषयावर मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलाशा पुढील भागात आपण कामगारांची सुरक्षितता, वेतन, औद्योगिक संबंध, किमान वेतन आणि कामगारांना न्याय देण्यासाठी शासनाने उचललेल्या पावलांविषयी अधिक जाणून घेऊया. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी स्मिता गवाणकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरती, तसंच पीबी वेव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुद्धा. सकाळचे 7:40 होत आहेत. ऐकूया अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातून बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
4: Okay.
3: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ

0: या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणार

0: याची तपासणी करते.
1: ओके.
0: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
0: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट जर आपण अपलोड करायला सांगतो त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटी वरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
1: ओके.
0: याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साइट्स वर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, म्हणजे आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून न जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया कार्यक्रम गाणी मनातली.

0: लता मंगेशकर यांनी गायलेली गीतरचना आपण ऐकली. गीतकार आणि संगीतकार होते दत्ता डावजेकर.
1: अहो ही यादी घ्या आणि उपासाचे जिन्नस आणा.
2: इतके एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणजे तब्येतीचे बारा.
3: बंडू या दिवसातल्या हवामानावर सण उपास आधारलेले असतात. सात्विक पौष्टिक शुद्ध उपासाचे जिन्नस आपल्या दांडेकरांच्या कडून आण म्हणजे उपास सुद्धा मानवतील.
2: काही म्हटलं म्हणजे दांडेकर
3: आहेस तसं. परवा मी केळेवालीला म्हणाले केळीत की महा कशी तर म्हणाली दांडेकर क्वालिटी आहे. दांडेकर म्हणजे क्वालिटी हे तिला सुद्धा कळलं.
2: उगीच म्हणालो आई दांडेकर आणि कंपनी म्हणजे उत्तम क्वालिटी रास्त दर आणि नाविन्य हे आता सर्वमान्य झालंय.
4: दांडेकर मारुती चौक आणि विश्राम बाग सांगली.

0: प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेली बाभ बोरकर यांची गीतरचना पण ऐकली. या गीतासाठी स्वर साधना सरगम यांचा होता.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 वाजले राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ. कामकाजात व्यत्यय. बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी. गुजरातची जागा भाजपला तर मध्य प्रदेशात काँग्रेसला यश. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाविरुद्ध अमेरिकेतील 25 राज्यात खटला दाखल. आता सविस्तर बातम्या. दिल्लीत जंतर मंतर सह देशात इतर ठिकाणी अलीकडेच विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात कोणतीही अडचण नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं

दिल्लीसह इतर अनेक राज्य सरकारांना सांगितलं आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आंदोलकांवर खटला चालवण्यास परवानगी देणारा 28 जुलैचा आदेश केवळ गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या व्यक्तींनाच लागू होता असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून 20 जुलै रोजी जंतरमंतर आणि देशभरातील इतर ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या अवाजवी कारवाई संदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी खंडपीठानं हा खुलासा केला. दिल्लीतल्या जंतरमंतर आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. या गोंधळातच दोन्ही सभागृहांमध्ये महत्वाची विधेयकं काल मंजूर झाली. लोकसभेत काल सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करणारं सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या सुधारणा विधेयक मंजूर झालं. सरन्यायाधीशांव्यतिरिक्त न्यायाधीशांच्या 33 या संख्येवरून ही संख्या आता 37 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. मे महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याविषयीचा अध्यादेश जारी केला होता. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर बुक्स एव्हिडन्स विधेयक सादर केलं. राज्यसभेतही काल दुपारच्या सत्रात विरोधकांच्या गदारोळातच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक मंजूर झालं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जितनराम मांझी यांनी हे विधेयक मांडलं. देयकांना होणारा विलंब दूर करणं, वाद निकालात काढण्याची प्रक्रिया सुलभ करणं, तडजोडीनं रक्कम वसुली करणं याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. संसदेत महत्वाच्या विधेयकांवरील चर्चेत विरोधक सहभागी होत नसल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. संसदेच्या कामकाजानंतर काल वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सुधारणा, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विकास सुधारणा या विधेयकांच्या मंजुरीवेळी विरोधी पक्षातील एकाही सदस्यानं सहभाग घेतला नसल्याचं सांगितलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल काल लोकसभेच्या सुरुवातीच्या सत्रात लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्वनीचित्रफीत फेसबुकवरून तात्पुरती हटवल्याप्रकरणी संसदीय स्थायी समितीनं दिल्लीतील मेटा कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणी मेटाचे कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदार आणि समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत केली आहे. माफी न मागितल्यास त्यांचं सेफ हार्बर संरक्षण काढून घ्यावं असंही ते म्हणाले. सशक्त संरक्षण परिसंस्थेसाठी संरक्षण मंत्रालयाच्या सशस्त्र आणि नागरी सेवांचं मोठ्या प्रमाणात एकात्मिकीकरण होणं गरजेचं असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. 85व्या सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित समारंभात राजनाथ सिंह बोलत होते. लष्करी आणि नागरी सेवांच्या एकात्मिकीकरणामुळे उद्भवत असलेल्या नवनवीन सुरक्षा आणि तांत्रिक आव्हानांचं प्रभावीपणे निराकरण करता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. संरक्षण खात्याच्या गणवेश धारी आणि नागरी या दोन्ही शाखांचं राष्ट्रप्रथम हे सामायिक तत्व आहे. जेव्हा ध्येय एकच असतं तेव्हा व्यवस्थेतील प्रत्येक घटक राष्ट्रीय शक्ती बनतो असं संरक्षण मंत्र्यांनी नमूद केलं. ब्रिक्सच्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची आणि मालमत्ता पुनर्प्राप्तीविषयक तज्ज्ञ गटाची दुसरी बैठक आज हैदराबाद इथं सुरू होत आहे. ब्रिक्सचं अध्यक्षपद भूषवताना भारतानं निश्चित केलेल्या लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांसाठी उभारणी या विषय सूत्रानुसार ही 2 दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सचिव रचना शाह या बैठकीचं उद्घाटन करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या 3 राज्यातील झालेल्या 3 विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत 2 ठिकाणी सत्तारूढ भाजपचे उमेदवार पराभूत झाले. भाजपचा परंपरागत बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बिहारच्या बांकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे संस्थापक निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरजकुमार सिन्हा यांच्यावर 19,324 मताधिक्यानं विजय मिळवला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं त्यांनी या मतदारसंघातील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात काँग्रेसच्या घनश्याम सिंह यांनी भाजपच्या

0: आशुतोष तिवारी यांना पराभूत केल्यानं ही जागा काँग्रेसनं राखली आहे. गुजरातच्या मांजरपूर जागेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे सत्येंद्रभाई पटेल विजयी झाले. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी विधानसभा पोटनिवडणुकीतील जनादेश आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बिहारच्या बांकीपूरमध्ये भाजपला मतदारांकडून अपेक्षित कौल मिळाला नाही असं त्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारतासह 60 देशांवर नवीन आयात शुल्क लादण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाविरुद्ध डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतील 25 राज्यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यवसायांच्या खर्चात वाढ होईल असा दावा यामध्ये केला आहे. जागतिक शुल्काची मुदत संपल्यानंतर 10-12% दराचं शुल्क लागू करण्यात आलं आहे. न्यूयॉर्कच्या अटर्नी जनरल लेटेशिया जेम्स आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालय कडे हे शुल्क बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा विस्तार बांधकाम, ऊर्जा, आरोग्य आणि शिक्षण यासह इतर क्षेत्रात होत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत उझबेकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बख्तियार सैदोव यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान दोन देशांचा द्विपक्षीय व्यापार 1 अब्ज डॉलर्सचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा विचार करता दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, कट्टरता या मुद्द्यांवर उभय देशांदरम्यान एक समान दृष्टिकोन असल्याचं ते म्हणाले. दोन्ही देशांनी सीमापार दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारल्याचंही जयशंकर यावेळी म्हणाले. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती अधिकच बिघडली आहे. मोठ्या संख्येनं महिला आणि मुलांचा सहभाग असलेल्या आंदोलनावर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. रावळकोटमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांविरुद्ध कारवाई केली. गेल्या 50 दिवसांपासून आंदोलक महिला आणि मुलं आंदोलनस्थळी स्थान मांडून बसले आहेत. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मानवी हक्क समितीनं दिलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार आंदोलनादरम्यान 80 जणांचा मृत्यू झाला आहे. या परिसरात चांगल्या सुविधा आणि विकासाची मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गायीचं तूप आणि खाद्यतेल यांच्यासंबंधी 100% दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचा उल्लंघन करणारा आहे. प्राधिकरणानं समाज माध्यमांवरील संदेशाद्वारे दिलेल्या माहितीनुसार त्यांनी डाबर इंडिया लिमिटेडला अशा प्रकारचा दिशाभूल करणारा दावा करून खाद्यपदार्थांच्या विक्रीला निर्बंध जारी केले आहेत. कंपनीच्या संकेतस्थळावर मध, एपल सायडर व्हिनेगर, व्हर्जिन नारळ तेल, तीळ तेल, गायीचं तूप, नारळ पाणी, नारळाचं दूध आणि तत्सम उत्पादनांच्या जाहिरातीत असा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेशचे दिव्यांग बॅडमिंटनपटू बिरी ताकर यांनी ब्राझीलमधील बीडब्ल्यू एफ पॅरा वर्ल्ड सर्किटमध्ये पुरुष दुहेरी सुवर्ण आणि कांस्य अशा दोन पदकांची कमाई केली आहे. बिरी यांच्या या यशाबद्दल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी, गुजरातची जागा भाजपला तर मध्य प्रदेशात काँग्रेसला यश. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाविरुद्ध अमेरिकेतील 25 राज्यात खटला दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर न्यूज ऑन या मोबाईल ऍप वरती तसंच PB Wave या OTT प्लॅटफॉर्म वर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर.

0: प्रतिशत खरा प्रमाण गोकुळ दूध
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा ग्राहकांना जागरूक व्हा पनीर गोकुळचंच घ्या
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर घर असो वा हॉटेल पनीर मागताना एकच आग्रह धरा पनीर गोकुळचंच घ्या
3: चिंतन हाच चिंतामणी सद्गुरु वामनराव पै यांचे विचार
4: स्वानंद आनंदाचा भोग घेत घेत जीवन जगण्याच्या स्वरूपात आनंदाचं उत्सर्जन करीत करीत उत्साहानं सर्व विश्वात आनंदाचा सुगंध दरवळून राहिलेला आहे. दुर्दैवानं या सत्याचं ज्ञान नसल्यामुळं माणूस जीवन जगण्यातून स्वानंदाचे अनुभवामृत अनुभवण्याऐवजी सर्व जीवन आनंदाचा शोध करण्यात खर्च करत असतो. माणसाच्या या आनंदाच्या शोधातच मानवजातीच्या सर्व दुःखाचं मूळ आहे. निर्मिती रूपानं आणि जगण्याच्या रूपानं आनंदाचा उत्सर्ग होत असतो, त्याचप्रमाणे विसर्जन रूपानं सुद्धा म्हणजेच मृत्यूच्या रूपानं सुद्धा निसर्ग देवतेच्या आनंदाचाच उत्सर्ग होत असतो. म्हणून या संदर्भात जीवनविद्या मृत्यूची व्याख्या याप्रमाणे करते. जीवनविद्या सांगते, पुनर्निर्मितीच्या आनंदासाठी आणि विश्वजीवन सुरळीत चालण्यासाठी निसर्ग देवतेनं जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला मृत्यू असं म्हणतात. विसर्जन किंवा मृत्यू म्हणजे प्रत्यक्षात निसर्ग देवतेची एक सुंदर व्यवस्था आहे. जुनं विसर्जित होऊन त्या जागी नवीन उत्सर्जित व्हावं अशी निसर्ग देवतेची सुरेख व्यवस्था आहे. सर्पानं जुनी कात टाकावी आणि नवीन कात धारण करावी, वृक्षांची पिकलेली पानं गळून पडावी आणि त्या जागी नवीन पालवी फुटावी, किंवा जीर्ण व त्याज्य शरीराचा त्याग व्हावा आणि त्या जागी नवीन शरीराची धारणा व्हावी अशी निसर्ग देवतेची विश्वात सर्वत्र सुंदर आणि सुरेख अशी व्यवस्था आहे. आणि ही सर्व व्यवस्था केवळ आनंदोत्सव साजरा होण्यासाठीच असते, परंतु दुर्दैवानं माणसाला या सत्याची जाणीव न झाल्यामुळं तो मृत्यूला एक भयंकर दुर्घटना समजतो, अमंगल मानतो आणि त्याचं दुःख करत बसतो. आज अशी परिस्थिती आहे की माणूस मेला तर इतर माणसं काही काळ रडतात आणि पुन्हा कामाला लागतात, परंतु जर मृत्यू ही व्यवस्थाच नसती तर सर्व माणसांना अनंत काळ रडत बसावं लागलं असतं. इतकंच नव्हे तर आपापसात झगडत राहणं एवढंच एकमेव काम त्यांच्या वाट्याला आलं असतं. आपले वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, पुन्हा त्यांचे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा आणि त्यांच्या कुटुंबातील मंडळी ही सर्व जर हयात असती तर आपल्या छोट्याशा घरात आपली काय भयंकर अवस्था झाली असती याची आपण नुसती कल्पना केली तरी आपल्या अंगावर काटा उभा राहील. मग तशी परिस्थिती आपल्या वाट्याला प्रत्यक्ष आली असती तर आपली अवस्था काय झाली असती याचा नुसता विचार सुद्धा न केलेला बरा. याचाच अर्थ असा की मृत्यू ही निसर्ग देवतेची व्यवस्था नसती तर माणसाची अवस्था भयंकर शोचनीय आणि दयनीय झाली असती. थोडक्यात, आनंदात जीवन जगण्यासाठी आणि पुनर्निर्मितीच्या आनंदासाठी निसर्ग देवतेनं मृत्यू ही सुंदर आणि सुरेख व्यवस्था केलेली आहे. या सर्व विवेचनातून एक महत्वाचा मुद्दा लक्षात येईल, तो हा की विश्वात सर्वत्र परमेश्वराचा वास आहे आणि त्याचं स्थूल स्वरूपात प्रत्यक्ष दर्शन म्हणजे विश्वात सर्वत्र आढळून येणारी आनंद स्वरूप सुंदर, सुरेख, आखीव आणि रेखीव अशी व्यवस्था ही होय. मानवी जीवनासकट विश्वात सर्वत्र असलेली ही परमेश्वरी व्यवस्था लक्षात घेतली

तर मग परमेश्वराची उपासना आणि परमेश्वराची प्रतारणा नेमकी कशात आहे हे लक्षात येईल. आखीव, रेखीव आणि सुरेख अशा आनंदस्वरूप परमेश्वरी व्यवस्थेला माणसानं पूरक, तारक आणि पोषक अशी कर्म करणं म्हणजेच परमेश्वराची खरी पूजा किंवा उपासना असून तोच खरा धर्म होय. याच्या उलट या परमेश्वरी व्यवस्थेला अडथळा निर्माण करणारी बाधक, मारक आणि विघातक कर्म करणं म्हणजे परमेश्वराची प्रतारणा किंवा मूर्तीभंजन असून तोच खरा अधर्म होय. परमेश्वराच्या या आनंदोत्सवाच्या सुंदर आणि सुरेख कार्याशी सुसंगत जीवन जगणं म्हणजे पुण्य आणि विसंगत जीवन जगणं म्हणजे पाप. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या या सुंदर व्यवस्थेला सहकार्य देणं किंवा साथ देणं म्हणजे सत्कर्म आणि त्या व्यवस्थेत अडथळे निर्माण करणं म्हणजे दुष्कर्म होय. थोडक्यात आपण आनंदात राहून इतरांना आनंदानं जगू देणं हा धर्म, तर दुसऱ्यांना दुःख देऊन तेच दुःख बुमरँग स्वरूपात स्वतःवर ओढवून घेऊन स्वतःच दुःखी होण्यात अधर्म आहे असा जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत आहे. याचाच अर्थ असा की माणसाने असं वर्तन केलं पाहिजे की त्या वर्तनातून इतरांचं किंवा समाजाचं भलं झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे, आनंद झाला पाहिजे, किमान पक्षी दुःख निर्माण होता का म्हणे. वास्तविक माणसं मग ती कुठल्याही धर्माची, जातीची किंवा पंथाची असोत, ते सर्व प्रत्यक्षात परमेश्वरानं निर्माण केलेल्या मूर्ती असून त्या सर्वांचा योग्य तो मानसन्मान करणं, आदर आदब ठेवणं आणि त्या सर्वांचं योग्य ते राखण रक्षण करणं हाच प्रत्येक माणसाचा खरा धर्म असून तीच खरी मूर्तीपूजा होय. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती याच्या नेमकी उलट आहे. विचार, उच्चार, आचार या तीन स्तरांवर कर्म करत असताना माणसं असं वर्तन करतात की त्यातून इतरांचं किंवा समाजाचं दैन्य, दुःख, दारिद्र्य, क्लेश, मनस्ताप, संताप, शारीरिक आणि मानसिक रोग अशा अनिष्ट गोष्टी निर्माण होतात. जगात सर्वत्र नजर टाकली आणि जगाचा इतिहास जर अवलोकन केला तर असं दिसून येईल की देवाधर्माच्या नावाखाली तथाकथित धार्मिक लोकांनी परमेश्वराच्या आनंदोत्सवाच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण केले, परमेश्वरी व्यवस्थेची विसंगत जीवन जगले आणि सर्व प्रकारची मारक, विघातक आणि बाधक कर्म करून परमेश्वरी व्यवस्थेला तडे दिले आणि बाधा निर्माण केली. याचाच प्रत्यक्ष परिणाम असा झाला की मानवजातीनं विश्वास चाललेल्या परमेश्वरी आनंदोत्सवात भाग घेऊन आनंदाची लयलूट करण्याऐवजी दंगे धोपे, खून, रक्तपात, तंटे बखेडे, युद्ध लढाया करून आणि अन्याय, अत्याचार, बलात्कार आणि भ्रष्टाचार अशा सर्व प्रकारच्या अनिष्ट गोष्टी करून जगात सर्वत्र हैदोस मात्र घातला. म्हणून अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या आहारी न जाता आणि देवाधर्मासंबंधीच्या खोट्या, चुकीच्या आणि विकृत कल्पनांना आणि भावनांना कवटाळून न बसता परमेश्वराचं खरं स्वरूप लक्षात घेऊन त्याच्या आनंदोत्सवाच्या कार्यात सहभागी होण्यातच खरं शहाणपण आहे. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या आनंदोत्सवाच्या कार्याला पूरक, पोषक आणि तारक अशी शुभकर्म करून जीवनभर आनंद लुटीत लुटीत आनंदाची रंगपंचमी साजरी करणं यातच आहे खरी परमेश्वराची मूर्तीपूजा आणि त्यातच आहे खरा धर्म. परमेश्वराला प्रसन्न करण्याचा आणि त्याचा प्रसाद मिळवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, अन्य कुठलाही मार्ग नाही. ही शुभकर्म करायची म्हणजे नेमकं काय करायचं, या संदर्भामध्ये जीवनविद्या सांगते, शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभकर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून खरा धर्म आणि खरी मूर्तीपूजा माणसांनी एकमेकांना सुखी करण्यात आहे, तर एकमेकांना दुःखी करण्यात अधर्म आणि मूर्तीभंजन.

0: अशा प्रकारचं धर्मपालन किंवा मूर्तीपूजा हे पुण्य आहे, आणि जेथे पुण्य तेथे सुख, शांती, समाधान, आनंद असतोच. याच्या उलट अधर्माचरण किंवा मूर्तीभंजन हे पाप आहे, आणि जेथे पाप तेथे दैन्य, दुःख, क्लेश आणि मनस्ताप असतोच. थोडक्यात, माणसाने माणसांबरोबर माणसासारखं वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं हेच आहे खरं परमेश्वराचं पूजन, भजन किंवा यजन. धर्म धर्म असं जे म्हणतात त्याचं वर्मसुद्धा हेच होय. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. सकाळचे 8:55 होत आहेत. आता ऐकूया लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

केके यांच्या स्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलं. रहना है तेरे दिल में या चित्रपटासाठी संगीत हॅरिस जयराज यांचं होतं.

0: सोल्जर या चित्रपटासाठी अलका याग्निक आणि कुमार सानू यांच्या स्वरातील समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अनु मलिक यांचं होतं.
1: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा
1: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री.

0: पुकार या चित्रपटासाठी उदित नारायण आणि हेमा सरदेसाई यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत ए आर रहमान यांचं होतं. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया कार्यक्रम अमृत कलश.
1: श्रोतेहो, अमृत कलश या कार्यक्रमात आज ऐकूया ग्रामीण नाट्य लेखक श्रीयुत अशोक रास्ते यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा भाग.
2: सर, आजपर्यंत आपण बरेचसे मराठी साहित्य संमेलन पण म्हणजे अटेंड केलेले आहेत आणि काही ठिकाणी आपण अध्यक्ष म्हणून पण होतात, तर तिथला अनुभव कसा होता त्या साहित्य संमेलनाचा, त्याविषयी काय सांगाल?
3: ते खरं म्हणजे अगदी तो सोहळा असतो ना, मला तो सोहळा आपले जयसिंगपूरचे कविता सागरचे सुनील पाटील सरांनी मला आयुष्यात मिळवून दिला. शिरगाव जयसिंगपूरच्या पुढेच असं जवळच गाव आहे आणि त्या गावामध्ये दरवर्षी साहित्य संमेलन होतं आणि इतकी माणसं तिथं प्रेमळ आहेत आणि साहित्य वेळ आहेत की मला असं वाटतं की प्रत्येक गाव शिरगावसारखं व्हावं, कारण वाचनाची आवड आहे. नवीन नवीन माणसं तिथं आणतात, नवीन मोठे नवोदित लेखकही आणतात आणि

0: प्रत्येकाला संधी देऊन तिथं जे दिवसभर जो कार्यक्रम चाललेला असतोय ते अक्षरशः म्हणजे पंढरपुरामध्ये विठ्ठलाचं जसं सोहळा असतो तसं ते सगळं म्हणजे पालखी दिंडी काढणं, त्यानंतर ते सगळं जेवणाचा आनंद घेणं, सगळ्यांनी सर सर म्हणून आपल्याला जे मान देत होते सर बसा, आणि शेवटचं एक सांगण्यासारखं आहे की मी आपलं सगळं बसलो होतो, आम्ही स्टेजवर होतो, खुर्चीवर मी सगळे आम्ही होतो, पण ज्यावेळी अध्यक्ष हे भाषण आलं त्यावेळी सगळे स्टेजवरचे खाली बसले, त्यावेळी मी मात्र घाबरलो, म्हटलं आता काय, हे सगळी माझ्यापेक्षा वरिष्ठ माणसं आहेत, मी तसा काय इतका मोठा अभ्यासो किंवा असा नाही, लिहितो मनापासून एवढा आहे, आणि यासाठी मला दिलेला रिस्पेक्ट मी आजपर्यंत विसरू शकत
1: नाही. अशा वेळेला एक जबाबदारीची थोडी जाणीव,
0: जबाबदारी हा काय बोलायचं कसं बोलायचं, आणि शेवटी मी हळूच विचारले एका आपले बसलेले होते जवळचे, सर माझं भाषण कसं झालं, अतिशय सुंदर आणि छान बोलता की सर, आणि मग माझं पुन्हा स्टेज डन झालं, मी आज कुठेही न तयारी करता बोलू शकतो त्या भाषणामुळे.
1: क्या बात. सर महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तर आपल्या नाटकाला मिळालेलाच आहे, आणि मला वाटतं इतर बऱ्याचशा पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित पण करण्यात आलंय, तर मला इथे विचारायचं आहे सर, असे पुरस्कार मिळाल्यानंतर एका साहित्यिकाची समाजाप्रती आपली जबाबदारी वाढते का, याबद्दल काय सांगाल आपण?
0: नक्कीच वाढते, कारण जसं जसे पुरस्कार मिळतील तसे आपल्याला पण प्रेरणा मिळते, आणि पुन्हा आपल्याला वाटतं की आपण समाजाचं काहीतरी देणं आहोत म्हणून त्यांनी पुरस्कार दिलेला आहे. आपल्याकडून अपेक्षा आहेत की अजून तुम्ही लिहिलं पाहिजे, समाजापुढे आलं पाहिजे, तर पुन्हा आणि लिहिण्याची प्रेरणा होते. आता एक आपले अलीकडे भेटलेले तुषार शिवशरण म्हणून मित्र आहेत, तर त्यांनी माझ्यासाठी इतकं केलं की अगदी इंटरनॅशनल पुरस्कारापर्यंत मला पुण्याला घेऊन गेले. तिथं आपल्या तितिक्षा इंटरनॅशनल म्हणणं आहे, तर ते माझं एक स्वप्न होतं की पुण्यामध्ये आपला काहीतरी एक मोठा सत्कार व्हावा. आणि आदरणीय दामलेताई, प्रशांत दामलेंची बहीण आहेत त्या, आणि त्यांनी मला ज्यावेळी फोन केला इतका आनंद झाला की इतक्या मोठ्या माणसांच्याकडून आपल्याला पुण्यामध्ये पुरस्कार मिळणार आहे, आणि 30 वर्षे मी ज्याची अपेक्षा करत होतो, वाट बघत होतो की पुण्यात माझं काहीतरी सत्कार व्हावा आणि मला पुरस्कार मिळावा, आणि ते इतिहास संशोधन मंडळ ऑफिस आहे पुण्यामध्ये, मोठं ऑफिस आहे, त्या इतका मोठ्या ऑफिसमध्ये मला तिथं त्यांनी सन्मान केला, ते मला फार बरं वाटलं. आणि पुन्हा मी लिहायचं थांबलो होतो, कारण का की त्याच्यातून आर्थिक असं काही प्राप्त जास्त होत नाही, आणि फक्त लोकांच्या आपल्याला अभिप्राय चांगले येतात आणि आपला वेळ जातो असं वाटू लागलं होतं, कारण एवढी लिखाण 15 पुस्तकं तरी झाली पण आहे नाव, पण त्याच्यातून मिळकत कमी. मॅडम आमच्या पत्नी आम्हाला म्हणायची नेहमी किती रुपये घेऊन आला, म्हणलं पैशासाठी हे नसते, हे याचा आनंद एक वेगळा असतो, हे समाजाने दिलेली आपल्याला एक पावते सर किंवा लेखक साहित्यिक, ज्यावेळी मला साहित्यिक अशोक रस्ते स्टेजवर या असं म्हणतात, तर ते असं प्रत्येकाला मान मिळत नाही ना, त्याच लाख रुपये दिलं तरी सुद्धा ते कोण बोलवत नाही,
1: आणि ते शब्द कानावर पडतात तेव्हा एक मानसिक समाधान की आपण इतक्या वर्षांपासून या साहित्य क्षेत्रात आहे,
0: त्याचं काहीतरी
1: काम करतो,
0: त्याचं काहीतरी आपल्याला फळ मिळालं
1: बरोबर
0: असं होतं. आणि शेवटी शेवटी माणसाला हाच आनंद आहे, कारण जगत असताना आपण सगळं संसार शिक्षण मुलं बाळ त्यांचं नोकरी लग्न सगळं करत होतो, शेवटी आता आपलं एक माझं 62 वय, तर यावेळी मला जाणवतं की आपण आपल्यासाठी जगलो का, तर मग मला वाटतं की नक्कीच आपण आपल्यासाठी आणि समाजासाठी पण जगलो, पण हे प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे, कारण काय होतंय प्रत्येक जण पैशाच्या माग कशाच्या तरी असेल पाठीमागं सारखं असतात, पण आणि मूळ जगणं लोक विसरलेत, मूळ आनंद कशात आहे तेच विसरलेत, की हा आनंद आहे की वेगळा आपण समाजासाठी जगतो, स्वतःसाठी काहीतरी करतो, लोकांनी करतच नाहीत, सारखं काम कष्ट राबायचं आणि त्याच्यातून म्हणजे भजन, आता मला भजनाचाही छंद आहे, तबला वाजवतो, तबल्यासाठी बोलवा, आणि ते आणि मला एक व्यासपीठ रिटायरमेंट नंतरच मिळालं की आनंद कुठं मिळवायचा, तर त्याच्यामध्ये आता आनंद मिळतो, म्हणजे ती त्यावेळेची कला लहानपणी शिकलेली किंवा आपण आयुष्यभर केली उपयोगाला आली, लेखन करत बसतो, लोकांच्या मध्ये बोललवलं की नाट्य पाहण्यासाठी नाटकं पाहण्यासाठी जातो, म्हणजे हे सगळं आनंद रिटायरमेंट नंतर सुद्धा म्हणजे उत्तर त्या काळात सुद्धा आपण तरुण आणि फ्रेश राहतो, हे फक्त कला आणि संगीतमुळे हे जाणवलं.
1: बरोबर आहे सर. आपली एखादी अशी साहित्यकृती आहे का की जी लिहिताना आपण थोडे भावुक झाला असाल, किंवा ती साहित्यकृती किंवा कथा एखादं नाटक जे आपल्या मनाच्या अगदी जवळ आहे जे आपल्याला थोडस कधी कधी अस्वस्थ करून जात, असा काही एखादा प्रसंग आहे का?
0: तसा एक आहे, म्हणजे चवंडकर मधली जी देवदासी म्हणून असते, म्हणजे ते आपणच लिहितोय पण तिच्या होणाऱ्या ज्या वेदना हाल आणि तिचं आयुष्य भरकटत जातं, वाहत जाते ती, तर हे बघून लिहितानाही मला वाटायचं की असं झालं नाही पाहिजे, तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं वाटायचं त्यावेळी लिहिताना.
1: बरं सर, महाराष्ट्र बुक रेकॉर्ड्स मध्ये ही आपल्या नाटकाची नोंद केली गेली आहे, तर त्या अनुभवाबद्दल काय सांगाल?
0: ते आपले कविता सागर प्रकाशनने मला तो सन्मान दिला की शिक्षकामध्ये

0: अधिक नाटक लिहिणारा शिक्षक म्हणून अशी नोंद त्यांनी केली. कारण आमचे सर्व शिक्षक लिहितात पण मी थोडे जास्त लिहिलं गेलं, कारण 7 नाटक आहेत आणि 7 नाटकाचे प्रयोगही होतात, प्रकाशितही आहेत. एक मेहूर शिक्षक आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये किंवा शिक्षक पेशामध्ये आहे असा त्यांना अभिमान वाटला आणि त्यांनी ते तसं मला एक पुरस्कार तो नोंद करून दिला.
1: सर, तुमच्याबद्दल जेव्हा मी वाचलं तेव्हा मला आढळलं की तुमची फार अगदी मला वाटतं तुम्ही ह्या साहित्य क्षेत्रात आला, लिखाणाकडे वळला, तेव्हापासून तुमची इच्छा होती की अशोक सराफ यांच्यासोबत तुम्हाला एकदा तरी स्टेज किंवा चित्रपटात अभिनय करण्याचा चान्स मिळावा आणि तुम्हाला तो प्रत्यक्षात मिळाला सुद्धा. तर अशोक सराफ यांच्यासोबत जेव्हा आपण काम केलं तो अनुभव कसा होता सर, त्याबद्दल काय सांगाल?
0: खरं सांगू का, यात्रेला मी जायचो जत्त्या.
1: बरं.
0: अगदी लहानपणापासून चौथीपासून मला आजी बयाजी म्हणून असायची, आमची वडिलांची चुलती, ते घेऊन जाणार आणि बैलगाडीने प्रवास असायचा. 2 दिवस ते बैलगाडीतच आम्ही असणार, जाणार तिथं माझ्या असणार, देवाचे दर्शनही तर आहेच पण मला जास्त काही माहीत, पण वडील पण आमचे भेदिक शायर होते त्यामुळे कला ही थोडीफार पाहिलेली होती आणि अंगातही होती. त्यामुळं पहिलं उतरून की ते पोस्टर बघायला जाणार मी, त्या म्हणजे पूर्वी टुरिंग टाके असायचे, तर ते अशोक सराफ, दादा कोंडके, नळूभाऊंचे जर अवसाने पोस्टर बघितले की वाटायचं आपलं सुद्धा असं पोस्टर लागावं. आपल्याला तर किती 4थी 5वी 7वी 8वीपर्यंत वय असेल पण असं मनात येच. आणि त्या दृष्टीने मी ते सगळे जवळजवळ आमच्या गावापासून 6 ते 8 किलोमीटर वायफळ म्हणून गाव आहे, त्यावेळी अशी काही सोय गाड्या वगैरे आमच्याकडे सायकली काही नव्हत्या. मग आमचे एक आप्पासो रस्ते म्हणून चुलत भाऊ होते, मग ते वायफळला रविवारचा बाजार असायचा आणि त्या दिवशी तिथं हमखास संध्याकाळी पिक्चर असायचे आणि ते पिक्चर त्यावेळी अशोक सराफ, नळूपुले, अरुण सरनाईक यांचेच असणार. आणि मग आम्ही यात्रेत आपल्या बाजारातून घरी गेलो की ते समजणार की आज हा पिक्चर आहे, मग अर्ध्या मुलांचं टोळकं तयार होणार, 2 रुपये वगैरे तिकीट असायची आणि संध्याकाळी आम्ही पुन्हा चालत 8:30-9 वाजता जेवण झालं की येणार तो पिक्चर बघायचा आणि पुन्हा चालत 8 किलोमीटर असं जायचं. असं दर रविवारी आमचं असणार आणि ते आवड निर्माण झाली ना. आणि मग वाटलं की ते कधी आपल्याला भेटतील आणि तो योग आला. विलास वरपे म्हणून आहेत आपले एक डायरेक्टर कोल्हापूरचे चित्रपट मंडळाचे, त्यांनी मला सभासद करून घेतलं आणि आवड होती. पहिले नाटकाला मला पैसा रे पैसा म्हणून चौगुले सर आहेत, राजेंद्र चौगुले, त्यांनी पण मला भूमिका त्यामध्ये खलनायकाची दिली, ती भूमिका चांगली झाली. दीपक साळुंके वगैरे डायरेक्टर होते, आठपाडी जे होते, नवीन सगळे आपल्या सांगलीतले होते, काहीतरी प्रयत्न करतात, तरी मला अतिशय आनंद झाला. मी त्यांचं शूटिंग बघायला गेलो होतो आणि त्यांनी मला तिथं सिलेक्ट केलं.
1: अच्छा.
0: असं झालं सांगलीमध्ये, कारण मला अभिमान वाटला ना की आपल्या सांगलीमध्ये कोणीतरी लिहिलं, नाटक बसवलं, कोणी चित्रपट कलाला मी आता सुद्धा आवर्जून जातो. मला ते अभिमान वाटतो की आपल्या सांगलीमध्ये, कारण सांगली नाट्य पंढरी आहे, कलाकारांचे इथं आपल्याला म्हणजे शान आहे सांगली म्हणजे, आणि अभिमान वाटला पाहिजे. आपण त्यासाठी ते आपलं कर्तव्य आहे ते जीवंत पण ठेवलं पाहिजे ना ते वसा. मग मी जातो त्यांचं कौतुक वगैरे करतो, गुच्छे घेऊन जायचं, ओळख असो नसतो समजलं की जातो. मग असं गेल्यानंतर तिथं मला भूमिकाच मिळाली, इतकी सुंदर भूमिका झाली आणि तिथून पुन्हा उल्हास वरपे यांची ओळख झाली. ते म्हणले सर तुम्ही, कारण त्यावेळी ते पण इथं येत होते ना, मग त्यांनी मला, मी एक इच्छा एक व्यक्त केली, म्हटलं काही नाही आयुष्यामध्ये, म्हटलं मला अशोक मामाच्याबरोबर भूमिका करायचे. सर म्हटले तुम्हाला दिली, म्हटले शंकर सरगर इथले आपले सांगलीतले आदरणीय अतिशय आवडीचे आहेत ते, पण त्यांना कला प्रेमी आहेत फार, त्यांनी मला फार बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांनी सहकार्य पण केलेलं आहे. पर्यावरणावर पिक्चर केलं आम्ही त्यावेळी, 1 तासाचं पिक्चर आहे झाडे लावा झाडे जगवा, आणि गेलो आणि त्यांना पाहिल्यानंतर ते काय वेगळंच वाटलं की ज्यांना आपण चित्रात पाहत होतो पडद्यावर बघतो ती व्यक्ती आज आपल्या समोर आहे,
1: प्रत्यक्षात आल्यावर
0: काय वेगळंच आनंद, आणि
1: शब्द मिळत नाही,
0: छाती धडधड करत होती. पण इतक्या मोकळ्या मनाचे, खरंच राजा माणूस कला क्षेत्रातले, आणि माणुसकीचा झरा म्हणतात ना तो त्यांच्यात मी बघितला. कारण कसं, छोटीशी भूमिका होती, त्यांची गाडी येते मी अडवतो, रोल पण झाला, अक्षर खेळ झालं, पण तेवढी ओळखल्याविषयी मी पुन्हा गेलो होतो नाटक बघायला, तर ते गाडीतून जाताना त्यांनी मला हात केला, म्हणजे त्यांनी ओळखलं की ह्यांनी माझ्याबरोबर एक 1/2 मिनिटाचं काम केलेलं आहे आणि जवळून इतकं, आणि हातान वगैरे त्यांना घेऊन जायचं असं ते सीन होता, त्यांच्या हाताला स्पर्श झाला असं वाटलं की म्हणजे मोठा एक असा कलाकार, गंधर्व म्हणतात ना जो कलाकार असतो इंद्राच्या दरबार.
1: आणि मला वाटतं सर एखादं आपण स्वप्न पाहतो आणि ते जेव्हा प्रत्यक्षात येतं तर ते अवर्णनीय असतं, मग तेव्हा आपल्याला शब्द मिळत नाही की काय बोलावं काय नाही.
0: तसे लांब होते त्यावेळी मी त्यांच्याकडे फक्त बघतच असं होतं, जिकडे जातील तिकडे माझी नजर जात होती, कारण मला त्यांच्याबद्दल प्रेम हे होतच आणि इच्छाही होती की त्यांच्या समोर असं एकदा त्यांना पाहावं. मग नंतर मग त्यांच्यामुळे पुन्हा उल्हास वरपे सरांच्यामुळे योग आले, आदरणीय आपले बेर्डेकर सर म्हणा.
1: मला वाटतं सर त्यानंतर 2-3 चित्रपटांमध्ये भूमिका,
0: हा पैसा रे पैसा मध्ये, त्यानंतर 2014 राजकारण,
1: अच्छा
0: असे 2-3

0: पिक्चर पुन्हा छोट्या छोट्या भूमिका शाळा करत मी केल्या.
1: अच्छा सर, साहित्य क्षेत्रामध्ये तर आपण भरपूर इतक्या वर्षापासून काम करत आहे, पण मला वाटतं आपण भरपूर समाजकार्य पण केलेलं आहे, तर त्याच्या अनुभवाविषयी काय सांगता येईल?
0: खरं म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा विचार तर माझा प्रबळ होताच. त्यातून मी कथाकथन पण असे सामाजिक विषयावरचे काही शाळांमध्ये, उदाहरणार्थ आता बळवंतराव मराठे महाविद्यालय, तिथं चंदन शिव सर म्हणून आहेत प्राध्यापक, त्यांनी मला संधी दिली मुलींच्यासाठी, तिथं काहीतरी तुम्ही मराठी दिनानिमित्त कथाकथन वगैरे करा, भाषण करा, तर अशातून प्रबोधन केलं. आणि त्यावेळी लक्षात आलं की त्या कार्यक्रमानंतर जे मला अभिप्राय मिळायचे, सर खरंच तुमच्या ऐकण्यातून आम्हाला काहीतरी प्रोत्साहन मिळते आणि नवीन आम्ही नक्कीच काहीतरी करू, निदान आम्ही वाचायला तरी सुरुवात करू.
1: बरोबर.
0: आणि दुसरं एक आपलं पुस्तक आहे प्रीत तुझी माझी, तर याच्यातून सुद्धा प्रबोधन इतकं केलंय की प्रत्येक मुला मुलींनी तरुणांनी ते वाचावं असे त्या कथा निर्माण केल्या. त्यानंतर अंधश्रद्धेवरची काही आत्ताच दोन शॉर्ट फिल्म केल्या, पोतराजा आणि भुरळ. आणि पर्यावरणावर लोकांनी झाडे लावावीत, कारण शेवटी पाऊस पाहिजे असेल तर झाडं अधिक पाहिजेत, पर्यावरण वाचलं तर माणूस वाचणार नाही, तर अनेक आजाराचं माहेरघर म्हणजे शरीर होणार आहे. तर याच्यातून माणसानं निरोगी राहावं यासाठी पर्यावरणावर पण एक चित्रपट केला दादागिरी, आणि तो आता युट्यूबवर आहे. पोतराजा पण आहे, भुरळ पण आहे, लोकांचे अभिप्राय चांगले येतात की काहीतरी तुम्ही वेगळं करत आहात. म्हणजे स्वतः तर जगत असतोच, स्वतः तर आपलं जीवन आहेच, पण त्याशिवाय इतरांचं जीवन फुलवणं, त्यांना प्रेरित करणं आणि त्यांना आनंद देणं हा एक वेगळाच भक्तिमार्ग आहे असं मला वाटतं.
1: बिलकुल सर, आज एक ज्येष्ठ साहित्यिक नाटक लेखक म्हणून आपण नावारूपास आहात, लोक आपल्याला ओळखतात, पण आज जर कोणाला साहित्य क्षेत्रामध्ये तरुण पिढीला, आजच्या युवा पिढीला जर करिअर करायचं असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं, आणि आमच्या आकाशवाणीच्याही श्रोत्यांना आपण जाता जाता काय संदेश देऊ इच्छिता?
0: संदेश म्हणण्यापेक्षा सांगू इच्छितो की माणूस घडताना तो कधी एकटा घडत नाही, त्याच्या पाठीशी जर त्याचे मित्र असतील, त्यांचे सर्व्हिसला असेल तर अधिकारी असतील, परिसर तसा असेल, शेजारी तसे असतील, वाचक वर्ग असेल, नाट्य मंडळातले कलाकार असतील, म्हणजे असं भरपूर समुदाय असेल आणि घरचं प्रोत्साहन असेल तर माणूस घडू शकतो. तसं मला मिळालं, म्हणजे घरातूनही मिळालंच, मी सांगितलंच. तसेच आता नवीन सुनबायाला त्याही प्रोत्साहन देतात, पप्पा काय लिहिलं का तुम्ही आज, म्हणजे हे दोन शब्द आपल्याला घडवतात. मध्ये आमचे एक तहसीलदार आहेत माझे, तसे सकटे तात्या म्हणून, त्यांनी पण म्हणले अशोक तू इतकं लिहितो तर आपण कदा तुझ्या पुस्तकाचं प्रकाशन घेऊ चांगलं. मग ते तिसऱ्यावरती होती अर्धांगी, त्यानंतर ब्रह्मघोटाळा आणि पृथ्वीजी माझी, तर याचं एक प्रकाशन आम्ही घेतलं. त्यावेळी अगदी 3-4 जिल्ह्यातून कलाकार आले होते. म्हणजे ही माणसं सगळ्या स्वतःच दुसऱ्या जिल्ह्यातून येणं, कोल्हापूर, पुणे, सोलापूरहून, कवठे मंका, असे लांब लांबचे सगळे कलाकार. मग त्यावेळी मला वाटलं की इतक्या लांबून येतात म्हणजे आपल्याला काहीतरी आपल्याबद्दल त्यांच्या मनात प्रेम आहे, आपलेपण आहे, किंवा आपण काहीतरी त्यांना वेगळे वाटतो, आणि हे जपलं पाहिजे. आणि हे प्रत्येकाने जपावं की जगत असताना आपणाला माणसं मिळवायची पैशापेक्षा, कारण पैसा ज्यावेळी संपतो आपल्यातला त्यावेळी खरं माणसंच उपयोग येतात. आणि मला तसं घडलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये, मला माणसंच उपयोगाला आले आणि माणसाने
1: महत्वाचं
0: आहे, त्यांनी जगवलं. कारण अशी एक वेळ आली होती की मला पगारच 2000 मिळत होता, इतका मी कर्जबाजारी झालो होतो. त्यावेळी माणसाची मनस्थिती, विमनस्क अवस्था म्हणतात अशी होती, काही सुचत नाही. त्यावेळी आपल्याला आपलं स्वतःच कुटुंबातली माणसं एक सांभाळतात, मित्र आधार देतात, आणि त्यावेळी जे आपण जोडलेली माणसं असतात आणि ही जी कला असते जोपासलेली, ती आपल्याला तुझं काही संपलंय म्हणून ती मरू देत नाही किंवा सगळं सोडून जा म्हणत नाही. ते आपल्याला म्हणते अजून जग, अजून तुला उद्याचा दिवस बघायचा, त्यात तुला काहीतरी नवीन सापडेल आणि नवीन समाजाला काहीतरी देशील. अशातून सुद्धा काही माझ्या कथा कादंबऱ्या जन्माला आलेत की बाबा अशी वेळ येते त्यावेळी माणसाने काय करायचं, त्यावेळी जगलंच पाहिजे. म्हणजे मरणाला भिवून कधी वाईट मार्ग स्वीकारायचा नाही. आयुष्यामध्ये प्रसंग येतात.
1: बरोबर.
0: आणि आता सध्या तर नोकऱ्या नाहीत मुलांना, पैसा नाही लोकांच्याकडं, महागाई जास्त आहे, अशा वेळी लोक मला त्रस्त दिसतात. त्यांना एक सांगा वाटतं की घाबरू नका, उद्याचा दिवस तुमचा आहे. कारण मी ते अनुभवलेलं आहे की ज्यावेळी इतक्या संघर्षातून जर आपल्याला एक सोनेरी पहाट उगवली असेल तर तुमच्या आयुष्यात का उगवणार नाही. मी तर एक साधा माणूस आहे, तुम्ही तर इतकी कष्टाळू माणसं असता, तुम्हाला सध्या डिजिटलचं युग आहे, तरुण मुलांसाठी भरपूर त्यांच्या म्हणजे मार्ग आहेत, तर असं काहीतरी त्यांनी निवडलं पाहिजे. आणि इतर ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्याच्यातून बाजूला जाऊन आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी आपण एक आदर्श व्यक्ती आणि आदर्श माणूस आणि

0: आदर्श नागरिक देशाचा घडलं पाहिजे एवढं मी सांगू शकतो.
1: म्हणजे सर एखादं जर आपण चांगलं काम करतोय तर त्याला कौतुकाची थाप मिळाली तर नवीन काहीतरी अजून त्याच्यापेक्षा आपण चांगलं करावायची उर्मी सुद्धा आपल्याला मिळते.
0: प्रोत्साहनाशिवाय एक शाबासकीची थाप लेखकाला किंवा कलाकाराला आवश्यक आहे. वाजणाऱ्या टाळ्या त्याला जगवतात आणि घातलेला हार त्याच्या आयुष्यामध्ये तो कधीच हार मानत नाही.
1: क्या बात आहे. सर आज आपण इथे आलात आणि आपला साहित्य प्रवास आपले अनुभव आणि आपण आजपर्यंत केलेलं साहित्य क्षेत्रातलं कार्य आमच्या श्रोत्यांसमोर मांडलं त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आताच आपण ग्रामीण नाट्यलेखक अशोक रास्ते यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आज आपण ऐकलात या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर.
3: अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो आज कार्यक्रम संध्याकाळी 6:30 वाजून आपण पुन्हा ऐकू शकाल.

0: पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत श्रोते हो। यानंतर ऐकूया माहिती घटना आणि संगीताचा कार्यक्रम प्रभातीचे रंग। तत्पूर्वी हे जाहिरात प्रसारण।
3: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे तो, नको काय म्हणतेस?
4: पातला, त्याचं दात लय बाद आहेत।
3: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया, आणि ते बी फास्टात।
4: मग चालतो की
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर।
6: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे।
7: बेटा
6: आठवते, बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते।
7: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल।
8: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री। सर
6: कुठे
8: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह।
6: आरबीआय सांगते,
9: जाणकार बना, सतर्क राहा।
10: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

पदक तालिकेत चौथं स्थान पटकावलं. पण या यशामधील सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे भारतीय युवकांनी दाखवलेली आत्मविश्वासपूर्ण कामगिरी. अनेक खेळाडू प्रथमच इतक्या मोठ्या मंचावर उतरले आणि त्यांनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. यंदाच्या स्पर्धेत भारताचा सर्वाधिक दबदबा दिसला तो बॉक्सिंगमध्ये. भारतीय बॉक्सर्सनी 7 सुवर्णपदकांची कमाई करत हा खेळ भारतासाठी सर्वात यशस्वी ठरवला. अवघ्या 21 वर्षांच्या प्रीती पवारनं महिलांच्या 54 किलो गटात सुवर्णपदक जिंकत भारताची विजयी सुरुवात केली. विशेष म्हणजे प्रीतीला सुरुवातीला बॉक्सिंगची विशेष आवड नव्हती, पण कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिनं स्वतःला घडवलं आणि आज ती राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती ठरली. जॅस्मिन लांबोरियानंही दमदार खेळ करत सुवर्णपदक पटकावलं. सचिन सिवाच, साक्षी चौधरी, प्रिया गंगास आणि इतर भारतीय बॉक्सर्सनीही शानदार कामगिरी करत भारताचा दबदबा कायम ठेवला. वेटलिफ्टिंगमध्येही भारतानं दमदार सुरुवात केली. ऋषिकांत सिंहनं पुरुषांच्या 60 किलो गटात भारतासाठी स्पर्धेतलं पहिलं पदक जिंकलं. त्यानंतर मुथू पांडी राजा, ज्ञानेश्वरी यादव, हरजिंदर कौर आणि लवप्रीत सिंह यांनी रौप्य पदकांची कमाई करत भारताची पदक संख्या वाढवली. अनुभवी मीराबाई चानू यांनी पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकत सातत्य सिद्ध केलं. विजयानंतर त्यांनी आपल्या आईच्या शब्दांची आठवण काढत सांगितलं, आई नेहमी म्हणायची, तू करू शकतेस. त्या विश्वासातून मला प्रत्येक स्पर्धेत नवी ताकद मिळते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अॅथलेटिक्समध्येही भारतीय खेळाडूंनी इतिहास घडवला. गुलवीर सिंहनं 10,000 मीटर रौप्य आणि 5,000 मीटरमध्ये कांस्य अशी दोन पदकं जिंकत भारतीय अॅथलेटिक्ससाठी नवी नोंद केली. सर्वेस कुशारेनं उंच उडीत रौप्य पदक जिंकून पुरुष हायजंपमध्ये भारताला ऐतिहासिक यश मिळवून दिलं. मुरली श्रीशंकरनं लांब उडीत पुन्हा एकदा रौप्य पदक मिळवलं. तर ट्रिपल जंपमध्ये प्रवीण चित्रवेल आणि सेल्वा प्रभू तिरुमरन यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक जिंकत भारताची कामगिरी अधिक उजळवली. पॅरा अॅथलेटिक्समध्येही भारताची घोडदौड कायम राहिली. पुरुषांच्या 100 मीटर T47 प्रकारात दिलीप गावितनं सुवर्णपदक पटकावलं, तर मोहम्मद बासिलनं रौप्य पदक जिंकत भारताला 1-2 अशी ऐतिहासिक आघाडी मिळवून दिली. शॉटपुट F57 प्रकारात सोमन राणानं सुवर्ण आणि शुभम जुयालनं रौप्य पदक जिंकून भारतीय पॅरा खेळाडूंची क्षमता पुन्हा अधोरेखित केली. ज्युडोमध्ये भारतासाठी सर्वात भावुक क्षण ठरला अस्मिता डे हिचा विषय. त्रिपुरातील एका सामान्य कुटुंबातील अस्मिताचे वडील सायकल दुरुस्तीचं काम करून संसार चालवत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं आणि अस्मितावर दुःखाचा डोंगर कोसळला. एका मुलाखतीत तिनं सांगितलं होतं की त्या काळात तिला वाटलं होतं आता सगळंच संपलं, पण आईनं आधार दिला, प्रशिक्षकांनी साथ सोडली नाही आणि अस्मितानं हार मानली नाही. त्याच जिद्दीच्या जोरावर तिनं राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला ज्युडोमधील पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. विजयाचा क्षण आला तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि मनात वडिलांची आठवण. श्रोते हो, प्रत्येक पदकामागं अशीच एखादी संघर्षगाथा दडलेली आहे. कुणी छोट्या गावातून आलं, कुणी आर्थिक अडचणींवर मात केली, तर कुणी अपार दुःख पचवत स्वतःला सिद्ध केलं. या खेळाडूंनी केवळ पदकं जिंकली नाहीत तर देशातील लाखो युवक युवतींना मोठी स्वप्न पाहण्याची हिंमत दिली. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताची 39 पदकं ही केवळ आकडेवारी नाही, तर ती भारतीय तरुणाईच्या जिद्दीची, मेहनतीची, कुटुंबाच्या पाठिंब्याची आणि देशासाठी सर्वोत्तम देण्याच्या वृत्तीची सुवर्ण साक्ष आहे. आज हे यश साजरं करताना प्रत्येक भारतीय अभिमानानं म्हणू शकतो, भारताची नवी क्रीडा पिढी जग जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. या सर्व खेळाडूंना मनपूर्वक सलाम. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.

प्रभाती सिरंग या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा खल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, परवाच स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला आणि भारतानं 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 39 पदकांची कमाई करत

श्रोते हो, समाजात अनेक संस्था काम करत असतात. काही मदत करतात, काही उपक्रम राबवतात, तर काही संस्था अशा असतात की त्या एखाद्या गरजू माणसाच्या आयुष्यात खरोखर बदल घडवून आणतात. सांगलीमध्ये गेल्या काही वर्षात असंच शांतपणे शिक्षणासह विविध क्षेत्रामध्ये कार्य सुरू आहे. सिटी हायस्कूल सांगलीच्या 1996 माजी विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या मित्रपरिवारानं समाजाचं ऋण फेडण्याच्या भावनेतून एका संस्थेची सुरुवात केली, सेवा ध्यास. 2019 महापुरात अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले होते. त्यावेळी सेवाध्यासच्या कार्यकर्त्यांनी जवळपास 300 गरजू कुटुंबांना गाद्यांचं वाटप करून मदतीचा हात दिला. त्यानंतर लगेचच आलेल्या कोरोना संकटात हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबांसमोर उपासमारीची वेळ आली. अशा काळात 100 आसपास कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक शिधा पोहोचवून संस्थेनं माणुसकी जपली. पण असं काम इथंच थांबलं नाही. समाजातील निराधार वृद्धांच्या अडचणी त्यांनी जवळून पाहिल्या. आजही अनेक वृद्धांना दर महिन्याला घरपोच शिधा, औषधांची मदत आणि आवश्यक वैद्यकीय सहाय्य दिलं जातं. मदत करताना ती योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवावी यासाठी संस्थेचे पदाधिकारी स्वतः पडताळणी करतात, त्यामुळे सेवेला विश्वासाची जोड मिळते. शिक्षण हेच आयुष्य बदलण्याचं सर्वात मोठं साधन आहे या विचारातून सेवाध्यास फाउंडेशननं विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलं. अनेक गरीब, होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, वह्या, दप्तर, गणवेश, शालेय साहित्य यांची मदत केली जाते. विशेष म्हणजे एकल पालक असलेल्या महिलांच्या मुलांना शिक्षण अर्धवट सोडावं लागू नये यासाठी त्यांच्या घरची परिस्थिती समजून घेत आर्थिक मदत केली जाते. अशा कुटुंबांना आधार देण्याचं काम संस्था सातत्यानं करत आहे. आज चला शिकवूया या उपक्रमातून सध्या 20 विद्यार्थी दत्तक पद्धतीनं शिक्षण घेत आहेत. केवळ आर्थिक मदत नाही तर विद्यार्थ्यांचं करिअर घडावं म्हणून विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना शाळांमध्ये बोलावून मार्गदर्शनही केलं जातं. सेवाध्यासनं शाळांच्या विकासासाठीही अनेक उपक्रम राबवले आहेत. वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाचनपेटी, शाळांच्या भिंतीवर प्रेरणादायी विचार आणि चित्रांच्या माध्यमातून बोलक्या भिंती, पुस्तक संकलन मोहीम, अंगणवाड्यांना ध्वनियंत्रणा, व्हाईट बोर्ड तसंच जिल्हा परिषद शाळांना संगणक कक्षासाठी खुर्च्यांची मदत अशा अनेक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगलं शैक्षणिक वातावरण मिळतंय. मात्र सेवाध्यासचा सर्वात वेगळा आणि परिणामकारक उपक्रम म्हणजे आनंदी शिक्षण. काही विद्यार्थी अभ्यासात मागे पडतात, त्यांचा प्राथमिक पाया कच्चा राहतो आणि हळूहळू त्यांची शिक्षणातील आवड कमी होत जाते.

सेवाध्यास फाउंडेशननं पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीच्या सहाय्यानं हा प्रकल्प सुरू केला. या उपक्रमासाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. हे शिक्षक केवळ पुस्तकं शिकवत नाहीत तर खेळ, गाणी, कविता, चित्र, गोष्टी आणि प्रत्यक्ष कृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकण्यास रमवतात. अभ्यासात मागे असलेल्या मुलांसाठी ही पद्धत अत्यंत प्रभावी ठरते. पहिल्या वर्षी 2 शाळांमध्ये सुरू झालेला हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर मित्रपरिवाराच्या सहकार्यानं 2 लाख रुपयांचा निधी उभारण्यात आला

अत्यंत प्रभावी ठरते. पहिल्या वर्षी दोन शाळांमध्ये सुरू झालेला हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर मित्र परिवाराच्या सहकार्यानं 2 लाख रुपयांचा निधी उभारण्यात आला आणि आज हा उपक्रम 5 शाळांमध्ये सुरू आहे. संस्थेनं वैयक्तिक पातळीवरही अनेकांना हात दिला. IIT खडगपूरमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याला आर्थिक मदत, वॉलचन अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी शुल्क, तसंच सुधारगृहातील एका महिलेला नर्सिंगचं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आलं. या मदतीमुळं अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजेच COEPच्या विद्यार्थ्यांनीही सेवाध्यासोबत प्रत्यक्ष काम करत सामाजिक जाणीव अनुभवली. कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिक मुक्ती यांसारख्या विषयांवर त्यांनी लहान मुलांच्या कार्यशाळा घेतल्या. यामुळे सामाजिक शिक्षणाचाही एक नवा अध्याय सुरू झाला. आज या फाउंडेशनची ओळख केवळ मदत करणारी संस्था अशी नाही, तर शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी यांचा सुंदर संगम घडवणारी संस्था अशी आहे. खरंच सेवा ही केवळ दान नसते, ती समाजाप्रतीची जबाबदारी असते. आणि सांगलीत ही जबाबदारी मनापासून निभावणाऱ्या संस्थांमध्ये सेवाध्यास हे नाव आज निश्चितच आदरानं घेतलं जातं.

श्रोते हो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या घराशी, आरोग्याशी, पर्यावरणाशी आणि भविष्यातील पिढ्यांशी थेट जोडलेला आहे. विषय आहे प्लास्टिकच्या भस्मासुरापासून सुटका. एकेकाळी प्लास्टिक हे आधुनिक विज्ञानाचं मोठं वरदान मानलं गेलं होतं. हलकं, मजबूत, पाण्यानं न भिजणारं आणि स्वस्त. अन्नपदार्थांचं संरक्षण, वैद्यकीय उपकरणं, घरगुती वस्तू, उद्योग अशा अनेक क्षेत्रात प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला. पण हाच शोध आज पृथ्वीसमोरील सर्वात मोठ्या पर्यावरणीय संकटांपैकी एक ठरलाय. समस्या प्लास्टिकची नाही तर त्याच्या बेफिकीर वापराची आणि अयोग्य विल्हेवाटाची आहे. आपण वापरलेली प्लास्टिकची पिशवी, बाटली किंवा वेष्टन सहजपणे रस्त्यावर किंवा कचऱ्यात फेकून देतो. पुढे ते नाले, नद्या आणि अखेरीस समुद्रात पोहोचतं. दरवर्षी लाखो टन प्लास्टिक जलस्रोतांमध्ये मिसळतं आणि त्याचा दुष्परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीला भोगावा लागतो. प्लास्टिकची सर्वात धोकादायक बाब म्हणजे ते सहज नष्ट होत नाही. उन्हाच्या अतिनील किरणांमुळे त्याचे अगदी सूक्ष्म कण तयार होतात. हे नॅनो आणि मायक्रोप्लास्टिकचे कण माती, पाणी आणि अन्न साखळीत मिसळतात. मासे, पक्षी, कासव आणि इतर जलचर हे नॅनो आणि मायक्रोप्लास्टिकचे कण अन्न समजून खातात. त्यामुळे त्यांचं आरोग्य बिघडतं, प्रजनन क्षमता कमी होते आणि अनेक जीव मृत्यूमुखी पडतात. शेवटी हेच सूक्ष्म प्लास्टिक आपल्या अन्नातून आणि पाण्यातून आपल्या शरीरातही प्रवेश करतं. या गंभीर संकटावर उपाय म्हणून महाराष्ट्रात सुरू झाली एक प्रेरणादायी लोकचळवळ, नाव सागर मित्र अभियान. 2011 अवघ्या 150 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या उपक्रमानं पुढं हजारो विद्यार्थ्यांना जोडलं. विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील कोरडा प्लास्टिक कचरा वेगळा जमा करून शाळेत आणण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुनर्वापर करणाऱ्या उद्योगांमार्फत या कचऱ्याचं पुनर्चक्रण करण्यात आलं. ही छोटी वाटणारी कृती पुढे मोठ्या जनआंदोलनात बदलली. कोरोना महामारीच्या कठीण काळातही अनेक कुटुंबांनी हा उपक्रम थांबू दिला नाही. घराघरातून प्लास्टिक वेगळं संकलित करून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी जपली. आजपर्यंत हजारो विद्यार्थी आणि पालकांच्या सहभागातून तब्बल 1000 टनांहून अधिक प्लास्टिक पुनर्वापरासाठी जमा करण्यात आलं आहे. या कार्याची दखल जागतिक स्तरावरही घेण्यात आली. सागर मित्र अभियानाला अर्थ डे ग्रेट ग्लोबल क्लीनअप हिरो 2024 हा प्रतिष्ठेचा जागतिक सन्मान मिळाला. आज हे अभियान नाशिक, धुळे, सांगलीसह राज्यातील अनेक भागात विस्तारलेलं आहे. शिक्षकांचं प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, ऑनलाईन जनजागृती आणि ग्रामस्तरावरील उपक्रमांमधून प्लास्टिकमुक्त समाज घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मित्रांनो, पर्यावरण वाचवण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करण्याची गरज नाही. प्रत्येकानं घरात ओला आणि कोरडा कचरा वेगळा करणं, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणं, कापडी पिशवी वापरणं आणि प्लास्टिक पुनर्वापरासाठी देणं, एवढं जरी केलं तरी मोठा बदल घडू शकतो. लक्षात ठेवा, पृथ्वी आपल्याला पूर्वजांकडून मिळालेली संपत्ती नाही, ती पुढच्या पिढ्यांकडून घेतलेली उधारी आहे. त्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. चला आजच एक संकल्प करूया, प्लास्टिकचा वापर शक्य तितका कमी करूया, वापरलेल्या प्लास्टिकची योग्य विल्हेवाट लावूया आणि आपल्या नद्या, समुद्र, जंगलं आणि पृथ्वी स्वच्छ ठेवण्यासाठी हातभार लावूया.

श्रोते हो, आज आपण अशा एका तरुणाची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत जी प्रत्येक विद्यार्थ्याला, पालकांना आणि करिअरचं स्वप्न पाहणाऱ्या युवक युवतींना नवी दिशा देणारी आहे. आजपर्यंत एक समज अनेकांच्या मनात घट्ट बसलेला होता की मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत कोट्यावधी रुपयांचं वार्षिक पॅकेज मिळवायचं असेल तर IIT किंवा अशीच एखादी नामांकित संस्थेची पदवी आवश्यकच आहे. पण कर्नाटकातील एका छोट्याशा गावातून आलेल्या पृथ्वीराजनं हा समज पूर्णपणे खोटा ठरवलाय. कोणत्याही प्रतिष्ठित संस्थेचा शिक्का नसतानाही केवळ स्वतःच्या कौशल्यावर, सातत्यपूर्ण मेहनतीवर आणि हार न मानणाऱ्या जिद्दीवर त्यानं जगातील आघाडीची कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणकीय चिप्स तयार करणारी कंपनी NVIDIA गाठली. आज तो तिथं डीप लर्निंग टीममध्ये कार्यरत असून वर्षाला सुमारे 2,75,000 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास 2.6 कोटी रुपयांचं वार्षिक मानधन मिळवतोय. श्रोते हो, या यशामागे केवळ नशीब नाही तर वर्षानुवर्षाची तयारी, संघर्ष आणि सातत्य आहे. पृथ्वीराजनं बंगळुरू येथील PES विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. तो IIT विद्यार्थी नव्हता, पण त्यानं स्वतःला केवळ महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमापुरतं मर्यादित ठेवलं नाही. ओपन सोर्स प्रकल्प, इंटर्नशिप, संशोधन, नवीन तंत्रज्ञानाचा सातत्यानं अभ्यास आणि प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करत त्यानं उद्योग जगताला आवश्यक असलेली कौशल्य विकसित केली. याच कौशल्यांनी त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवलं. त्याचा प्रवास सोपा नव्हता. चित्रदुर्ग जिल्ह्यातील एका दुर्गम गावात त्याचं बालपण गेलं. काही वर्षांपूर्वीपर्यंत तिथं चांगल्या इंटरनेट सुविधाही उपलब्ध नव्हत्या. जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका ग्रामीण विद्यार्थ्यासाठी ही मोठी अडचण होती. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचं स्वप्न त्यानं पाहिलं, पण आर्थिक मर्यादा, मार्गदर्शनाचा अभाव आणि अनेक अडथळ्यांमुळे त्याला नामांकित नव्हे तर तुलनेनं सामान्य श्रेणीतील विद्यापीठात प्रवेश घ्यावा लागला. अनेक जण अशा टप्प्यावर निराश होतात, मात्र पृथ्वीराजनं परिस्थितीला दोष न देता स्वतःच मार्ग शोधण्याचा निर्णय घेतला. प्रवेश प्रक्रिया असो, अभ्यास असो, करिअर नियोजन असो किंवा नोकरीच्या मुलाखतीची तयारी असो, प्रत्येक गोष्ट त्यानं स्वतः शिकत, चुका करत आणि त्यातून अनुभव घेत पूर्ण केली. अखेरीस त्यानं जगातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियांपैकी एक असलेली NVIDIA ची निवड प्रक्रिया यशस्वीरित्या पार केली.

आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं. पृथ्वीराज म्हणतो, ज्या गावात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कल्पनाही कठीण होती तिथून जगातील सर्वोत्तम अभियंत्यांसोबत काम करण्यापर्यंतचा प्रवास सुरुवातीला अशक्य वाटत होता, पण प्रत्येक अपयशानं मला अधिक मजबूत केलं आणि प्रत्येक संघर्षानं पुढे जाण्याची प्रेरणा दिली. श्रोते हो, पृथ्वीराजची ही कहाणी केवळ एका तरुणाच्या यशाची नाही तर ती बदलत्या जगाची कहाणी आहे. आजच्या तंत्रज्ञान विश्वात केवळ पदवीचा ब्रँड पुरेसा नाही. कंपन्या उमेदवारांचं कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, नवोन्मेषी विचार, प्रत्यक्ष अनुभव आणि सतत शिकण्याची वृत्ती यांना अधिक महत्व देत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून आज ज्ञानाची दारं प्रत्येकासाठी खुली आहेत. त्यामुळे मोठ्या शहरात जन्म घेणं किंवा मोठ्या संस्थेत शिकणं हीच यशाची एकमेव अट राहिलेली नाही. गरज आहे ती मोठं स्वप्न पाहण्याची, सातत्यानं स्वतःला घडवण्याची आणि प्रत्यक्ष संधीचं सोनं करण्याची. आज ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थी कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. भारतातील युवा शक्ती जगभरात आपली छाप पाडत आहे आणि स्किल इंडिया, डिजिटल इंडिया यांसारख्या संकल्पनांना प्रत्यक्ष यशाची जोड देत आहेत. श्रोते हो, प्रभातीचे रंग या कार्यक्रमाच्या संपूर्ण भागांमध्ये आज आपण युवा पिढीच्या प्रेरणादायी कामगिरींचा आढावा घेतला. ही अशी पिढी आहे जी स्वप्न पाहते, संकटांशी दोन हात करते, अपयशातून शिकते आणि काहीतरी नवं घडवण्याची हिंमत ठेवते. आव्हानांना संधीमध्ये बदलण्याची ताकद ज्यांच्यात आहे अशा या नव्या भारताच्या युवा पिढीमुळे देशाचा उद्याचा दिवस अधिक उज्ज्वल होणार आहे. जी पिढी काही नवं घडवण्यास आणि प्रत्यक्ष आव्हान पेलण्यास सज्ज आहे अशा जवान पिढीला जिंदाबाद म्हणणं हे तर आपलं कर्तव्यच.

बरेदर मंडळी, याबरोबरच आजचा प्रभाती रंग हा कार्यक्रम आता इथं समाप्त करत आहोत. कार्यक्रमातून मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आता निरोप द्या. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार. प्रभातीचे रंग, लेखन शिवराज काटकर, निवेदन अपर्णा कल्लोळ.

प्रभातीचे रंग हा माहिती घटना आणि संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

अशी ही बनवा बनवी या चित्रपटासाठी शैलेंद्र सिंग, सुरेश वाडकर, सुदेश भोसले आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अरुण पौडवाल यांचं होतं.

आभाळाची सावली या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरात नितीन आखवे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत श्रीधर फडके यांचं होतं.

त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास।

चौकट राजा या चित्रपटासाठी आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत आनंद मोडक यांचं होतं.

सुधीर फडगे यांनी संगीतबद्ध केलेली सुधीर मोघे यांची गीतरचना आपण ऐकली. अनुराधा पौडवाल यांचा स्वर चोराच्या मनात चांदणे या चित्रपटासाठी होता.

गंमत जमत या चित्रपटासाठी सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अरुण पौडवाल यांचं होतं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतहो, यानंतर ऐकूया एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णाचा नमस्कार. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामधून आपण अनेक कलाकारांच्या जीवन प्रवासाविषयी जाणून घेत असतो, त्यांच्या कला प्रवासाविषयी जाणून घेत असतो, अनेक आठवणींना उजाळा देत असतो आणि सुमधुर गीतही ऐकत असतो. आजचा कार्यक्रमही असाच खास आहे, कारण आजचा कलाकारही तसा खासच आहे, कारण किशोर कुमार यांचा जन्मदिवस आहे आणि आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आणि अर्थातच सुमधुर गीतांचा आस्वादही घेणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात या छानशा गीतानं.
1: बाजू

रसिक, आजही किशोर कुमार यांचा आवाज ऐकला की आपल्यामध्ये उत्साह भरतो. किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्य प्रदेशातील खांडवा इथं झाला. त्यांचं मूळ नाव आभास कुमार गांगुली असं होतं. किशोर कुमार यांचं कुटुंबही कलाक्षेत्राशी जोडलेलं होतं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यांचे मोठे भाऊ अशोक कुमार हे हिंदी चित्रपट सृष्टीमधले प्रसिद्ध अभिनेते होते. लहानपणापासूनच किशोर कुमार यांना गाण्याची आवड होती. पण गंमत म्हणजे सुरुवातीला त्यांना मोठा गायक बनण्याची इच्छा नव्हती, तर त्यांना आपल्या मोठ्या भावासारखा अभिनेता व्हायचं होतं. मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवातही केली, पण अभिनयासोबतच ते गाणंही म्हणत होते. हळूहळू रसिकांचं लक्ष त्यांच्या आवाजाकडे जाऊ लागलं. त्यांचा आवाज इतर गायकांपेक्षा खूप वेगळा होता. त्यामध्ये मस्ती, प्रेम, दुःख, खोडकरपणा अशा अनेक भावना सहजपणे सामावल्या जात होत्या. याच आवाजामुळे पुढं किशोर कुमार हिंदी चित्रपट सृष्टीमधले सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक बनले.

किशोर कुमार यांनी शिकारी या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. 1948 मध्ये आलेल्या बॉम्बे टॉकीज या चित्रपटामध्ये किशोर कुमार यांनी पार्श्वगायक म्हणून पहिलं गाणं गायलं. हा आवाज त्यांनी देवानंद यांच्यासाठी दिला होता. पुढे देवानंद यांच्या बहुसंख्य गाण्यांना किशोर कुमार यांचाच आवाज देण्यात आला. बघता बघता त्यांचा आवाज रसिकांना एवढा भावला की गायक म्हणून ते पुढे येऊ लागले. हाफ तिकीट या चित्रपटातील आके सीधे लगी दिल पे जैसे कटारिया या गाण्याचा हा किस्सा खूप प्रसिद्ध आहे. हे गाणं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांना एकत्र रेकॉर्ड करायचं होतं, परंतु काही कारणास्तव लता दीदी हे गाणं रेकॉर्डिंग करू शकल्या नाहीत. यावेळी किशोर कुमार म्हणाले की मी एकदा हे गाणं दोन आवाजात गाण्याचा प्रयत्न करून पाहतो. त्यानंतर त्यांनी हे गाणं पुरुष आणि महिला अशा दोन्ही आवाजात रेकॉर्ड केलं. एका टेकमध्ये फायनल झालेलं हे गाणं पुढं सुपरहिट झालं. ऐकूया हे गाणं.

किशोर कुमार हे आपल्या खोडकर स्वभावासाठी प्रसिद्ध होते. 1974 मध्ये आलेला आप की कसम हा चित्रपट, या चित्रपटामध्ये जय जय शिवशंकर काटा लगेना कंकर या गाण्यानं लोकप्रियतेचा कळस गाठला होता. हे गाणं आजही लोकप्रिय आहे, खास करून होळीच्या काळात हे गाणं आवर्जून लावलं जातं. झालं असं की या गाण्यावर संगीतकार आर डी बर्मन यांनी अनेक प्रयोग केले, त्यामुळे गाण्याचा खर्च वाढला, म्हणजे 50,000 गेला. 50 वर्षापूर्वींचे 50,000 रुपये म्हणजे विचार करा. त्यामुळं निर्माता दिग्दर्शक जे ओमप्रकाश थोडे नाराज होते. गाण्यावर 50,000 रुपये खर्च केल्यानं ते चिडून बोलले होते. किशोर कुमार यांच्या लक्षात ही गोष्ट आली आणि गाणं रेकॉर्ड होत असताना शेवटी शेवटी अरे बजाव रे बजाव, इमानदारी से बजाव, 50,000 खर्च कर दिए हे गाण्याच्या तालासुरात किशोर कुमार इतक्या बेईमालूमपणे बोलून गेले की ते कुणाच्याही लक्षात आलं नाही. गाणं वनटेक आणि अतिशय सुंदर रेकॉर्ड झालं होतं. जे ओमप्रकाश यांनी हे गाणं ऐकलं तेव्हा त्यांनाही हसू आवरलं नाही. शिवाय ते बोल इतके बेमालूमपणे गाण्यात मिक्स झाले होते की काढण्याचा प्रश्नच आला नाही. पुढे या गाण्यानं लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. नंतर चलती का नाम गाडी हा चित्रपट म्हणजे कॉमेडीचा 3 तासाचा नॉनस्टॉप प्रयोग, फुल टू धमाल. त्याकाळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. यातली गाणी पण खूप लोकप्रिय झाली. यामधलं 5 रुपया 12 आणा या गाण्याचाही एक असाच मिश्किल किस्सा आहे. किशोर कुमार यांचा जन्म मध्य प्रदेशमधील खांडव्यामधला, तर त्यांचं कॉलेजमधलं शिक्षण इंदूर इथं झालं होतं. त्यावेळी किशोर कुमार यांनी कॉलेजच्या कॅन्टीनवाल्याचे 5 रुपये 12 आणे थकवले होते. ते तो वारंवार मागत होता, किशोर कुमार यांनी दिलेही नाहीत. पुढं कॉलेजमधून बाहेर पडतानाही त्यांनी ही उधारी चुकवली नाही. पण या उधारीचं गाणं झालं आणि हे गाणं आजही लोकप्रिय आहे. किशोर कुमार आणि मधुबाला यांच्यावर लेकिन पहिले दे दो मेरा 5 रुपया 12 आणा हे गाणं चित्रित झालं. आशा भोसले यांचा आवाज किशोर कुमार यांच्या

सोबत्या गीतामध्ये आहे। हे गाणं पडद्यावर पाहण्यातही अत्यंत विलक्षण आणि सुंदर आहे, तितकंच ते ऐकण्यातही। ऐकूया चलती का नाम गाडी या चित्रपटातलं हे गीत।

किशोर कुमार यांच्या गायकीची आणखीन एक खासियत म्हणजे यॉडलिंग. त्यासाठी त्यांनी प्रचंड सराव केला. परदेशातील गायकांच्या गायकीचा किशोर कुमार यांनी अभ्यास केला. त्यामुळं किशोर कुमार यांनी यॉडलिंग केलेल्या गाण्यांना कायमच चार चांद लागले. अगदी उदाहरण द्यायचं तर नखरेवाली, ये शाम मस्तानी, जिंदगी एक सफर है सुहाना, चला जाता हूँ किसी की धुन में, हाल कैसा है जनाब का, अशी उदाहरणं देता येतील.

अभिनेता आणि गायक म्हणून किशोर कुमार यांची हजारो गाणी लोकप्रिय झाली. पडद्यावर अभिनेता राजेश खन्ना, आर डी बर्मन यांचं संगीत आणि किशोर कुमार यांचा आवाज हे जणू काही समीकरणच झालं होतं. आराधना चित्रपटातील मेरे सपनों की रानी कब आएगी तू या गाण्यानंतर किशोर कुमार हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये बहरले, प्रसिद्ध झाले ते कायमचेच. तोपर्यंत मोहम्मद रफी यांचा आवाज सर्वांनाच हवा हवासा वाटत असे. असं असलं तरी किशोर कुमार हे रफी साहेबांचे निस्सीम चाहते होते. ते त्यांचा खूप आदरही करत असत आणि त्या दोघांची खूप चांगली मैत्रीही होती. त्यामुळं रफी साहेबांच्या निधनानंतर किशोर कुमार त्यांच्या पायाजवळ धो धो रडले. नेहमीच खट्याळ असणारे किशोर कुमार संवेदनशीलही होते याची प्रचिती आली.

शतहो किशोर कुमार यांनी विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली. आज जरी ते आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या आवाजाची जादू अजूनही कायम आहे. त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी गाण्याला फक्त संगीत म्हणून पाहिलं नाही, तर त्यामध्ये त्यांनी भावना ओतल्या. कधी त्यांनी आपल्याला हसवलं, कधी प्रेम शिकवलं, कधी विरहाची जाणीव करून दिली, कधी आयुष्याकडे नव्यानं पाहायला शिकवलं. म्हणूनच किशोर कुमार हे केवळ एक गायक नव्हते, तर ते भारतीय चित्रपट सृष्टीमधील संगीत क्षेत्रातील एक संपूर्ण युग होते. आणि त्यांच्या आवाजाबद्दल एकच गोष्ट म्हणावीशी वाटते, किशोर कुमार गेले पण त्यांचा आवाज आजही आपल्या मनामध्ये जिवंत आहे आणि तो कायमचा असेल. आज 4 ऑगस्ट त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना शतशः नमन.

श्रोत्यो, या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. कार्यक्रमातून मी अपर्णा आपली रजा घेते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 11:40 झाली आहेत.

रवींद्र साठे यांनी गायलेलं सुधाकर नेरलेकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शैलेश रानडे यांनी संगीतबद्ध केलेली गीतरचना. या गीतासाठी स्वर संदीप खरे यांचा.

रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत हर्षित अभिराज यांचं होतं. भावधारा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर अस्मिता वाहिनीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकाल महिलांसाठी कार्यक्रम वनिता.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

0: सुखदा अगं माझा विंडशील्ड दिसतोय का बघ कुठे.
1: अरे डोळे उघडून बघ जरा, दारामागे टांगलाय.
0: अगं असं काय करतेस, दारामागे नाहीये म्हणून तर तुला विचारतोय.
1: मग तू घातला अशील.
0: आता घातला असता तर शोधत कशाला बसलो असतो सांग मला.
1: रोहित तू विंडशीटर शोधतोयस की चष्मा?
0: दोन्ही शोधतोय.
1: आधी चष्मा डोक्यावर आहे का ते बघ, तो सापडला की मग विंडशीटर सुद्धा सापडेल.
0: वा वा वा, पुन्हा तीच ती थट्टा.
2: हो, कारण ती कधी फेल जात नाही.
0: वा वा वा वा, काय ग तू माझ्या बाजूनेस की ताईच्या?
2: मी सगळ्यांच्या बाजूने.
0: सगळ्यांच्या बाजूने म्हणजे कसं?
1: अरे हा बघ सापडला, सोफ्याच्या मागे पडला होता विंडशीटर तुझा.
0: अरे इथे कसं काय गेला?
1: काल वाळत घालायला काढलास आणि गप्पा मारता मारता तिथेच ठेवलास.
0: एकूण माझ्या स्मरण शक्तीपेक्षा तुझी निरीक्षण शक्ती भारी आहे.
1: हो तर, घर चालवायला लागते बरं ती.
2: सुखदा मी येते तेव्हा तुमच्या घरात काही ना काही शोध मोहीम सुरूच असते.
0: हे बघ, वस्तू हरवत नाहीत, फक्त वेळेस सापडत नाही, कारण नेहमी त्यांची जागा बदललेली असते.
1: हो, आणि बदलणारा कोण हे मात्र विचारू नकोस.
0: नाही नाही नाही, माझ्यावर आरोप करण्याआधी पुरावे सादर करावे लागतील.
2: पुरावा क्रमांक एक विंडशीटर,
1: पुरावा क्रमांक दोन कारच्या किल्ल्या.
0: अगं त्या एकदाच ग,
1: दोनदा
2: तीनदा.
0: अरे तुम्ही दोघी म्हणजे दोघी मिळालात ना की माझं काही खरं नसतं.
1: बरं

0: मग आजचा काय कार्यक्रम ठरलाय?
1: बाजारात जायचंय ना.
0: काय घ्यायचंय?
1: नाही काही खास नाही, भाजी फळ, सोसायटीतल्या छोट्या मेळाव्यासाठी थोडस डेकोरेशनचा सामान, एवढंच.
0: अरे हो, बरी आठवण झाली मला. तू म्हणाला होतास ना प्रत्येकाने आपल्याला आवडणारं एक पुस्तक आणायचं.
2: पुस्तक रद्दीत द्यायची नाही तर जपून ठेवायची आणि दर आठवड्याला एक पुस्तक दाखवायचं. का आवडलं आपल्याला ते पुस्तक ते 2 मिनिटात सांगायचं.
0: मस्त कल्पना आहे ही.
1: पण सुरुवातीला सगळ्यांनी विचारलं, यात काय मजा आहे?
2: आता मात्र सगळे पुस्तक शोधतायत.
0: म्हणजे अजूनही पुस्तकांचा मोह संपलेला नाही?
1: अजिबात नाही, फक्त त्यांना पुन्हा हातात घ्यायला निमित्त लागत.
2: रेवा, तू कोणतं पुस्तक आणलायस?
0: अजून काही ठरवलं नाही ग मी.
1: जास्त विचार करू नकोस ग, मनात पहिल्यांदा जे येईल ना ते घे.
0: पण लोक काय म्हणतील?
2: पुस्तक निवडताना लोकांचा विचार कशाला करायचा?
1: मग काय, आवड ही स्पर्धा नसते म्हटलं.
0: रोहित, तू कुठलं पुस्तक घेणार आहेस?
1: मी एक जुनं प्रवास वर्णन काढलंय.
0: वा वा.
1: आणि त्याचबरोबर मोबाईलचा एक नकाशा दाखवणार आहे मी.
2: म्हणजे पुन्हा तुझं आवडतं वाक्य.
1: आवडतं वाक्य कोणतं?
2: पुस्तक जागा दाखवतो, नकाशा रस्ता दाखवतो.
0: वा, हे छान आहे.
1: आणि म्हणून दोघांचीही गरज असते.
2: बर, बाजारात जाताना कापडी पिशव्या घेऊन जाव्या.
1: घेतो घेतो.
0: मी येऊ का सोबत?
1: चल ना, विचारायचं काय त्यात.
2: पण एक अट आहे.
0: काय?
2: काहीही आवडलं म्हणून लगेच घ्यायचं नाही.
0: म्हणजे?
2: आधी स्वतःला विचारायचं, खरंच गरज आहे का.
1: आता मला हे सांग सुखदा, हे नियम जे तू सांगतेस ते माझ्यासाठी की तिच्यासाठी?
2: तुम्हा दोघांसाठी.
0: आणि मग तुझं काय?
2: मलाही हाच नियम लागू.
1: वा, म्हणजे घरामध्ये अर्थमंत्री, गृहमंत्री एकच आहेत.
0: आणि विरोधी पक्षही तोच.
1: चला तर मग निघूया.
2: छत्री घेतली?
1: हो हो. तर
0: आणि विंडशीटर?
1: अगं यावेळी आधीच हातात घेतलेलं आहे मी.
2: छान, आता परत शोधायला लावू नकोस म्हणजे मिळवलं.
1: तुम्ही दोघी असलात ना तर काहीही हरवणार नाही, फक्त माझी बाजू मात्र हरते.
0: सुखदा, तुम्ही दोघं बाजारात जाता म्हणजे खरेदी कमी आणि चर्चा जास्त होत असणार.
1: नाही नाही, अगदी चुकीचा अंदाज लावलायस.
2: हो, म्हणजे चर्चा आधी होते, खरेदी नंतर.
1: आणि शेवटचा निर्णय तिचाच असतो.
0: म्हणजे रोहित, तू मत देतोस?
1: देतो.
0: आणि
1: ते नोंदवलं जात, पण निर्णय तिचाच असतो.
2: असं काही नाही. हा, पण एकट्याने निर्णय घेण्यापेक्षा बोलून घेतलेला बरा.
1: हे मात्र खरं. चला तर मग निघायचं का?
0: चला. अरे खाली किती गडबड आहे.
1: हो, मुलांनी पुन्हा सायकलिंगची शर्यत काढलेली दिसते.
2: आणि गंमत म्हणजे त्यांच्या शर्यतीमध्ये प्रत्येक जण पहिला येतो.
0: कसं काय हे?
2: कारण जो तो स्वतःच्या नियमांनी खेळतो.
1: अगदी मोठ्यांसारखं.
0: म्हणजे
1: प्रत्येकाला वाटतं आपलंच बरोबर.
0: सुखदा, आपण आता सगळ्यात आधी कोणत्या दुकानात जायचं?
1: सगळ्यात आधी पुस्तकांच्या दुकानात जायचं.
0: पण पुस्तक घ्यायचं नव्हतं ना?
1: नाही नाही नाही, बाहेर ठेवलेली पुस्तकं पाहिली की 2 मिनिटं थांबावं असं वाटत ग.
2: 2 मिनिटं का?
1: ठीक आहे, 10 मिनिटं किंवा अर्धा तास.
0: म्हणून बाजारात तुम्हाला 3-4 तास तरी लागतातच.
2: बर, आपण असं करूया, आधी भाजी घेऊ.
1: थांब थांब, मी टोपली घेतो.
0: टोमॅटो किती छान दिसतायत.
1: हे बघ, दिसायला छान असणं आणि चविष्ट असणं वेगळं.
2: आणि म्हणून मी नेहमी विक्रेत्याला विचारते.
0: म्हणजे विश्वास.
2: हो, तोही वर्षानुवर्षांचा.
1: आणि गंमत म्हणजे कधी एखादी भाजी चांगली निघाली नाही तरी तो पुढच्या वेळी स्वतः सांगतो, आज हे घेऊ नका ताई.
0: अजूनही असे लोक आहेत?
2: आहेत, पण आपण त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा जात असलो तरच ते सांगतात.
1: अरे तो बघ, समोरच्या इमारतीतला प्रणव,
0: तो छोटा मुलगा.
1: हो हो.
3: रोहित काका नमस्कार.
1: काय रे, सुट्टी एन्जॉय करतोस काय?
3: हो, पण आईने एक काम दिलंय.
0: कसलं?
3: मला एक पुस्तक निवडायला सांगितलंय, पण कोणतं घ्यायचं ते कळत नाहीये.
1: अच्छा, अरे मला सांग तुला काय आवडतं?
3: गोष्टी, पण थोडं विज्ञानही हवं त्यात.
0: मग वैज्ञानिक गोष्टींचं पुस्तक घे.
3: असतं का तसं?
1: असतं ना, गोष्टीतून विज्ञान शिकवणारी भरपूर पुस्तकं आहेत.
3: खरच?
1: हो. आणि बघ, वाचून झालं की मला सांग कसं वाटलं ते.
3: नक्की.
0: रोहित, मुलांशी बोलताना तुझा आवाजच बदलतो.
1: का सांगतेस हो?
0: अगदी मित्रासारखा.
1: अरे त्यांना शिकवायचं नसतं, उत्सुकता जपायची असते त्यांची. म्हणून
2: आणि म्हणूनच रोहितला तुझ्याशी सुद्धा बोलायला आवडतं बरं का,
0: आणि आम्हाला तुझी मस्करी करायला.
2: कारण रोहितला सहसा पटकन राग येत नाही.
0: बरं सुखदा, ऐक ना, त्या मेळाव्यासाठी मी एक कल्पना सांगू?
2: हो सांग ना.
0: प्रत्येकाने फक्त आवडतं पुस्तक कोणतं ते सांगायचं नाही, त्या पुस्तकामुळे आपल्या आयुष्यात काय

0: बदल झाले हेही सांगायचं.
1: म्हणजे पुस्तक फक्त कपाटात राहिलं की आयुष्यात उतरलं हेही कळेल.
0: हो ना,
2: ही कल्पना नक्की सांगूया आपण. छान आहे
1: बरं, पण मग आता उरलेली खरेदी करायची ना.
2: तर नाहीतर आपण पुस्तकांवरतीच बोलत राहू आणि घरी भाजी शिवायच जाऊ.
0: मग रात्री पुन्हा युट्यूबवरचा प्रयोग.
2: नको नको नको, आधी मागचा प्रयोग पूर्ण विसरू दे.
1: अरे वा, आज तर खरेदी अगदी वेळेत झाली आपली.
2: कारण काय माहितीये, आज मी पुस्तकांच्या दुकानासमोर थांबलोच नाही म्हणून.
0: बरोबर, कारण आज दुकानच बंद होत.
2: आता हे सांगायची गरज होती का तुला?
1: बरं, आता या पिशव्या आत ठेवते. रेवा, जरा ती हिरवी पिशवी दे.
0: कोणती? ही?
1: हो.
0: अरे यात तर पुस्तके.
2: काय, मी तर घेतलंच नव्हतं.
1: मग हे आलं कुठून?
2: अरे हो, मी विसरलोच होतो.
0: काय आठवलं?
2: मागच्या आठवड्यात पुस्तकांच्या दुकानातला मालक म्हणाला होता की हे पुस्तक घरी घेऊन जा, आवडलं तर पैसे द्या, नाही आवडलं तर परत आणा. आणि मी ते घरी घेऊन आलो तर पिशवीतच विसरलो.
0: दुकानदार अजूनही असं करतात?
2: काय आहे की त्यांचा जुना ग्राहक आहे ना मी. मला म्हणाला की तुम्ही परत करायला याची खात्री आहे आपल्याला.
1: बघ, विश्वासाचंही खातं असतं बरं.
0: कोणतं पुस्तक आहे ते?
2: पुस्तक ग, म्हणजे ते छोट्या छोट्या प्रवासांच्या आठवणी आहेत ग.
0: अच्छा, मला वाटलं एखादी मोठी कादंबरी असेल.
2: नाही, दोन तीन पानांच्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या.
1: म्हणजे रोज एक गोष्ट वाचली तरी पुरे.
2: हो, सगळं एकाच दिवशी संपवायची घाई नाही.
0: सुखदा, खरं सांगू?
1: काय?
0: मी आधी विचार करत होते पुस्तकांचा कार्यक्रम म्हणजे थोडा कंटाळवाणा होईल.
2: अच्छा, आणि आता काय वाटतं तुला?
0: आता वाटतंय लोक पुस्तकांपेक्षा स्वतःच्या गोष्टी जास्त सांगतील.
1: ते तर छानच होईल की.
2: काय, पुस्तक निमित्त असतं ग, माणसं खरी गोष्ट असतात.
1: कोण असेल?
2: थांब, मी बघतो. अरे या या या या. अच्छा असं आहे का? नाही, घेऊन जा आमच्याकडून. अजूनही काही मदत हवी असेल तर सांगा बरं का.
0: रोहित कोण होत?
2: अगं समोरच्या काकू ग.
1: काय रे, काय म्हणत होत्या?
2: उद्याच्या मेळाव्यासाठी त्यांना खुर्च्या कमी पडत आहेत. आपल्या दोन खुर्च्या मागत होत्या.
0: दिल्यास का तू मग?
2: हो मग, देणार आहे.
1: आणि परत आणायला सांगितलंस?
2: नाही नाही.
0: ते का?
2: त्या विसरल्या तर मी जाऊन घेऊन येईन ना, त्यासाठी वेगळं सांगायची काय गरज आहे आताच.
1: बरोबर.
0: खरं तर आपल्या सोसायटीत ही एक चांगली गोष्ट आहे.
2: काय?
0: साखर, कडीपत्ता, खुर्ची, शिडी सगळं काही फिरत राहत
1: आणि परत येत.
2: आता कधी उशिरा येत ते सोडा.
0: तेव्हा
2: आपण आठवण करून देतो, मग दुसरं कुणीतरी घेऊन जात.
1: दुपारी आपल्याला तो प्रणव भेटला होता ना.
2: हो हो.
1: त्याच्या आईचा आत्ताच मेसेज आलाय.
0: काय म्हणाल्या?
1: त्याने पुस्तक निवडलं म्हणे आणि घरी आल्यावर पहिलं प्रकरण मोठ्याने वाचून दाखवलं.
2: वा वा वा, प्रणव शाबास.
0: म्हणजे आजच सुरुवात केली.
2: मुलांना ना कोणी पुश करायची गरज नसते, फक्त योग्य वाट दाखवायची त्यांना.
1: बरं, उद्यासाठी आपापली 2 मिनिटांची तयारी झाली आहे का?
2: माझी झाली.
0: माझी अजून झाली नाहीये. पण
2: अगं काही अवघड नाही त्यात रेवा.
1: पण काय बोलू, पुस्तकाबद्दल कमी ते वाचताना तुला काय वाटलं ते अधिक सांग.
2: आणि मुख्य म्हणजे सगळ्यांसारखं बोलायचा प्रयत्न करू नकोस, म्हणजे नक्कल करू नकोस.
0: म्हणजे
2: तुझा अनुभव तुझा, दुसऱ्याची भाषा कशाला वापरायची आपण.
0: हे लक्षात ठेवते मी.
2: माहितीये उद्याच्या कार्यक्रमात कोण जिंकेल यापेक्षा मला एकच गोष्ट महत्वाची वाटते.
1: कोणती रे?
2: उद्या कार्यक्रम संपल्यावर लोकांनी थोडा वेळ तिथेच थांबून गप्पा मारल्या तर आपला कार्यक्रम यशस्वी.
0: खरंच,
1: कारण कार्यक्रम तासाभराचा असतो
2: पण त्यातून जुळलेली माणसं खूप काळ सोबत राहतात.
1: रोहित, अरे तुझं पुस्तक घेतलंस ना तू?
2: सुखदा, तू हा प्रश्न मला 3 विचारलायस.
1: कारण 2 तू विसरला.
2: नाही, आज विसरणार नाही बघ तू.
0: सुखदा, मला तर खूप धडधड होतीये.
1: एवढं घाबरायला काय झालं?
0: 2 बोलायचंय ना.
2: अगं ही काय परीक्षा आहे का? तिथे सगळे आपापल्या आवडीबद्दल बोलणार आहेत.
0: तरी
1: हे बघ, तू मनापासून बोल, शब्द आपाप सुचतील.
2: बरं, आपण निघूया का?
1: हो, थांबा, हे बुकमार्क सुद्धा घेऊन चला.
2: आता हे कशासाठी?
1: मुलांना आवडतील म्हणून काल रात्री तयार केलेत मी.
0: अरे वा, प्रत्येकावर वेगवेगळी वाक्य लिहिलेत.
2: अरे हो की, आज एक पान उद्या नवा विचार. वा,
0: वाचलेली गोष्ट शेअर केली की दुप्पट होते.
1: फार काही मोठी गोष्ट नाहीये, थोडीशी गंमत जरा.
0: रोहित, तिथे खूप लोक असतील का?
2: फार लोक नसतील. काय सांगताय ते?
0: म्हणजे
2: कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गर्दी लागत नाही तर सहभागी होणारी दर्दी माणसं लागतात.
1: आणि मनापासून ऐकणारे कान.
2: करेक्ट.

0: अरे किती मज्जा आली ना कार्यक्रमात, मला वाटलंच नव्हतं की इतकी मजा येईल.
1: मला त्या आजोबांनी सांगितलेला किस्सा भारी वाटला एकदम.
2: आणि त्या 8 वर्षाच्या मुलीने सांगितलेलं पुस्तक?
0: हो, ती म्हणाली की हे पुस्तक मी रोज उशाशी घेऊन झोपते, मला वाटतं की यातली परी येईल मला भेटायला.
1: यावर अगदी सगळेच हसले,
2: कारण ती अगदी मनापासून बोलली होती.
0: आणि रोहित,
1: काय
0: तू 2 मिनिटं बोलणार होतास,
1: मग
0: 5 मिनिटं बोललास.
2: मी घड्याळ बघत होते.
1: नाही असं कधी कधी होतं ग, म्हणजे विषय आपला आवडता असला की वेळ कळत नाही आपल्याला.
2: हे मात्र खरंय, पण सगळ्यात जास्त मजा कशात आली माहितीये का?
1: कशात कशात सांग.
2: कार्यक्रम संपल्यानंतर.
0: हो, कुणालाच घरी जायची घाई नव्हती.
1: हा, हे मात्र खरं. म्हणजे कोणी पुस्तकांची नावं लिहून घेत होतं, कोणी फोन नंबर शेअर करत होते.
2: आणि 2 बायकांनी तर पुढच्या महिन्यात एकत्र फिरायला जायचं ठरवलंय.
0: आणि प्रणव
1: का, त्याचं काय झालं?
0: त्याने मला विचारलं, ताई पुढच्या वेळी मी गोष्ट सांगू का ग?
2: मग
0: मी म्हटलं नक्की सांग.
1: माहितीये छोट्या गोष्टींचं मोठेपण हेच असतं ग.
2: कसं?
1: म्हणजे सुरुवात एका पुस्तकापासून झाली
0: आणि शेवट गप्पांवर झाला.
2: खर तर शेवट झाला नाहीच,
1: ती तर पुढच्या भेटीची सुरुवात होती ना.
0: सुखदा, मी एक ठरवलंय.
2: काय?
0: महिन्यातून एक दिवस कोणताही कार्यक्रम नाही, कोणतंही निमित्त नाही.
1: मग
0: फक्त कुणाला तरी भेटायचं.
2: छान.
1: आणि त्यासाठी आधी मेसेज वगैरे?
0: नाही.
1: फोन?
0: तोही नाही.
2: मग
0: थेट बेल वाजवायची.
1: आणि समोरच्याने विचारलं, अरे आज अचानक इथे कसं काय?
0: तर सांगायचं.
2: नाही मी की नाही, फक्त भेटायला आले हो
1: ना. म्हणजे अशी कारण नसलेली भेट सर्वात मोठं कारण ठरू शकते.
0: हो, आणि अशा भेटी आठवणीत पण राहतात.
2: कारण त्यात अपेक्षा नसते,
1: असते ती फक्त
2: आपली.

श्रोत्या, कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रोतेहो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. केसांची निगा याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा श्रोतेहो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोतेहो, नक्की सहभागी व्हा. आता ऐकूया हे छानसं गाणं.

श्रोते हो, आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग म्हणजे आपले केस. दाट, काळेभोर आणि निरोगी केस सगळ्यांनाच हवे असतात. पण आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वाढता ताण, बदललेला आहार,

0: झोपेची कमतरता, प्रदूषण तसंच केसांवर विविध रासायनिक उत्पादनांचा अतिरेकी वापर यामुळे केसांच्या अनेक समस्या वाढताना दिसतात. अनेकदा आपण केसांची काळजी म्हणजे केवळ शॅम्पू किंवा तेल लावणं इतक्या पुरताच मर्यादित ठेवतो, परंतु केसांचं आरोग्य हे आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी जोडलेलं असतं. त्यामुळे श्रोते हो, आज आपण केसांची निगा कशी राखायची याविषयी जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. डॉक्टर शमीम दळवी या आयुर्वेद चिकित्सक आणि पंचकर्म तज्ज्ञ आहेत. पंचकर्म सेंटरच्या त्या संस्थापक आणि संचालक असून आयुर्वेदिक उपचार, समुपदेशन तसंच पंचकर्म चिकित्सा याद्वारे विशेषतः जीवनशैलीशी संबंधित आजारांवर त्या उपचार करतात. डॉक्टर नमस्कार, आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार चेतना.
0: डॉक्टर, केसांच्या अनेक समस्या दिवसेंदिवस प्रत्येकाला भेडसावत आहेत, त्यातली प्रमुख समस्या म्हणजे केस गळणं. तर केस गळण्याची मुख्य कारणं कोणती आहेत, त्याविषयी काय सांगाल?
1: खूपच महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. आज केसांचं गळणं हे अगदी आपल्याला प्रत्येक 10 जणांमध्ये साधारणतः 6 ते 7 जणांना हा प्रॉब्लेम असतोच असतो. त्याच्यामध्ये बरीचशी कारणं असू शकतात, ज्यामध्ये अनुवंशिकता, वय, हार्मोन्स मधील बदल, वाढलेला ताणतणाव, झोप अपुरी मिळणं, पोषण तत्वांमध्ये असलेली कमी, थायरॉइडची पातळी कमी किंवा जास्त होणे, रक्त शरीरामध्ये कमी असणे, रक्ताल्पता असणं आणि काही औषधं, अशा प्रकारच्या कारणांमुळे केस गळतात. सगळ्यात महत्वाचं आहे की या ठिकाणी आपल्याला कारण कळणं महत्वाचं आहे. सुरुवात जेव्हा होते तेव्हा जर तुम्ही त्याचं कारण शोधायचा प्रयत्न केलात, जर व्यवस्थित डॉक्टरांचा जाऊन सल्ला घेतलात, तर यामध्ये नक्कीच वयाच्या वेळी होणारा केस गळणारी केस गळती तुम्ही थांबवू शकतात आणि त्यावरती पूर्णपणे चांगले आणि घनदाट केसांचं तुम्हाला वरदान लाभू शकतं.
0: डॉक्टर, कधी कधी कसं होतं, थोडेसे केस जरी गळले तरी असं असतं की बापरे माझे केस किती गळत आहेत, तर दिवसाला किती केस गळणं सामान्य मानलं जातं?
1: अगदी अगदी व्यवस्थित बरोबर प्रश्न विचारलाय तुम्ही चेतना, कारण प्रत्येकाला गोंधळ असतो मनामध्ये की साधारणतः किती केस दिवसाला गळले पाहिजेत. केस हा एक आपल्या शरीराचा असा भाग आहे की जो अगदी रोजच्या रोज त्याचे काही केस निघतात आणि त्याचबरोबरीने मुळासकट ते परतही येत राहतात. साधारणतः 50 ते 100 केस गळणं दिवसाला हे सर्वसामान्य आहे, हे नॅचरल आहे. पण यापेक्षा जर केस जास्त गळत असतील, काही काही जणांना तर पूर्ण घरभर केस गळलेले सुद्धा असे दिसून येतात, मग अशा वेळेला किंवा केस जर विरळ होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला वरून घ्यावा, कारण अशा वेळेला वेळेवर उपचार झाल्यामुळे पुढे होणारा मनस्ताप, पुढे होणारा त्रास टळू शकतो आणि केसांना व्यवस्थित आरोग्य लाभू शकतं.
0: डॉक्टर, कसं असतं ना, कधी कधी एक दिवसाआड केस धुतले जातात, म्हणजे थोडे चिकट झाले केस की धुतले, तर केस आठवड्यातून किती वेळा धुवावे? म्हणजे काही जणांचे केस तेलकट असतात, काही जणांचे कोरडे असतात, काही जणांचे सामान्य असतात, त्यामुळे केस किती वेळा धुवावे हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: आपण ज्या जसं रोजचं रोज आंघोळ करणं गरजेचं आहे, तसं रोजच्या रोज केस धुणं हे गरजेचं नाहीये. खास करून याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की पुरुषांमध्ये केस लहान आहेत, ते साधारणतः रोज धुतले तरी चालतात, पण स्त्रियांमध्ये रोज केस धुवू नयेत, कारण ते ओले राहू शकतात, त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो आणि त्याच्यामुळे पुढे कोंडा किंवा जंतू संसर्ग यासारखे सुद्धा प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर तुमच्या केसांचं एक कुठल्या प्रकारचं त्यांचं पोत आहे, त्यानुसार सुद्धा तुम्ही केस किती वेळेला धुवायला पाहिजेत हे ठरवू शकता. जर तुमचे केस खूप तेलकट असतील तर ते आठवड्याला 2 ते 3 वेळेला तुम्ही धुवू शकता. सामान्य नॅचरल हेअर ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे जे केस असतील तर साधारणत तुम्ही आठवड्यातून 2 वेळेला धुवा, आणि जर खूप ड्राय कोरडे केस असतील तर अशा वेळेला आठवड्यातून फार तर फार 1 किंवा जास्तीत जास्त 2 वेळेला धुवा. त्याचबरोबरीने ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतोय, प्रदूषण खूप जास्त आहे तुम्ही जिथे राहताय तिथे, आणि धुळीचा

0: संसर्ग जास्त असेल तर त्यानुसार सुद्धा केस धुण्याचं तुम्ही ठरवू शकता.
1: डॉक्टर, बऱ्याचदा केसांना स्कार्प लावला की घाम येतो, त्याच्यामुळे ही केस चिकट होतात, तर अशा वेळेला केस धुणं टाळलं पाहिजे की नाही?
0: नाही, आपल्या केसांच्या मुळाशी तैलीय ग्रंथी ज्याला सिबेशियस ग्लँड म्हणतो त्या असतात. या सिबेशियस ग्लँड मधून केसांसाठी नॅचरल तेल नैसर्गिकरित्या आपल्याला निघत राहतं. त्यामुळे जेव्हाही घाम जास्त येतो, जेव्हाही प्रदूषण जास्त असतं, त्यावेळेला आपल्या ताळूला नॅचरल नैसर्गिकरित्या पोषण मिळण्यासाठी किंवा ताळूचं केसांच्या मुळांची निगा राखण्यासाठी आपोआपच केसांच्या मुळांपासून हे तेल निघत राहतं. पण तरी सुद्धा जेव्हा आपल्याला स्वतःला जाणवतंय की नाही केस खूप जास्त रुक्ष झालेले आहेत, कोरडे पडलेले आहेत आणि याच्यामुळे केस तुटतायत किंवा केसांच्या मुळांना त्रास होतोय, मग अशा वेळेला केस धुवायचे. पण जास्त म्हणजे अगदी अशा वेळेला अगदी पाण्याने जरी तुम्ही केस धुतलेत आणि नंतर मग ओल्या केसांवर कंगवा फिरवला तरीही चालेल, पण रोजच्या रोज शॅम्पू लावणं हे नक्कीच टाळावं.
1: कारण का बऱ्याच वेळा प्रदूषण असतं, त्याच्यामुळे स्कार्प लावला जातो आणि मग त्याच्यामुळे केस धुण्याचं प्रमाण वाढतं, कधी कधी ते धुतलेही नाही जात. आता तुम्ही सांगितलं की आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत, तर केस धुताना टीव्हीवर जाहिरात पाहिली जाते, मित्रमैत्रिणींनी एखादा शॅम्पू सांगितला की आपण तो वापरतो, मग कंडिशनरही. तर शॅम्पू आणि कंडिशनर निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने आपल्या केसाच्या पोतनुसार?
0: शॅम्पू आणि कंडिशनरचा आज आपल्याला भडीमार दिसून येतोय. गुगल, आजची जी पिढी आहे ती गुगलवरती सर्च करते, मेडिकल स्टोअरवरती जाऊन त्यांच्या आवडीची उत्पादनं घेते, त्याच्यात चूक नाहीये. पण आपल्या केसांच्या प्रकारानुसार जर तुम्ही ते निवडलात किंवा त्यासाठी म्हणून जर तज्ज्ञांचा सल्ला घेतलात तर त्याच्यामुळे अनावश्यक केसांना होणारा त्रास नक्कीच टाळता येतो. त्याचबरोबरीने अशी बरीच उत्पादनं शॅम्पू कंडिशनर असतात जी त्यांच्यामध्ये रसायन जास्त प्रमाणामध्ये असतात, तर अशा प्रकारचे शॅम्पू आणि कंडिशनर लावायचं टाळा. त्याचबरोबरीने कंडिशनर हे केसांना मऊ ठेवण्यासाठी किंवा केसांचं जे कोरडेपणा आहे तो टाळण्यासाठी म्हणून लावलं जातं. त्यामुळे कंडिशनर फक्त केसांना लांबीवरनुसार लावा, केसांच्या मुळाशी कंडिशनर लावायची काहीच गरज नाहीये.
1: डॉक्टर, केस धुवायचे म्हटलं की ते तेल न लावता धुतले जातात, कधी कधी बरंच तेल लावून ते धुतले जातात, तर नियमित तेल लावणं कितपत गरजेचं आहे?
0: खूप चांगला प्रश्न विचारलाय चेतना, कारण आज प्रत्येकाच्या घरामध्ये जी तरुण पिढी आहे त्यांना तेल लावणं अजिबात आवडत नाहीये. तेल लावून बाहेर जाणं त्यांना अजिबात चालत नाही आणि अशामुळे पालकांपुढे हा प्रश्न पडतो की आपण काय करायला पाहिजे की जेणेकरून मुलं आपली तेल लावतील. मग आपण सगळ्यात अगोदर हे बघूया की तेल लावणं आवश्यक आहे किंवा नाही. तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण वापरता, तुम्ही त्याच्यासाठी मॉइश्चरायझर लावता,
1: फेस वॉश
0: वापरता, मग हे जे वेगवेगळं तुम्ही हे करतात की तुमचा चेहरा सुंदर दिसला पाहिजे, आणखीन चांगला दिसला पाहिजे, मग त्याचप्रमाणे तुमच्या केसांच्या मुळाशी जेव्हा तुम्ही साधारणत कोमट तेल लावता तेव्हा केसांना एक प्रकारचं मॉइश्चरायझर मिळतो. हलका गरम तेलाने मसाज केल्यामुळे मेंदूला शांतता मिळते. पण किती तेल लावायला पाहिजे आपण हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. अगदी रोजच्या रोज तेल लावणं काहीच गरजेचं नाहीये. पण केस तेल लावल्यामुळे नवीन केस येतात किंवा टक्कल भरतं वगैरे असे काही जे गैरसमज आहे ते मात्र चुकीचे आहेत. पण नियमित तेल लावल्यामुळे केसांचं स्वास्थ्य वाढतं याला मात्र वैज्ञानिक पुरावा आहे.
1: डॉक्टर, केस धुण्याच्या किती वेळ आधी तेल लावलं पाहिजे? बऱ्याचदा रात्रभर तेल लावून ठेवलं जातं आणि सकाळी ते धुतले जातात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आपण एक तेल कसं लावलं पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते की आपण साधारणतः जे काही तेल तुम्ही लावताय तुमच्या केसांच्या मुळाशी केसांच्या लांबीनुसार ते हलकस कोमट करून लावा. कारण केसांच्या मुळाशी
1: केसांचा मूळ घट्ट होण्यासाठी मॉइश्चर केसामध्ये येण्यासाठी
0: तेल तुम्ही जेव्हा कोमट करून लावता तेव्हा ते

0: केसांच्या मुळांपर्यंत जात. हलका मसाज तुम्ही त्याच्यासाठी करू शकता, पण किती वेळ लावून ठेवावं यासाठी तुम्ही साधारणतः 30 मिनिटं किंवा 1-2 तास पर्यंत लावून ठेवू शकता. रात्रभर लावून ठेवायलाच पाहिजे किंवा रोजच्या रोज तेल लावायलाच पाहिजे, याला म्हणजे आपण ते न करता सुद्धा काही वेळ लावून सुद्धा तुम्ही केसांचं आरोग्य चांगलं राखू शकता. आणि त्याचबरोबरीने जेव्हा तुम्ही जास्त वेळ लावून ठेवण्यापेक्षा ते काही वेळ लावूनही जर तुम्ही ते धुत असाल पण खूप जास्त तेल न लावता, कारण तुम्ही जास्त तेल लावता तेव्हा जास्त शॅम्पू वापरता, जास्त शॅम्पू वापरला की केमिकलचा वापर वाढतो, केसांचा रुक्षता येतो. त्यामुळे खूप जास्त तेल न लावता थोडं तेल लावा, केसांच्या मुळाशी लावा
1: आणि
0: कोमट करून लावा, ज्याच्यामुळे केसांना एक प्रकारचं नॅचरल नैसर्गिकरित्या पोषण मिळेल आणि केसांचं आपण एक नॅचरली ज्याला तकाकी येते केसांवरती ती येण्यास मदत मिळेल.
1: डॉक्टर असंही बोललं जातं की नाही मी तेल लावलं ना की माझ्या केसात कोंडा होतो म्हणून मी काही तेल लावणार नाहीये, तर हे कोंडा होण्यामागची नेमकी कारण काय आहेत त्याबद्दल सांगा.
0: आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे केसांना तेल लावल्यामुळे कोंडा होतो हा एक गैरसमज आहे. केसांना तेल लावलं आणि कोंडा झाला याला काहीही वैद्यकीय किंवा शास्त्रीय त्याला पुरावा नाहीये. काही जणांची त्वचा ही नैसर्गिकरित्या तैलीय असते आणि अशा तैलीय त्वचेवरती जर तुम्ही तेल लावलं पण त्यानंतर जर ते वेळेवर धुतले गेले नाहीत तर त्याच्यामुळे कोंडा नक्कीच होऊ शकतो. याचबरोबरीने कोंडा होण्यामागे बरीच कारणं आहेत, ज्याच्यामध्ये बुरशी म्हणजे आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरण दमट असल्यामुळे केस ओले राहतात आणि मग अशा केसांमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. स्वच्छता नीट न राखणं, केस वेळेवरती न धुणं, त्वचा खूप जास्त तेलकट असणं, त्वचा खूप जास्त कोरडी असणं आणि काही प्रकारचे त्वचा रोग यामध्ये कोंडा होणं हे आपल्याला दिसून येतं.
1: डॉक्टर केसांच्या मुळामध्ये असे संसर्ग किंवा बुरशीजन्य आजार झाले हे कसं ओळखायचं अशा वेळेस, कारण आपण त्याला कोंडाच समजतो कुठेतरी.
0: यामध्ये चेतना मॅडम तुम्ही आता जो प्रश्न विचारलाय तो खरोखरच महत्वाचा आहे, कारण कोंडा डँड्रफ हे खूप नेहमी आढळणारा केसांचा त्रास आहे, त्यामुळे काही जरी झालं तरी त्याला कोंडा समजला जातो. पण याकडे आपण केव्हाही दुर्लक्ष करू नये. मग याच्यामध्ये महत्वाची दिसून येणारी जी लक्षणं आहेत ती आहे खाज येणं, लालसरपणा दिसून येणं, केस तुटणं, केस गळणं आणि दुय्यम संसर्ग होणं. आणि याच्यामुळे अशा प्रकारचा त्रास जर वारंवार होत असेल तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितल्यानुसार उपचार करा, जेणेकरून हा फक्त कोंडा नाहीये. आणि जरी कोंडा असेल किंवा कुठलाही जरी त्वचा रोग असेल तरी त्यासाठी सुद्धा डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सल्ला देऊन त्याच्यावरती उपचार करतील, ज्यामुळे केसांचे पुढे होणारे आजार आपण टाळू शकू.
1: नक्कीच. डॉक्टर श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार.
2: हॅलो. नमस्कार, चेतना गांधी मॅडम.
1: नमस्कार, बोला, प्रश्न विचारा आपला.
2: हॅलो. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
2: मॅडम, मी अंध व्यक्ती बोलतो, माधव उत्तम गोरबाड, नांदेडहून, गोरगाव येथून.
1: बर, प्रश्न काय आपला?
2: तर मला डॉक्टर डॉक्टर डॉक्टर मॅडमला असा प्रश्न विचारायचा आहे की कोंडा झाल्याच्या नंतर त्याला त्यावर काय उपाय करावा.
1: बर.
0: नमस्कार सर, कोंडा झाल्यावरती जसं आत्ताच आपलं बोलणं झालेलं आहे की कोंडा झाल्यावरती त्याच्यावरती शॅम्पू लावणं किंवा घरच्या घरी उपाय करणं हे अगदी काही वेळेपर्यंतच करावं, पण जर हे सगळं केल्यानंतर सुद्धा तुम्हाला कोंड्यामध्ये व्यवस्थित चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये पहिल्यापेक्षा चांगलं झालेलं आहे, कोंडा कमी झालेला आहे असं जर जाणवत नसेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्वचारोग तज्ज्ञ आणि त्यांच्याच बद्दल जर फारशी तुम्हाला माहिती नसेल तर तुमचे जे फॅमिली फिजिशियन आहेत त्यांच्याकडे जाऊन जरूर सल्ला घ्या, दुर्लक्ष करू नका.
1: नमस्कार. हॅलो.

0: हेलो मैडम।
1: हाँ, प्रश्न विचार आपला।
0: हाँ, मी नांदेड येथून बोलतो मैडम।
1: आपलं नाव?
0: तर आपल्याला समजा डोक्याला आपले केस पांढरे होतात आणि त्यात आपल्याला कसं आहे मॅडम की डोक्याला काय टेन्शन आल्यामुळे असं होऊ शकतं का म्हणून डॉक्टरना असं मला प्रश्न विचारायचं।
1: डॉक्टर, आता दिवसेंदिवस केस पांढरा होण्याचं प्रमाण वाढलं, म्हणजे शाळेतली मुलं असू देत, कॉलेज गोईंग असू देत किंवा कामा वयोवृद्ध असू देत, तर प्रमाण दिवसेंदिवस वाढते, तर त्याबद्दल काय सांगाल?
2: अगदी बरोबर आहे सरांचा प्रश्न, कारण केस पांढरं व्हायचं प्रमाण जे आपल्या अगोदरच्या पिढीमध्ये 40 किंवा 50 नंतर होतं, ते आता आपल्या पिढीमध्ये 15-16 वर्षांपासूनच सुरू झालेलं दिसून येतं। आपण याच्यामागची काय कारणं आहेत ना ते सर्वप्रथम जाणून घेऊया। वाढतं वय, अनुवंशिकता, वाढलेला ताणतणाव, आजारपण, जेवणामधून मिळणारी पोषण द्रव्ये जेव्हा कमी असतील तर त्यामुळे, आणि नैसर्गिकरित्या केस
1: अपुरी झोप असते बऱ्याचदा, जंक फूड खाणं असतं,
2: त्यावेळेला केस पांढरं व्हायचं प्रमाण हे वाढतं। त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम त्याच्या मागचं कारण काय आहे हे पाहायला पाहिजे। जर ते कारण आपल्याला कळू शकतोय किंवा जर तज्ज्ञ डॉक्टरांचा आपण सल्ला घेतोय आणि त्याच्या मागून आपल्याला कारण कळू शकते, तर अगदी सुरुवातीच्या लेवलला सुद्धा तुम्ही केस गळती नक्कीच थांबू शकता। केस पांढरं व्हायचं प्रमाण हे सुद्धा जेव्हा 1-2 केस दिसून येतात त्याच वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर, त्याच्यावरती जी आहारामध्ये पोषण द्रव्य कमी आहेत, कुठला थायरॉइड सारखा काही आजार आहे का हे आपल्याला कळून येतंय, तर जे काही कारण आहे त्याच्यानंतर आपल्याला कारण कळल्यावरती त्याच्यावरती उपचार करणं सोपं आहे आणि पुढे केस पांढरे होण्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल, टाळता येईल।
1: नमस्कार। हॅलो। हा नमस्कार।
3: नमस्कार मॅम। हॅलो।
1: हा बोला।
3: मला डॉक्टर मॅडमला प्रश्न विचारायचा होता।
1: बरं, विचारा प्रश्न।
3: हॅलो।
1: हा, येतोय आवाज तुमचा, प्रश्न विचारा।
3: नमस्कार मॅडम, मी मैथिली पांडे बोलतेय खारघरवरनं। मला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे होते। एक म्हणजे असं की केसांमध्ये तेल न लावता सुद्धा केस दर 2 दिवसांनी असं वाटतं की ते खूप ऑइली आहे, खूप तेल लावलेलं आहे, तर तेव्हा अशा केसांसाठी आपण नेमकं काय करावं, मग अशा केसांना तेल लावावं का आठवड्यातनं, हा माझा पहिला प्रश्न। आणि जसं आता याच्या आधी एकांनी विचारलं की केस पांढरे होतात, मग केस पांढरे झाले की मेहंदी लावू नका आता असं सगळ्यांना सांगितलं जातं, तर ते मेहंदी लावणं योग्य आहे का केसांना, कारण डाय लावायची भीती वाटते, कारण त्या डायमुळे अजून काही इफेक्ट होऊ शकतात केसांवर, तर हे असे माझे दोन प्रश्न आहे, मेहंदी लावणं योग्य आहे का केसांना?
2: तुमचा जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न, तेल न लावता सुद्धा तुमचे केस हे नेहमी तेलकट राहतात, याचाच अर्थ असा आहे की तुमच्या त्वचेचा नैसर्गिक कल हा तैलीय त्वचेचा आहे। तुमची त्वचा जर ऑलरेडी जर आधीपासूनच जी तैलीय असेल, तर मग अशा वेळेला त्यातून मुळापासूनच तेल जास्त रिसते, मुळापासून तेल जास्त सुटते, मग अशा वेळेला हे जास्त सुटलेलं जे तेल आहे त्याच्यासाठी तुम्हाला साधारणतः आठवड्यातून 2-3 वेळेला केसांवरून व्यवस्थित आंघोळ करणं, केस कोरडे ठेवणं हे महत्वाचं आहे। मग याच्यामध्ये केसाचा जो कल आहे तो तैलीय त्वचेमुळे होणारा तेलकटपणा हा असल्यामुळे केसांना नॅचरल आपण जे तेल लावतो, तेल मसाज करतो, ते तुम्ही नक्की करू शकता, पण हे आठवड्यातून एकदा जरी केलं तरीही चालू शकेल। आणि जास्त खूप जास्त तेल लावून मग त्याच्यानंतर ते परत धुण्यापेक्षा केसांच्या मुळाशी गरम करून कोमटसर तेल लावा, केसांच्या लांबीवरती थोडंसं तेल लावा आणि मग ते 2-3 तास ठेवून धुवून टाका।
1: त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की मेहंदी लावावी की नाही लावू।
2: हा सुद्धा खूप चांगला क्वेश्चन आहे, कारण मेहंदी हा नैसर्गिक पर्याय आहे, निसर्गाचं देणं हे नेहमीच मोठं असतं। शुद्ध मेहंदी आपण, जेव्हा मला आठवतंय की जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा आमच्या इथे

0: मेहंदीचं कुंपण असायचं आणि ती मेहंदी वाटून आई लावायची केसांना, ती मेहंदी सुरक्षित होती. तुम्ही मेहंदी कुठली वापरताय त्याच्यामध्ये काही रसायन आहेत का हे बघा. जर नॅचरल घरची पानं तोडून जर तुम्ही ती वाटून घेत असाल तर प्रश्नच नाही, पण बाहेरून कुठलंही मेहंदीचं उत्पादन आणून जर तुम्ही ते वापरत असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला थोड्या भागावर त्याची आधी चाचणी करून घ्या. त्या मेहंदी लावल्यामुळे तुम्हाला काही अलर्जी होतीये का, तुम्हाला टाळूला खाज वगैरे येते की नाही हे पहा आणि शक्यतोवर दर्जेदार उत्पादन घ्यायचा प्रयत्न करा.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: प्रश्न विचारा आपला.
2: मॅडम माझा प्रश्न एक होता की कोंडा डोक्यात खूप होतो.
1: बर.
2: तर माझं एक म्हणणं होत की आता कोंडा बी गॅस होतो ना, आता जे आता तेल जिनिंग घ्या ते कुठलं वापरलं पाहिजे केससाठी.
1: बर.
2: आणि आता मला

0: हॅलो,
1: प्रश्न विचारा आपला.
0: मॅडम, माझा प्रश्न एक होता की कोंडा डोक्यात खूप होतो.
1: बर,
0: तर माझं एक म्हणणं होतं की आता कोंडा बी गॅस होतो ना, आता जे आता तेल जी निघत ते कुठलं वापरलं पाहिजे केससाठी.
1: बर,
0: आणि आता मला सांगा, खोबरेल तेल निघले, परत बदामाचं तेल निघले, बजाज तेल निघले, खूप असे केसासाठी तेल निघले, परत डाय करण्यासाठी निशा मेहंदी निघली, मग कुठले वापरलं पाहिजे.
2: केसांसाठी कुठलं तेल वापरावं हा खूप सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे. कारण आता आपल्याकडे इतकी वेगवेगळ्या प्रकारची तेल आपल्याला बाजारामध्ये उत्पन्न उपलब्ध झालेली आहेत की त्यामुळे हा प्रश्न पडणं अगदी साहजिकच आहे. याला शास्त्रीय आधार असा आहे की नारळाचं जे तेल आहे, तर त्या नारळाच्या तेलापासून, नारळापासून नैसर्गिक निघणारं जे नारळाचं तेल आहे, ते केसांच्या त्वचेला, टाळूला आणि केसांच्या लांबीला खूप हितकारक असतं. त्यामुळे बदामाचं तेल किंवा दुसरी जी तेलं आहेत त्यापेक्षा नेहमीच नारळाचं तेल आहे हे सगळ्यात चांगलं केसांना पोषण देण्यास मदत करतो. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला केसांसाठी चांगलं तेल वापरायचं हा प्रश्न पडत असेल, तर नारळाचं नैसर्गिकरित्या मिळणारं तेल, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची किंवा अगदी जरी असली तरी खूपच कमी रसायनं असतील, असं तेल तुम्ही स्वतःसाठी निवडा. दुसरा प्रश्न जो विचारलेला होता मेहंदीसाठीचा, मेहंदीसुद्धा तुम्ही नैसर्गिक घ्यायचा प्रयत्न करा, ज्याच्यामध्ये आज बाजारामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदीचे डायसुद्धा मिळतात, ज्याच्यामध्ये रसायन भरपूर असू शकतात आणि ती रसायनं तुम्हाला त्रास देऊ शकतात. केसांना नैसर्गिकरित्या कलर करण्यासाठी आपण मेहंदी वापरू शकतो, कारण ती नैसर्गिक आहे. परंतु प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. नैसर्गिक पर्याय हा नेहमीच चांगला आहे, पण कुठल्याही प्रकारचा आपण जेव्हा उत्पादनं बाजारातली वापरतो तेव्हा ती उत्पादनं वापरल्यावर पूर्ण केसांना आणि ताळूंना त्रास होण्यापेक्षा तुम्ही ते शरीराच्या एका ताळूच्या भागावरती लावून बघा, त्याच्यामुळे त्रास होत नसेल तर नक्कीच ते तुम्ही वापरू शकता.
3: डॉक्टर, आता हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, केसांना वारंवार रंग करणं, ब्लीच किंवा केमिकल ट्रीटमेंट सर्रासपणे केलं जातं, तर त्याचे काय दुष्परिणाम होतात केसांवर, त्याविषयी काय सांगाल?
2: बऱ्याच वेळेला हे बघण्यामध्ये आलेलं आहे ना चेतना मॅडम, की जेव्हा एक 10 जण जर केस गळती घेऊन येणार असतील आणि त्यांना जेव्हा व्यवस्थित विचारलं जातं, तेव्हा त्या 10 पैकी 7 जणांमध्ये केस गळतीचं मुख्य कारण हे ड्रायरचा अतिवापर, पार्लरमध्ये जाऊन केसांच्या स्ट्रेटनर सारख्या ट्रीटमेंट करणं, वारंवार रंगांचा, केमिकल रंगांचा वापर करणं हे असतं. म्हणजेच यावरून आपल्याला असं दिसून येतं की या सगळ्यांच्या वापरामुळे केसांची मुळं कमकुवत होतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंटमध्ये जी अतितीव्र उष्णता वापरली जाते, जास्त केमिकल वापरली जातात, त्यामुळे केस कोरडे होऊ शकतात, केस कमकुवत होतात, ते तुटतात, गळतात. त्यामुळे या सगळ्यांचा वापर खूप मर्यादित करावा. निसर्गाने जे तुम्हाला दिलेलं आहे त्याचा चांगला जर तुम्ही देखभाल केलीत तर ते तुम्हाला कधीच त्रासदायक होणार नाही आणि तुम्हाला केसांचा त्रासही कधी होणार नाही. त्यामुळे या सर्वांचा उपयोग जेवढा आपण टाळू शकू तेवढं चांगले.
3: डॉक्टर, केसांची निगा राखायची असेल तर आपलं आरोग्य देखील तितकंच चांगलं असणं गरजेचं असतं, तर त्यासाठी आहारामध्ये कोणते बदल करणं आवश्यक आहे त्याविषयी सांगा.
2: आपला आजची जी आपली जीवनशैली झालेली आहे त्यामध्ये आपण बाहेरचं अन्न खूप खातोय. स्ट्रीट फ्रूट, रोड फूड या सगळ्यांचा वाढलेला वापर आणि या सगळ्यांना अतिशय चांगलं दिसण्यासाठी त्यामध्ये वापरले जाणारे आर्टिफिशियल कलर्स, त्याचबरोबरीने त्याच्यामध्ये वापरली जाणारी केमिकल्स, या सर्वांमुळे नक्कीच आपलं आरोग्य, केसांचं आरोग्य आणि आपलं स्वतःचं आरोग्य सुद्धा बिघडत चाललेलं आहे. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये पुरेशी प्रथिनं

0: लोह, झिंक, विटामिन बी 12, विटामिन डी हे संतुलित प्रमाणात घेत असाल तर नक्कीच तुम्हाला केसांचा त्रास होणार नाही. आणि त्यामुळे जे नैसर्गिकरित्या बनलेलं घरचं बनवलेलं अन्न आहे ते आपण घ्यायचा प्रयत्न करूया. बाहेरचं अन्न कधी कधी ठीक आहे, पण ते जितकं तुम्ही कमी घेऊ शकाल त्याच्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्य वाढायला आणि डॉक्टरांकडे तज्ज्ञ सल्ला घेण्यासाठी जाण्याची पाळी येणं सुद्धा नक्कीच टाळता येऊ शकेल.
1: डॉक्टर, बऱ्याचदा कामाचे तास खूप असतात, मुलांच्या परीक्षा असतात, त्याच्यामुळे ताणतणाव आणि अपुरी झोप हे सुद्धा केस गळतीचं प्रमुख कारण आहे. तर त्याचा केसांवर किती परिणाम होतो? म्हणजे तुम्ही 8 तास झोप घेणं ही खूप गरजेचं आहे.
0: आपण आज प्रत्येकाचं जी जीवनशैली झालेली आहे त्यामध्ये ताणतणाव हा निश्चितच वाढलेला आहे. आणि हा वाढलेला ताणतणाव, वाढलेले कामाचे जे तास वाढलेले आहेत त्यामुळे आपल्याला मिळणारी अपुरी झोप या सगळ्यांचाच केसांच्या आरोग्यावरती खूप परिणाम होतो. त्यामुळे ताणतणाव टाळणं, झोप दिवसाला 7 ते 8 तास पुरेशी चांगली झोप घेणं, यामुळे नक्कीच केस गळती थांबायला, केसांचं आरोग्य वाढायला, केसांची लांबी वाढायला, केसांची घनता वाढायला मदत होईल. यामुळे केस गळती थांबतेच, पण त्याचबरोबरीने जे केस कोरडे होतात, आज सगळ्यांचा हा आपण समस्या आपण बऱ्याच जणांची ऐकतो की केस खूप कोरडे होत आहेत, या कोरडे होण्यामागे सुद्धा नैसर्गिक झोप मिळाल्यानंतर जो मेंदूला जो तरोताजा आपण घेतो, मेंदू जो खूप जास्त ताजतवानं मेंदूला आपण स्वतःला सुद्धा आपल्याला हे माहिती पडतं की खूप आता मी फ्रेश वाटतंय, त्याच्यामुळे निश्चितच आपल्या शरीरातनं अशा प्रकारची हार्मोन्स स्त्रवतात की ज्यामुळे केसांची निगा राखण्यासाठी शरीराला खूप मोठी मदत मिळते.
1: नमस्कार. हॅलो.
2: माझं मुलाला त्याने म्हणजे समोरून समोरून असे केस गेलेले आहेत.
1: अच्छा.
2: तर त्याच्यात ट्राय वगैरे लावलेलं, म्हणजे कोणी सांगते ट्राय लावा, कोणी म्हणते आदिवासी तेल लावा, तर या तेलांमुळे खरोखर काही म्हणजे ते गेलेल्या जिथून केस गेले तिथं पुन्हा केस येऊ शकतात का?
0: मुलाचं वय किती आहे
1: ते त्यांनी नाही सांगितलं.
0: हा ओके. सर नमस्कार. जेव्हा मुलांना या प्रकारचा जो त्रास आहे ते तुम्ही सांगताय, हे चाई असू शकतं. चाई जेव्हा होते त्यावेळेला डोक्याच्या तेवढ्या भागामध्ये गोलाकार गोलाकार पॅच मध्ये केस येत नाही, ज्याला अलोपेशिया अशी मेडिकल संज्ञा आहे. जर त्याला मेडिकल त्याला अलोपेशियाचा जर त्रास झालेला आहे तर यावेळेला तुम्ही घरी त्याला जर उपचार केलेत तर त्याचा त्याला फायदा मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळपासचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडे त्याला घेऊन जा. हे खूपच केसांचं हे असं छोटस दुखणं आहे की जे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी दिलेल्या औषधांनी आणि त्यांनी लावायला दिलेल्या उपचारांमुळे लवकरच ते बरं होतं आणि फार तर फार अगदी थोड्या काळामध्ये मध्ये ते लवकर बरं होऊन मुलगा पूर्णपणे बरा होईल आणि तुम्हाला सुद्धा त्रास होणार नाही.
1: नमस्कार.
3: हॅलो ताई. नमस्कार.
1: नमस्कार. बोला, प्रश्न विचार.
3: मी विजय कुमार स्वयं बोलते, बस्तवा तालुका जिल्हा कोल्हापूर इथून.
1: हा बोला, प्रश्न विचार.
3: तिथे आमच्या शेजारमध्ये एक महिला आहे 50 वयाची, तिथे केस सगळे गेलेत पुढचे.
1: बर,
3: त्यासाठी काय उपाय?
0: केस गळणं किंवा खूप जास्त केसांचं प्रमाण वाढणं गळण्याचं आणि त्यामुळे केसांना येणारा विरळपणा याच्यामुळे कारण बरीच असू शकतात. त्यामध्ये त्यांना कुठला त्रास आहे, कुठलं कारण त्याच्या मागे त्यांना आहे ते बघणं गरजेचं आहे. यातील ज्या बरेच कारण आहेत त्याच्यामध्ये अनुवंशिकता, वाढतं वय, हार्मोन्स मधील होणारा बदल, काही औषधं, काही आजार आणि क्वचित आपल्या जेवणातून मिळणाऱ्या पोषण तत्वांची कमतरता हे कारणही असू शकतं.

0: बऱ्याच वेळेला हे बघितलं जातं की पुरुषांपेक्षा नैसर्गिकरित्या स्त्रियांमध्ये जो केस गळतीचा त्रास असतो तो लवकर आटोक्यामध्ये आणला जाऊ शकतो. पण ज्या वेळेला केस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विरळ झालेले आहेत त्यावेळेला स्वतःहून उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण समजून घ्या आणि त्याच्यावर योग्य उपचार करा.
1: डॉक्टर, महिलांमध्ये प्रसूतीनंतर केस गळण्याचं प्रमाण वाढतं, तर त्यामागचं कारण काय आणि त्यावर काय उपाय करता येईल?
0: प्रसूतीनंतर केस गळती ही अगदी नैसर्गिक आहे आणि ती प्रसूती झाल्यानंतर 2 ते 4 महिनेपर्यंत हा त्रास होऊ शकतो आणि त्यानंतर तो आपोआप थांबतोही. पण अशा वेळेला पूर्ण प्रसूती काळामध्ये डॉक्टरांनी सांगितलेली कॅल्शियम, झिंक आणि फोलिक ऍसिड हे घेणं खूप महत्वाचं आहे. याचबरोबर जोपर्यंत आई बाळाला दूध पाजतीये त्या पूर्ण कालावधीमध्ये सुद्धा, कारण आईच्या शरीरातून बाळाला पोषण जाते त्यामुळे आईच्या शरीरामध्ये पोषणाची कमतरता होऊ नये, त्यामुळे तुमच्या गायनेकोलॉजिस्टने सांगितलेली औषधं तुम्ही जरूर घेत राहा आणि याच्यामुळे हा त्रास नक्की वाढणार नाही. यानंतर जर हार्मोन्स जर प्रसूतीनंतर शरीरामध्ये जे वाढलेले असतात त्यामुळे हा त्रास होऊ शकतो. आहारामध्ये कमतरता असल्यामुळे पोषक द्रव्यांची, त्यामुळे सुद्धा केस गळू शकतात. जर 2 ते 3 महिन्यांमध्ये नैसर्गिकरित्या केस गळती थांबत असेल तर प्रश्नच नाहीये, पण त्या उपर सुद्धा जर केस गळती थांबत नसेल तर अशा वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला नक्कीच मागे पुढे बघायचं नाही.
1: डॉक्टर, निरोगी आणि दाट केसांसाठी आपल्या रोजच्या जीवनात कोणत्या 5 सवयी आपण अंगीकारल्यात की आपले केस हेल्दी दाट छान राहू शकतील त्याविषयी सांगा.
0: सगळ्यात महत्वाचं आहे चेतना, की असा कुठलाही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये की तुम्ही असंच केल्यानंतर हे होणार आहे, पण तुमच्या स्वतःच्या आरोग्याशी तुमच्या केसांचं आरोग्य निगडित आहे. कारण केस हा तुमच्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहे, त्यामुळे जसं तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेता तसंच तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेतली पाहिजे. मग शरीरासाठी जे 3 महत्वाचे आधारस्तंभ आहेत, तुमचं जेवण, संतुलित आहार तुम्हाला घेतला पाहिजे, तुम्ही रोजच्या रोज थोडाफार का होईना व्यायाम केला पाहिजे, कारण त्यामुळे सुद्धा केसांच्या मुळाशी रक्ताचं प्रसारण वाढतं जे केसांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करतं. आणि सगळ्यात महत्वाचं, ताणतणाव कमी ठेवा ज्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहील. पुरेशी झोप घ्या, पुरेशी झोप, परंबर डोक्यापाशी मोबाईल घेऊन ती झोप नक्कीच घेऊ नका. आणि नेहमीच ताणतणाव आल्यानंतर त्याला खूप जास्त डोक्याला त्रास करून न घेता शांतपणे सामोरे जा.
1: आणि खाण्यामध्ये पण वेगळे बदल करणंही गरजेचं आहे ना, की जेणेकरून जंक फूड आपलं कमी होईल, हेल्दी फूड खाण्याकडे आपला कल वाढला पाहिजे, फळं खाणं गरजेचं आहे.
0: तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये एखादं छोटस झाड लावता आपल्या कुंडीमध्ये, त्यावेळेला त्या झाडाला पोषण तुम्ही देताच देता, त्याला खत देता, त्याला पाणी देता, मग त्याच प्रकारे तुमच्या केसांसाठी तुम्हाला याच प्रकारचं सुंदर एक वातावरण निर्माण केलं पाहिजे ज्यामध्ये तुमचा आहार, तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइजेस, तुमचा व्यायाम आणि त्याचबरोबर ताणतणाव कमी करून पुरेशी झोप, हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्याचा नक्कीच तुमच्या शरीरालाही आणि तुमच्या केसांनाही त्याचा उत्तम फायदा मिळेल.
1: डॉक्टर शमीम नरवी, आज आपण इथे आलात आणि केसांची निगा कशी राखावी याविषयी आमच्या श्रोत्यांना इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: चेतना, सर्वप्रथम आकाशवाणीचं आणि सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक आभार. आज आपण केसांच्या आरोग्याविषयी अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. निरोगी केसांसाठी पुरेशी झोप, चांगला आहार, ताणतणाव कमी ठेवणं आणि केसांवर अनावश्यक ट्रीटमेंट टाळणं महत्वाचं आहे. स्वतःहून उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
1: धन्यवाद. श्रोते, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत

0: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
1: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
2: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.

अजय गोगावले आणि सहकारी यांनी गायलेला सावरखेड एक गाव या चित्रपटातला गोंधळ आत्ताच आपण ऐकलात. संगीतकार होते अजय अतुल. अजय अतुल यांनी संगीत दिलेलं आणखीन एक गीत आता आपण ऐकूया, श्रेया घोषाल यांच्या स्वरात. चित्रपट आहे नीळकंठ मास्तर.

शंकर महादेवन यांच्या स्वरात अगबाई अरिच्चन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं गुरु ठाकूर यांचं आणि संगीतकार होते अजय अतुल.

श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात ची चौका या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं परेश मोकाशी यांचं आणि संगीतकार होते नरेंद्र भिडे. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या ऐकणार आहोत आपण आणि त्यानंतर 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. अन्न सुरक्षा सुधारणा विधेयकांतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कपात करणार नाही असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं राज्यसभेत आश्वासन. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी DY पाटील यांचं निधन. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधी पक्ष सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी त्यांनी केली. प्रश्नोत्तराच्या तासात कामकाजात अडथळा आणणं योग्य नाही असं सांगत बिर्ला यांनी कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन विरोधकांना केलं. तरीही गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. याच मुद्द्यावरून राज्य

0: सभेतही गदारोळ झाला. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नागरी विकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरु असतानाच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराला विरोध करणारे आता देणगीत अपहार झाल्याचं सांगून नक्राश्रू ढाळत देशाची दिशाभूल करत असल्याची टीका रिजिजू यांनी केली. मात्र अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर राज्य सरकारकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी अशी बैठक आयोजित केली जाते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून नव्यानं स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे खासदारही या बैठकीत सहभागी झाले होते. ब्रिक्सच्या भ्रष्टाचार विरोधी कृती गटाची दुसरी बैठक आज हैदराबाद इथं सुरू होत आहे. ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवताना भारतानं निश्चित केलेल्या लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी या विषय सूत्रानुसार ही 2 दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यापासून रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थ मुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक DY पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉ ज्ञानदेव यशवंतराव उर्फ DY पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या आंबप या गावी झाला. MA LLBचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात 2 अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरव. DY पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री प्रताप सरनाईक, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी DY पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. भारतासह

0: 60 देशांवर नव्यानं आयात शुल्क लावण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यावर डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतल्या 25 राज्यांनी न्यायालयात त्याला आव्हान दिलं आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यावसायिकांना फटका बसेल असा दावा या राज्यांनी याचिकेमध्ये केला आहे. न्यूयॉर्कच्या अटॉर्नी जनरल लेटिशिया जेम्स आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाकडे ही शुल्क बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या निदर्शकांवर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. या निदर्शकांमध्ये महिला आणि मुलं मोठ्या संख्येनं सहभागी झाली होती. रावळकोटमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांविरुद्ध कारवाई केली. गेल्या 50 दिवसांपासून आंदोलक महिला आणि मुले आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले आहेत. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मानवी हक्क समितीनं दिलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार आंदोलनादरम्यान 80 जणांचा मृत्यू झाला आहे. चांगल्या सुविधा आणि विकास या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचे तूप आणि खाद्यतेल यासंबंधी 100% दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचं प्राधिकरणानं समाज माध्यमावर म्हटलं आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरातीत मध, ऍपल सायडर व्हिनेगर, खोबरेल तेल, तीळ तेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचे दूध आणि इतर तत्सम उत्पादनांच्या बाबतीत 100% शुद्धतेचा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तुषार सुवीर याला पात्रता फेरीतच जपानचा शोगो ओगावा याच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. महिला दुहेरीत आज प्रिया कुंजिंग बाम आणि श्रुती मिश्रा तर पुरुष एकेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय मैदानात उतरतील. पीव्ही सिंधू आणि उन्नती हुडा या स्पर्धेत खेळत नसल्यानं महिला एकेरीचं नेतृत्व तन्वी शर्माकडे आहे. भारताचा सात्विक साईराज रांकीरेड्डी खांद्याच्या दुखापतीतून अजून बाहेर आलेला नसल्यानं तो आणि त्याचा साथीदार चिराग शेट्टीही यंदा स्पर्धेबाहेर आहेत. या महिन्यात दिल्लीत होणाऱ्या 30व्या BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीचे गुण मिळवण्याच्या दृष्टीनं भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी ही स्पर्धा महत्वाची आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. अन्न सुरक्षा सुधारणा विधेयकांतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कपात करणार नाही असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं राज्यसभेत आश्वासन. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण मंत्री DY पाटील यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, दुपारचा 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2025 प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 337 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात. शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातल्या 47,886 शेतकऱ्यांचा समावेश. आणि धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
3: धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खरीप 2025 पीक विमा संदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय समितीनं कायम ठेवला आहे. पीक विमा कंपनीनं दाखल केलेले अपील फेटाळून लावत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात 337 कोटी रुपये विमा रक्कम वितरित करण्याचे आदेश दिल्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि IIT मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक शेतजमिनीवरील पीक पाणी परिस्थितीची अद्ययावत माहिती आता थेट मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. IIT मुंबईनं विकसित केलेल्या वॉटर बजेट मॉडेल आणि स्कायमॅट संस्थेच्या हवामान अंदाजाच्या आधारे तयार होणाऱ्या विश्लेषणावर आधारित शेतीविषयक सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत

धाराशिव जिल्ह्यातल्या 47,886 शेतकऱ्यांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात सुमारे 350 ते 400 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. पुढील टप्प्यात जिल्ह्यातल्या आणखी 50,000 शेतकरी बांधवांचा समावेश होणार असून एकूण 1,00,000 शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत. तसंच 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीज जोडण्यांचं धाराशिव जिल्ह्यातल्या 1,64,000 शेतकऱ्यांना कृषी पंप वीज बिल माफीचा लाभ मिळणार असून तब्बल 2,800 कोटी रुपयांची थकबाकी माफ होणार आहे. जिल्हा परिषद आयोजित आपला जीव धाराशिव व्हिजन 2030 कार्यक्रम ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्हा परिषदेच्या प्रस्तावित नवीन प्रशासकीय इमारतीसाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विकसित धाराशिवचं स्वप्न जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी मांडल्याचं सांगत गोरे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. अशा प्रकारच्या दूरदृष्टीचं नियोजन करणारी धाराशिव जिल्हा परिषद राज्यातली पहिलीच असल्याचंही त्यांनी नमूद केलं. भूम इथल्या खवा क्लस्टरचे विनोद जोगदंड यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार 2026 अहिल्यानगर इथं प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील उद्योगवाढ, कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, स्थानिक रोजगार निर्मिती आणि खवा उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. शासनाच्या योजना थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशानं भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर भूम इथं पार पडलं. या शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा 4,459 लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला. धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रस्तावित 240 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्गाच्या उभारणीच्या दिशेनं महत्वाची प्रगती झाली असून या रेल्वे मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालासाठी आवश्यक सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. तसंच प्रत्यक्ष सर्वेक्षणाचं कामही सुरू झालं असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. नगरविकास विभागामार्फत तुळजापूर नगर परिषदेसाठी विविध विकास कामांसाठी सुमारे 5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांचं मजबुतीकरण, काँक्रीटीकरण, भूमिगत गटारे आणि नाल्यांची उभारणी, पावसाच्या पाण्याचा निचरा तसंच इतर आवश्यक नागरी विकास कामं हाती घेण्यात येणार आहेत. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत अत्याधुनिक शेतकरी भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनानं या प्रकल्पासाठी 1,52,00,000 रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मुक्काम, बैठका तसंच विविध मूलभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी सोलापूर यांच्या वतीनं दिला जाणारा सर्वोत्कृष्ट रक्तदान शिबिर आयोजनाचा पुरस्कार तुळजापूर शहरास प्राप्त झाला आहे. तुळजापूर शहर आणि तालुक्यातून 2025-26 मध्ये 72 शिबिरांच्या माध्यमातून 1,559 जणांनी रक्तदान केलं. राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागातर्फे 30 राजमाता जिजाऊ बसचं लोकार्पण खासदार उमराजे निंबाळकर यांच्या हस्ते झालं. प्रत्येक गावापर्यंत आणि

0: शिबिर आयोजनाचा पुरस्कार तुळजापूर शहरास प्राप्त झाला आहे. तुळजापूर शहर आणि तालुक्यातून 2025-26 मध्ये एकूण 72 शिबिरांच्या माध्यमातून 1,559 जणांनी रक्तदान केलं. राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागातर्फे 30 राजमाता जिजाऊ बसचं लोकार्पण खासदार उमराजे निंबाळकर यांच्या हस्ते झालं. प्रत्येक गावापर्यंत आणि खेड्यापर्यंत बस वेळेत पोहोचाव्यात यासाठी काही आणखी बसेस देण्याबाबत पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देवीदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12:45 प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

लोकदाता ने यांच्या स्वरात रमेश वैद्य यांची रचना आत्ताच आपण ऐकली. त्यांनी या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण साहित्यातील पत्रलेखन या प्रकाराचा आढावा घेणारी पत्रानुबंध ही मालिका ऐकणार आहोत. आजच्या भागात ऐकूया साने गुरुजींनी लिहिलेल्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक भेद.
1: नमस्कार. आज आपण साने गुरुजी यांचं पत्रसाहित्य याविषयी बोलणार आहोत. साने गुरुजी यांना आपण कवी, कादंबरीकार, गांधीवादी विचारवंत म्हणून ओळखतो. पण विशेषतः साने गुरुजी म्हटलं की आपल्याला त्यांच्या श्यामची आई या आत्मकथनपर कादंबरीची आठवण होते. हे गुरुजींचं अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे. त्याच्या आतापर्यंत लाखो प्रती खपलेल्या आहेत. हे पुस्तक मातेचा महिमा गाणार आहे. आईच्या थोर शिकवणुकीचे, साध्या सरळ सुंदर जीवनाचे करुण परंतु कथात्मक चित्र गुरुजींनी या कादंबरीतून रेखाटले आहे. त्या पुस्तकाने अनेक पिढ्यांवर संस्कार केले. तसेच त्यांचे मुलांसाठी असलेले इतर लेखनी मराठीत अजरामर झाले आहे. त्यातील सुंदर पत्रे याविषयी आज आपण बोलणार आहोत. साने गुरुजी यांनी 1949 ते 1950 या दरम्यान साधना साप्ताहिकातून आपली पुतणी सुधा हिला उद्देशून लिहिलेली 42 पत्रे यात आहेत. या पत्रांमधून निसर्गप्रेम, बालपण, मानवता आणि मूल्य शिक्षण यांचा सुंदर संदेश मिळतो. ही पत्र त्यांनी जरी आपल्या पुतणीला म्हणजे सुधा हिला लिहिली असली तरी ती महाराष्ट्रातील सगळ्या मुलांना उद्देशून लिहिलेली आहेत. त्यांनी या पत्रातून जीवनमूल्य, चारित्र्य, प्रेम, निसर्ग, श्रम, शिक्षण आणि राष्ट्रप्रेम यांचा अतिशय सोप्या ओघवत्या भाषेत वेध घेतला आहे. या पत्रातून व्यक्तिगत आणि कौटुंबिक तपशील केवळ निमित्त मात्र आहेत. व्यापक आणि संवेदनशील जीवनदृष्टी आणि उदात्त ध्येयवाद यातून प्रतिबिंबित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. गुरुजींनी लिहिली तशी पत्र मराठीत यापूर्वी कुणी लिहिली नव्हती आणि पुढेही कुणी लिहिल असं वाटत नाही. काचेच्या पात्रात ठेवलेल्या सोनेरी माशाची प्रत्येक हालचाल ज्याप्रमाणे बाहेरून दिसते त्याप्रमाणे या पत्रातून गुरुजींचं मन स्पष्ट दिसून येतं. त्यांचं आभाळा एवढं विशाल मन, शिशिरासारखे कोमल मन, धरित्रीसारखं उदार मन यातून स्पष्ट दिसून येतं. ही पत्र महाराष्ट्रातील बालगोपाळांचा वारसा झालेली आहेत. आपण वेळेअभावी त्यांचं 11 जून 1949 च्या साधनाच्या अंकात प्रकाशित झालेल्या एका पत्रातील काही अंश पाहणार आहोत. त्यातून आपल्याला त्यांचं निसर्गप्रेम पाहायला मिळेल. चिरंजीव प्रिय सुधास, सप्रेम आशीर्वाद, अशी सुरुवात करून ते पुढे लिहितात. दर आठवड्यात एक पत्र पाठव म्हणून तुझा लकडा होता. शेवटी मी ठरवलं की तुझा हट्ट पुरवायचा. तू पास झालीस, अभ्यास न करताही पास झालीस, मग आणखी थोडा करशील तर परीक्षेचा बाऊ तुला वाटणार नाही. तू सुट्टीत म्हणे सायकलवर बसायला शिकलीस, बंड्याकडून शिकली असशील आणि तर आणि छोट्या अरुणाला घेऊन जातेस की काय, जपून हो. असा व्यक्तिगत मजकूर झाल्यानंतर ते निसर्ग वर्णन करू लागतात. पाऊस दूर आहे अशी सगळ्यांची कल्पना होती, पण यंदा जवळजवळ 15 दिवस आधीच पाऊस सुरू झाला. आमच्याकडे सारीच फजिती, शेतकऱ्यांची अजून घरं शिवायची होती, कुणी नुसतीच उस्तरून ठेवली होती, राप शेतात नेऊन जाळायचा होता, कुणाकुणाची भाजवण अजून व्हायची होती. तो डोईवर पाऊस आला, मी बघत जात होतो. तो गार वारा आला, आकाशात ढग जमले, कुठेतरी पाऊस पडला असावा, सुगंध आला. इतक्यात पाऊस, अरे येऊ दे, गुरांना पाणी होईल, परंतु पुढे दगानही न देणार. पाऊसच सुरू झालाय असं समजून शेतकरी बी पेरतील, रोप वाढेल आणि पुढे पाऊस न आला तर? सर्व प्रभूच्या हाती. सुधा, टपटप पाऊस आला, पाऊस पडे टापूर टिपूर, नदीला आला पूर.

0: माझे घर आहे दूर. हे चरण आठवले. मी टोपी काढली, डोक्यावर अमृतवृष्टी पडो असं म्हटलं. मी गावाकडे पावलं वळवली. लोकांची धावपळ दिसली. हे वर्णन वाचून आपल्याला आपलं बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही. तर अशी ही सुंदर पत्र तुम्ही प्रत्यक्षातच वाचली पाहिजेत असं मला वाटतं. धन्यवाद.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला साने गुरुजी यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: मनात प्रसारित कार्यक्रम ऐसी अक्षरी रसिके आत्ताच आपण ऐकलात. दुपारचे 2 वाजता पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. विषय आहे सताप या औषधी वनस्पतीची लागवड आणि वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. 1 ते 1.5 मीटर उंच असलेल्या सताप या झुडपाला अनेक फांद्या असतात. पाने आकाराने लहान आणि टोकावर जाड एका आड एक असे असतात. पानांचा रंग काळसर हिरवा असतो. पानावर अतिसूक्ष्म तेलग्रंथी असतात. पान चिरडल्यास उग्र वास येतो. याची फुलं छोटी पिवळसर जांभळट असतात. फळं लहान त्रिकोणी असतात. मध्यम ते हलकी 5.5 ते 7.5 pH असलेली पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी उपयुक्त असते. कोरडे शुष्क उष्ण आणि समशीतोष्ण हवामान या पिकाला चांगलं मानवतं. सतापाची लागवड ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाल्यावर करावी. त्यासाठी 45x45 cm अंतरावर फुल्या पाडाव्यात आणि प्रत्येक फुलीवर 2 ते 3 बिया टोकाव्यात. 6 ते 7 दिवसांनी बियांचं अंकुरण होतं. अंकुरणानंतर 35 ते 40 दिवसांनी एकरी 40 किलो नत्र आणि 20 किलो स्पुरद द्यावं. पाऊस नसल्यास 1 ते 2 वेळा हलकं सिंचन करावं. उगवणीनंतर 60 ते 65 दिवसांनी कळ्या धरायला सुरुवात होते. तेव्हा एकदा सिंचन करावं आणि पीक तणविरहित ठेवावं. मुख्य फांद्यांना आलेली फुलं थोडी सुकायला लागल्याबरोबर त्यांची काढणी करावी. 2 ते 3 काढण्यामध्ये फुलं पूर्ण काढून होतात. शेवटच्या फुलांच्या वेळेला पूर्ण झुडूप मुळासकट उपटून काढावं आणि सावलीत वाळवावं. पुढच्या वर्षीच्या लागवडीसाठी शेतात थोडा भाग फळ आणि बियाणं धरण्यासाठी ठेवावा. झुडूप सुकायला लागल्यावर त्याची काढणी करावी. तुकडे करून त्याची थंड अंधाऱ्या जागेत साठवणूक करावी. सतापाच्या हिरव्या पंचांगाचं एकरी 1800 ते 2000 किलो उत्पन्न मिळतं. वाळल्यावर ते 600 ते 800 किलो इतकं भरतं. त्यापासून ऊर्ध्वपातन पद्धतीने तेल काढण्यात येतं. तेलाचा उतारा 1.3% मिळतो. सतापाच्या तेलामध्ये कॅप्रॉनिक प्लॉगोनिक कॅप्रिलिक आणि सेथायलिक ऍसिड्स ग्लुकोसाइड रुटीन गंधक आणि मिथेलिन हे प्रमुख घटक असतात. सतापाचा उपयोग कफ ताप खोकला अर्धांगवायू स्त्रियांची मासिक पाळी चर्मरोग पोटदुखी अजीर्ण अल्सर यकृत वाढ मंदाग्नी पायावरील सूज स्तंभशूल वात लघवीला न होणे इत्यादी विकारावरील औषध निर्मितीमध्ये होतो.
0: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताच आपण ऐकल्यात. विषय होता सताप या औषधी वनस्पतीची लागवड आणि वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा.
2: मंडळी स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
3: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
4: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबो वरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज

0: श्रोत्यांनो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोत्यांनो नमस्कार. आज मी डेंग्यू आणि मलेरिया या विषयावर काही महत्वाची माहिती सांगणार आहे. पावसाळा सुरू झाला की वातावरणात आर्द्रता वाढते आणि अनेक ठिकाणी पाणी साचते. अशा ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया यांच्यासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. डेंग्यू हा आजार एडिस या डासामुळे होतो. हा डास प्रामुख्याने दिवसा चावतो. तर मलेरिया हा फिमेल एनोफिलिस डासामुळे होतो आणि हा डास प्रामुख्याने संध्याकाळी व रात्री चावतो. डेंग्यूची प्रमुख लक्षणे म्हणजे अचानक तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, अंगदुखी, सांधेदुखी, मळमळ, उलट्या आणि काही रुग्णांमध्ये त्वचेवर लाल पुरळ दिसू शकतात. गंभीर अवस्थेत रक्तसराव होण्याची शक्यता असते. मलेरियामध्ये थंडी वाजून ताप येणे, घाम येणे, डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ आणि अंगदुखी ही लक्षणे दिसतात. योग्य वेळी उपचार न केल्यास मलेरिया गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या दोन्ही आजारांपासून बचाव करण्यासाठी काही सोपे उपाय आपण सर्वांनी आवश्यक पाळले पाहिजे. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. पाण्याच्या टाक्या, ड्रम, बादल्या झाकून ठेवावे. आठवड्यातून एकदा कूलर, फुलदाण्या आणि पाण्याची भांडी स्वच्छ करा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. डास जाळी, मच्छरदाणी किंवा मस्किटो रिपेलंटचा वापर करा. ताप असल्यास स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक त्या रक्त तपासण्या करून घ्या. डेंग्यूमध्ये पुरेसे पाणी, ORS, नारळ पाणी यासारखे द्रव्य पदार्थ घेणे महत्वाचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेऊ नयेत. मलेरियामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा पूर्ण कोर्स करणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, डेंग्यू आणि मलेरिया हे टाळता येण्यासारखे आजार आहेत. प्रत्येक नागरिकाने आपल्या घराची आणि परिसराची स्वच्छता राखली तर डासांची उत्पत्ती कमी होईल आणि या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल. चला तर आपण सर्व मिळून स्वच्छ परिसर, डासमुक्त परिसर आणि निरोगी समाज निर्माण करूया, संकल्प करूया. शेवटी मी हेच सांगू इच्छिते की स्वच्छता, सुरक्षित पाणी, योग्य आहार व वेळेवर उपचार हीच पावसाळ्यातील आजारांपासून वाचायची गुरुकिल्ली आहे.
0: श्रोतेहो, आताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: मनोरंजन प्रसारित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आताच आपण ऐकलात.
1: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.

0: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
1: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.
2: दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
3: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आत्तापर्यंत आपण त्यांच्याकडून जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळेची फोटोग्राफी, पाणवठ्याजवळची फोटोग्राफी या विविध विषयांवर त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. हिरेन, आज आम्हाला एका विशेष आणि महत्त्वाच्या अशा प्रश्नावर तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हे निसर्गाच्या संवर्धनामध्ये काही भूमिका बजावू शकतं का? वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हे एक प्रभावी माध्यम होऊ शकतं का?
1: मला असं वाटतं की सगळ्यात प्रभावी माध्यम जर काही असू शकतं कॉन्झर्वेशनमध्ये तर ते फोटोग्राफीच आहे. कारण की थोडं अशा पद्धतीने बघूयात या गोष्टीला, ज्यावेळेस तुमच्या मनात काय आहे ते लिहित असतात आणि ज्यावेळेस ती गोष्ट मी वाचत असेन ते मी काय व्हिज्युअलाइज करतोय त्या पद्धतीने मला ती गोष्ट समजेल. पण फोटोग्राफ हे असं माध्यम आहे जे तिथे होतं ते फोटोग्राफरने कॅप्चर केलं त्याच्या दृष्टिकोनातून आणि एक्झॅक्टली तेच तुम्हाला दिसतंय. तिथे पण ती डिस्क्रिपन्सी येऊ शकते, कारण की फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, 360 डिग्रीमध्ये फोटोग्राफरने तीच गोष्ट का बघितली, पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे, जो उद्देश आहे, तो अगदी क्लिअरली आपल्याला कळत असतो. आणि ज्या भावना ज्या असतात, जसं आता तुम्ही कधी तुमचे जुने अल्बम उघडून बघितले तर तुम्ही भावूक होऊन जातात, आणि ती जी भावना आहे त्याच भावनेचा वापर करून आपण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी तो कन्झर्वेशन करू शकतो. आणि जेवढेही आता सगळे मोठे फोटोग्राफी कंटेस्ट आहेत जगातले, प्रत्येक कंटेस्टमध्ये कन्झर्वेशन हा सेपरेट इश्यू असतो. आणि फॉर्च्युनेटली लास्ट इयर जो एशिया खंडातला सगळ्यात मोठा फोटोग्राफी अवॉर्ड आहे, नेचर इन फोकस वाईल्ड लाईफ फोटोग्राफी अवॉर्ड, त्याच्यात मला त्याच कॅटेगरीमध्ये एक अवॉर्ड मिळाला होता, जो नॉर्थ ईस्ट इंडियातला एक पिक्चर होता पक्ष्यांचा, अतिशय सुंदर पक्षी जो मी आयुष्यात जिवंत कधीच बघितलेला नव्हता, तो मी तिथे मृत अवस्थेत बघितला. आता पण मला बोलताना गुजबम्स येत आहेत, कारण की ती मोमेंट जी आहे, जे छायाचित्र मी त्यावेळेस घेतलं, ती जी मेमरी आहे माझ्यासोबत ती नेहमीसाठी आहे. आणि ती जी मेमरी आणि जे माझं ऑब्झर्वेशन आहे ते त्या छायाचित्रा थ्रू मी लोकांपर्यंत पोहोचवलं. तर अशा पद्धतीने फक्त हा फोटोग्राफ नाही, आता जवळपास मागच्या 70-80 वर्षात ज्यावेळेस टायगर्स किंवा लेपर्डची खूप मोठ्या प्रमाणावर हंटिंग होत होती, त्यावेळेस जर पिक्चर्स बघितले आता तुम्ही तर इमोशनल होऊन जातो आपण. अरे 7-8 टायगर्स डेड आहेत, त्याच्यावर एक इंग्रज अधिकारी उभा आहे रायफल घेऊन. मी जसं तुम्हाला आता बोलतो, एक्सप्लेन करतोय, मी बघतोय की तुम्ही इमोशनल होतायत किंवा व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करतायत, पण तोच ज्यावेळेस टायगर आपण जंगलात बघतो आणि त्याचा फोटोग्राफ घेतो त्यावेळेस आपल्याला समाधान वाटतं त्या गोष्टीचं. आणि इमेज जी आहे ती एक कन्वे करत असते, म्हणजे एक भावना जी आहे ती नेहमी दाखवत असते. त्यामुळेच आपण आपल्या स्वतःच्या लग्नावर किंवा आपल्या मुलाच्या मुलीच्या वाढदिवसावर हजारो लाखो रुपये खर्च करून फोटोग्राफरला बोलवत असतो. आणि जो इमोशनल कनेक्ट जो आहे तो एक फोटोग्राफच देऊ शकतो, किंवा मग व्हिज्युअल डॉक्युमेंटरी आपण म्हणू शकतो त्याला, फोटो असो किंवा व्हिडिओ असो, व्हिज्युअल मीडियम जे आहे ते कॉन्झर्वेशन मध्ये खूप खूप खूप मोठी भूमिका बजावतो.
0: श्रोते हो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. हिरेन, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद, तुमचेही खूप खूप आभार.

0: पलट जम्मू कश्मीर में बाघ जिले में निहत्थे नागरिकों पर पाकिस्तानी सेना की गोलीबारी के बाद अशांति बढ़ी और कोरिया मास्टर्स बैडमिंटन टूर्नामेंट में भारतीय खिलाड़ियों के अभियान की शुरुआत। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 2:30 वाजतात, प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात रोहित धारप यांच्या गायनात राग मुलताने। विलंबित बंदिश एक तालामध्ये निबद्ध आहे तर द्रुत बंदिश ही 3 तालामध्ये निबद्ध आहे। विलंबित बंदिशीचे बोल आहेत ये गोकुल गाओ, तर द्रुत बंदिशीचे बोल आहेत कंगन मुदियारा। त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे अतुल फडके यांची। तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रोहित धारप यांच्या गायनात राग मुलतानी।

0: वातावरण ही या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण रोहित धारप यांच्या गायनात राग मुलतानी ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती अतुल फडके यांची.
1: एकामागून एक वाहन चालवा,
2: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
1: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
2: आपोआप प्रदूषण कमी कराल,
1: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
2: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
1: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका.

0: संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी। बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी। काल, आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी।
1: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या।

0: संसदेत आजही गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश. ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं. राज्यसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराला विरोध करणारे आता देणगीत अपहार झाल्याचं सांगून नक्राश्रू ढाळत देशाची दिशाभूल करत असल्याची टीका रिजिजू यांनी केली. मात्र अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. त्यानंतर राज्यसभेत जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातल्या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर आज राज्य सरकारांकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी अशी बैठक आयोजित केली जाते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून नव्यानं स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे खासदारही या बैठकीत सहभागी झाले होते. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्कडची देयकं केंद्रीकृत पद्धतीने अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. राज्य माहिती आयुक्तांची आणखी 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली. राज्यात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यांपासून रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थ मुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या आंबप या गावी झाला. एमए एलएलबीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा

0: संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात दोन अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. डीवाय पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डीवाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. बीएचएमएस डॉक्टर्सना मान्यतेच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी उद्यापासून बाह्य रुग्णसेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. होमिओपॅथीचा सीसीएमपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या बीएचएमएस डॉक्टर्सना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याची परवानगी देणारा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र या निर्णयामुळे रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येईल असं अॅलोपॅथी वैद्यक शाखेतल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय ज्ञानशाखांविषयी संघटनेला आदर आहे, मात्र हा प्रश्न न्यायप्रविष्ट असून उच्च न्यायालयाचा अंतिम निवाडा येईपर्यंत शासनाने याबाबत निर्णय घेऊ नये अशी मार्डची मागणी आहे. शिवाय वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि इतर प्रलंबित मागण्याही मार्डनं लावून धरल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं उद्या मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिरात सांध्यांच्या आजारासाठी विशेष तपासण्या, निदान आणि उपचाराची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार MRI, शस्त्रक्रिया आणि पुढील उपचार देखील पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. राज्यातले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. 90s खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. नवी मुंबईत एका तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 42 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केल्याचं आज पोलिसांनी सांगितलं. हा तरुण रविवारी ऐरोलीमधल्या एका मैदानावर संशयास्पद हालचाली करताना आढळला होता. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचं तूप आणि खाद्यतेल यांच्यासंबंधी 100% दावा करत विक्री करायला मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचं प्राधिकरणानं समाजमाध्यमावर म्हटलं आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरातीत मध, ऍपल सायडर व्हिनेगर, खोबरेल तेल, तिळतेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचं दूध आणि इतर तत्सम उत्पादनांच्या बाबतीत 100% शुद्धतेचा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तुषार सुवीर याला पात्रता फेरीत जपानचा शोगो ओगावा याच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. महिला दुहेरीत आज प्रिया कोंजिंगबाम आणि श्रुती मिश्रा तर पुरुष एकेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय मैदानात उतरतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश. ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डीवाय पाटील यांचं निधन. आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील.

मध्यम लहरी 249 अंश 8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आकाशवाणी सांगलीच्या सर्व रसिक श्रोत्यांना भक्ती आपटे देशपांडेचा सादर नमस्कार. श्रोतेहो, संध्याकाळचे 5 वाजले. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात होत आहे हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमानं.

श्री 420 या चित्रपटातील हे गीत गायलंय मन्ना डे आणि लता मंगेशकर यांनी. शैलेंद्र यांच्या या रचनेला संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी.

0: तुम ही कहो ये कोई बात है।
1: चलती का नाम गाडी या चित्रपटातील हे गीत गायलंय किशोर कुमार यांनी। गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या या रचनेला संगीतबद्ध केलंय SD बर्मन यांनी। आता ऐकूया पुढचं गीत।

चौदवी का चांद या चित्रपटातील हे गीत गायलंय मोहम्मद रफी यांनी. गीतकार शकील बदाईंनी यांच्या या रचनेला संगीतबद्ध केलंय रवी यांनी. आता ऐकूया पुढचं गीत.

अभिमान चित्रपटातील हे गीत गायलंय लता मंगेशकर आणि मनहर यांनी. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या मजरूह सुलतानपुरी यांच्या रचनेला संगीतबद्ध केलंय सचिन देव बर्मन यांनी. आता ऐकूया पुढील गीत.

बॉबी चित्रपटातील हे गीत गायलंय लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी. विठ्ठलभाई पटेल यांच्या या रचनेला संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आता ऐकूया पुढील गीत.

0: आज हमको तू आंखें सुजाने दे, बाहों में ले ले और खुद को भीग जाने दे। है जो सीने में कैद दरिया वो छूट जाएगा, है इतना दर्द कि तेरा दामन भीग जाएगा।
1: फना चित्रपटातील हे गीत गायलंय सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांनी। प्रसून जोशी यांच्या या रचनेला संगीतबद्ध केलंय जतीन ललित यांनी। या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे। श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजतायत। 5:30 वाजता मुंबई केंद्रावरून युववाणी हा कार्यक्रम प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू। त्यानंतर संध्याकाळी 6:00 हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करू।

0: happening, baby?
1: मंडळी, आजचा विषय अत्यंत वेगळा, विचार करायला लावणारा आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी अगदी जवळून जोडलेला आहे. आजचा विषय आहे तरुणाईचा बाजार. आजची तरुणाई स्वतःच एक मोठी बाजारपेठ कशी बनली? थांबा थांबा, तुम्हाला खूप प्रश्न पडले असतील या विषयाचं नाव ऐकून, पण त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. कसं आहे, पूर्वी बाजारपेठ म्हणजे वस्तू विकण्याचं ठिकाण, पण आजच्या डिजिटल युगात बाजारपेठ म्हणजे फक्त दुकानं, मॉल्स किंवा बाजार नाहीये. आज बाजारपेठ आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आहे. आपल्या आवडीनिवडी, सवयी, वेळ, लक्ष

0: भावना आणि अगदी स्वप्न देखील बाजाराचा भाग बनले. विशेष म्हणजे या संपूर्ण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी तरुणाई आहे, म्हणून तरुणाईचा बाजार. आजचा तरुण हा केवळ ग्राहक नाहीये, तर तो ट्रेंड करतो, ब्रँड घडवतो, सोशल मीडियावर मत घडवतो आणि नवनवीन व्यवसायांना दिशा देतो. इतकंच नाही, अनेकदा स्वतःच एक ब्रँडही बनतो. आणि याचमुळे आज जगातील अनेक उद्योग तरुणांना लक्षात घेऊन त्यांच्या उत्पादनांची रचना करतात. कपडे, मोबाईल, सौंदर्य प्रसाधनं, खाद्यपदार्थ, ऑनलाईन शिक्षण, गेमिंग, मनोरंजन, पर्यटन, फिटनेस, आर्थिक सेवा, डिजिटल पेमेंट्स, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ॲप्स, या सर्व क्षेत्रांमध्ये तरुण ग्राहक हे सर्वात महत्वाचे मानले जातात. कारण तरुणाई म्हणजे बदल स्वीकारण्याची तयारी, नवीन गोष्ट वापरून पाहण्याची उत्सुकता, नवीन कल्पना स्वीकारण्याची हिंमत, आणि हाच गुण बाजारपेठेला सर्वाधिक आकर्षित करतो. काही दशकांपूर्वी जाहिराती टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रात दिसायच्या, आज जाहिराती तुमच्याकडे स्वतःहून येतात. म्हणजे तुम्ही एखादे शूज ऑनलाईन शोधता आणि काहीच मिनिटात त्याच प्रकारच्या अनेक जाहिराती तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावर दिसू लागतात. हा योगायोग नसतो. डिजिटल तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण आणि अल्गोरिदम यांच्या मदतीने कंपन्या ग्राहकांच्या आवडी समजून घेतात. यालाच पर्सनलाइज्ड मार्केटिंग म्हणतात. आज प्रत्येक क्लिक, प्रत्येक लाईक, प्रत्येक सर्च आणि प्रत्येक व्हिडिओ पाहण्यामागे माहिती जमा होत असते. ही माहिती कंपन्यांसाठी अत्यंत महत्वाची ठरते. त्यामुळे अनेकदा आपण उत्पादन विकत घेत नाही तर आपलं लक्षच विकत घेतलं जातं.
1: कुछ या

मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आजची सर्वात मोठी स्पर्धा ही कोणत्या उत्पादनाची नाहीये, तर ती आहे आपलं लक्ष मिळवण्याची. कारण जितका जास्त वेळ आपण एखाद्या ऍपवर घालवतो तितकी त्या कंपनीची कमाई वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सतत नवीन फीचर्स आणतात. लहान व्हिडिओज, लाईव्ह स्ट्रीम, स्टोरीज, नोटिफिकेशन, या सर्व गोष्टींचा उद्देश एकच असतो, वापरकर्त्याला जास्त वेळ गुंतवून ठेवणं. आजची तरुणाई ही फक्त ग्राहक नाही आहे, ती कॉन्टेंट क्रिएटर आहे, ती इन्फ्लुएन्सर आहे, ती उद्योजक आहे, ती स्टार्टअप उभारते, ती ऑनलाईन व्यवसायही करते, ती स्वतःची कला, संगीत, चित्रकला, हस्तकला, स्वयंपाक, शिक्षण, छायाचित्रण, अगदी ग्रामीण उत्पादनं देखील जगभर पोहोचवते. डिजिटल युगानं अनेक नवीन संधी निर्माण केल्या. आपल्याकडे स्टार्टअप संस्कृती वेगाने वाढताना आता दिसते. अनेक तरुण रोजगार शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करतायत. ई कॉमर्स, फिनटेक, एडटेक, हेल्थ टेक, अॅग्रीटेक यासारख्या क्षेत्रात तरुणांनी महत्वपूर्ण योगदान दिले आणि ही सकारात्मक बाजू आहे. पण प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू देखील असते. आज अनेकदा यशाची व्याख्या ही महागड्या वस्तूंनी केली जाते. कोणता मोबाईल, कोणते शूज, कोणत्या ब्रँडचे कपडे, कोणत्या कॅफेमधला फोटो, कोणता देश फिरायला गेला होतात, यावरून व्यक्तीचं यश मोजलं जातं. पण खरंच असं असतं का हो? एखाद्या व्यक्तीची किंमत तिच्या कपड्यांच्या ब्रँडवरून ठरते का की तिच्या विचारांवर ठरते? आपण हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. आज फिअरिंग ऑफ मिसिंग आउट म्हणजेच फोमो ही भावना तरुणाईमध्ये दिसते. इतरांनी काही नवीन घेतलं, नवीन ठिकाणी गेले, नवे अनुभव घेतले तर आपण मागे पडलोय असं वाटू लागतं. या भावनेचा उपयोग अनेक जाहिराती करतात. मर्यादित कालावधी, फक्त आज, शेवटची संधी या संदेशामुळे तातडीनं खरेदी करण्याची मानसिकता तयार होते. आर्थिक साक्षरता इथे अत्यंत महत्वाची ठरते. कमाईपेक्षा जास्त खर्च करणं, क्रेडिट कार्डचा अतिरेक वापर, बाय नाव पे लेटर सारख्या सुविधांचा न विचार करता वापर, या सवयी भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण करू शकतात. म्हणूनच अनेक तज्ञ आर्थिक नियोजनाची सवय ही लहान वयातच लावण्याचा सल्ला देतात.

आज तरुणाईमध्ये गुंतवणुकीबाबत जागरूकता वाढताना दिसते. ही आनंदाची बाब आहे, पण त्याचबरोबर मानसिक आरोग्याचाही विचार करायला हवा. सतत तुलना, सतत स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, प्रत्येक क्षणाला सोशल मीडियावर दाखवण्याची इच्छा, या गोष्टींमुळे ताण वाढू शकतो. आयुष्य हे लाईक्स मध्ये मोजलं जात नाही. खरं समाधान आपल्या नात्यांमध्ये, अनुभवांमध्ये आणि स्वतःच्या प्रगतीमध्ये असतं. आज अनेक कंपन्या पर्यावरणपूरक उत्पादनं तयार करतात, कारण तरुण ग्राहक पर्यावरणाबाबत अधिक जागरूक होत आहेत. पुनर्वापर, शाश्वत विकास, स्थानिक उत्पादनांना प्राधान्य, हस्तकलेला पाठबळ, ग्रामीण उद्योगांना संधी, या गोष्टींमध्येही तरुणांचा सहभाग वाढताना दिसतोय. यामुळे बाजारपेठही बदलते, म्हणजेच बाजारपेठ फक्त तरुणांना बदलत नाही, तरुण देखील बाजारपेठ बदलत आहे. आजच्या काळात इन्फ्लुएन्सर हा शब्द खूप लोकप्रिय झालाय, पण प्रत्येक प्रभाव चांगलाच असेल असंही नाही. म्हणून कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तिची सत्यता तपासणं आवश्यक आहे. विचारपूर्वक निर्णय घेणं हीच खरी डिजिटल साक्षरता आहे. पालक आणि शिक्षक यांची भूमिकाही तितकीच महत्वाची आहे. तरुणांवर बंधनं घालण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे. त्यांना जाहिरातींची भाषा समजावून सांगणं, खर्च आणि बचत यांचं महत्व पटवून देणं, डिजिटल सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची ओळख जपणं.

पाहायला शिकवणं. त्यामुळे आपण तरुणाईनं स्वतःला एक प्रश्न नेहमी विचारायला हवा, मी एखादी वस्तू खरंच गरज म्हणून घेतोय का की फक्त ट्रेंड म्हणून घेतोय, मी एखादी गोष्ट मला आवडते म्हणून करतेय की इतरांना दाखवण्यासाठी. या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं आपल्याला योग्य दिशा दाखवू शकतात. शहर असो किंवा गाव, मोबाईल असो किंवा बाजार, ब्रँड असो किंवा जाहिरात, निर्णय शेवटी आपलाच असतो. आपण ग्राहक असलो तरी आपण सजग ग्राहक असू शकतो, आपण डिजिटल जगात असलो तरी आपण विवेकानं निर्णय घेऊ शकतो. आपण ट्रेंड पाहू शकतो पण प्रत्येक ट्रेंडचं अंधानुकरण करण्याची गरज नाही. स्वतःची ओळख, स्वतःची मूल्य, स्वतःची स्वप्न आणि स्वतःचे विचार जपणं ही आजच्या तरुणाईची खरी ताकद आहे. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट कायम स्वतःला सांगितली पाहिजे, बाजारपेठेत राहा पण स्वतःला बाजारपेठ बनवू देऊ नका. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास

तर मंडळी, ही कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोते हो, संध्याकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: रचनानां समर्थनार्थम् आन्दोलनं करिष्यन्ति। अत्रान्तरे भाजपेति दलस्य सदस्यः निशिकान्त दुबे इत्येषः नियुक्ति प्रक्रियायां भ्रष्टाचारं स्वजनपक्षपातं च आरोपयन् सीबीआई अन्वेषणस्य याचनाम् अकरोत्। मुख्यमंत्री हेमंत सौरेनः उच्चतांत्रिक शिक्षा मंत्रिणः सुदिव्य कुमारस्य नेतृत्वे उच्चस्तरीय समितिं निर्मितवान्, या छात्रैः सह संवादं विधास्यति। अपि च सः समितिं मासत्रये स्वप्रतिवेदनं समर्पयितुम् आदिष्टवान्। होर्मुज जलमार्गे वस्तुवाहक पोते आक्रमणेन ऊर्जा संकटः वर्धितः। अमेरिका ईरानयोः शांति वार्तासु अनिश्चिततायाः स्थितिः वर्तते। अयं पोतः होर्मुज जलमार्गे आसीत् तदैव केनचित् अज्ञात प्रक्षेपास्त्रेण आक्रांतः अभवत्। ब्रिटेन देशस्य यूके एमटीओ संस्थया निवेदितं यत् ओमान देशस्य अल खसब इति स्थानस्य उत्तर पूर्व दिशि 20 समुद्री मीले दूरे आक्रांतः पोतः आपत् संकटम् अजनयत्। एषा घटना तयोः उभयोः देशयोः मध्यस्थता वार्तायाः विषयम् अधिकृत्य विरोधाभासी कथनानन्तरं सम्भूता। उपभोक्तृ कार्य खाद्य सार्वजनिक वितरण मंत्री प्रहलाद जोशी अवोचत् यत् राष्ट्रीय खाद्य सुरक्षा संशोधन विधेयकं 23-अधिक-2000 वर्षस्य अंतर्गतं कस्यापि राज्यस्य अथवा हितग्राहिणां कृते प्रदीयमानेषु अन्नधान्येषु किमपि न्यूनीकरणं न भविष्यति। अद्य राज्यसभायां प्रश्नोत्तरकाले अनुपूरक प्रश्नानाम् उत्तरं दत्त्वा श्री जोशी अवोचत् यत् राष्ट्रीय खाद्य सुरक्षा संशोधनं विधेयकं 23-अधिक-2000 वर्षस्य प्रारूप विषये राज्यसर्वकारेभ्यः टिप्पण्यः परामर्शश्च अपेक्षिताः सन्ति। बैडमिंटन क्रीडायां भारतीय क्रीडकैः अद्य दक्षिण कोरिया देशस्य आसान नगरे BWF सुपर 30 कोरिया मास्टर्स इति प्रतियोगितायां स्वीय अभियानस्य शुभारंभः कृतः। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 241.8 meters अर्थात 1251 kHz वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। श्रोता, संध्याकाळचे 6:30 वाजलेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश। सादर करते श्रीनिवास जरंडीकर।
2: श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज ऐकूया ग्रामीण नाट्य लेखक श्रीयुत अशोक रास्ते यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत। श्रोते हो, आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा भाग।
3: सर, आजपर्यंत आपण बरेचसे मराठी साहित्य संमेलन पण म्हणजे अटेंड केलेले आहेत आणि काही ठिकाणी आपण अध्यक्ष म्हणून पण होतात, तर तिथला अनुभव कसा होता त्या साहित्य संमेलनाचा, त्याविषयी काय सांगाल?
4: ते खरं म्हणजे अगदी तो सोहळा असतो ना, मला तो सोहळा आपले जयसिंगपूरचे कविता सागरचे सुनील पाटील सरांनी मला आयुष्यात मिळवून दिला। शिरगाव जयसिंगपूरच्या पुढेच असं जवळच गाव आहे आणि त्या गावामध्ये दरवर्षी साहित्य संमेलन होतं आणि इतकी माणसं तिथं प्रेमळ आहेत आणि साहित्य वेळेत की मला असं वाटतं की प्रत्येक गाव शिरगाव सारखं व्हावं, कारण वाचनाची आवड आहे, नवीन नवीन माणसं तिथं आणतात, नवीन मोठे नवोदित लेखकही आणतात आणि प्रत्येकाला संधी देऊन तिथं जे दिवसभर जो कार्यक्रम चाललेला असतोय ते अक्षरशः म्हणजे पंढरपुरामध्ये विठ्ठलाचं जसं सोहळा असतो तसं ते सगळं म्हणजे पालखी दिंडी काढणं, त्यानंतर ते सगळं जेवणाचा आनंद घेणं, सगळ्यांनी सर सर म्हणून आपल्याला जे मान देत होते सर बसा, आणि शेवटचं एक सांगण्यासारखं आहे की मी आपलं सगळं बसलो होतो, आम्ही स्टेजवर होतो, खुर्चीवर मी सगळे आम्ही होतो, पण ज्यावेळी अध्यक्ष हे भाषण आलं त्यावेळी सगळे स्टेजवरचे खाली बसले, तेव्हा मी मात्र घाबरलो, म्हटलं आता काय, हे सगळी माझ्यापेक्षा वरिष्ठ माणसं आहेत, मी तसं काय इतका मोठा अभ्यासो किंवा असा नाही, लिहितो मनापासून एवढं आहे आणि यासाठी मला दिलेला रिस्पेक्ट मी आजपर्यंत विसरू शकत नाही।
3: अशा वेळेला एक जबाबदारीची थोडी जाणीव,
4: जबाबदारी हा काय बोलायचं कसं बोलायचं, आणि शेवटी मी हळूच विचारले एका आपले बसलेले होते जवळचे, सर माझं भाषण कसं झालं, अतिशय सुंदर आणि छान बोलता किंवा सर, आणि मग माझं पुन्हा स्टेज डन झालं, मी आज कुठेही न तयारी करता बोलू शकतो त्या भाषणामुळे।
3: क्या बात है सर, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तर आपल्या नाटकाला मिळालेलाच आहे आणि मला वाटतं इतर

0: बऱ्याचशा पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित पण करण्यात आलं आहे. तर मला इथे विचारायचं आहे सर, असे पुरस्कार मिळाल्यानंतर एका साहित्यिकाची समाजाप्रती आपली जबाबदारी वाढते का, याबद्दल काय सांगाल आपण?
1: नक्कीच वाढते, कारण जसे जसे पुरस्कार मिळतील तसे आपल्याला पण प्रेरणा मिळते आणि पुन्हा आपल्याला वाटतं की आपण समाजाचं काहीतरी देणं आहोत म्हणून त्यांनी पुरस्कार दिलेला आहे. आपल्याकडून अपेक्षा आहेत की अजून तुम्ही लिहिलं पाहिजे, समाजापुढे आलं पाहिजे, तर पुन्हा आणि लिहिण्याची प्रेरणा होते. आता एक आपले अलीकडे भेटलेले तुषार शिवशरण म्हणून मित्र आहेत, तर त्यांनी माझ्यासाठी इतकं केलं की अगदी इंटरनॅशनल पुरस्कारापर्यंत मला पुण्याला घेऊन गेले. तिथं आपल्या तितिक्षा इंटरनॅशनल म्हणून आहे, तर ते माझं एक स्वप्न होतं की पुण्यामध्ये आपला काहीतरी एक मोठा सत्कार व्हावा. आणि आदरणीय दामलेताई, प्रशांत दामलेंची बहीण आहेत त्या, आणि त्यांनी मला ज्यावेळी फोन केला इतका आनंद झाला की इतक्या मोठ्या माणसांच्याकडून आपल्याला पुण्यामध्ये पुरस्कार मिळणार आहे. आणि 30 वर्षे मी ज्याची अपेक्षा करत होतो, वाट बघत होतो की पुण्यात माझं काहीतरी सत्कार व्हावा आणि मला पुरस्कार मिळावा. आणि ते इतिहास संशोधन मंडळ ते ऑफिस आहे पुण्यामध्ये, मोठं ऑफिस आहे, त्या इतका मोठ्या ऑफिसमध्ये मला तिथं त्यांनी सन्मान केला, ते मला फार बरं वाटलं. आणि पुन्हा मी लिहायचं थांबलो होतो, कारण का की त्याच्यातून आर्थिक असं काही प्राप्त जास्त होत नाही आणि फक्त लोकांच्या आपल्याला अभिप्राय चांगले येतात आणि आपला वेळ जातो असं वाटू लागलं होतं. कारण एवढं लिखाण 15 पुस्तकं तरी झाली पण आहे नाव, पण त्याच्यातून मिळकत कमी. मॅडम आमच्या पत्नी आम्हाला म्हणायची नेहमी किती रुपये घेऊन आला, म्हणजे पैशासाठी हे नसते, हे याचा आनंद एक वेगळा असतो, हे समाजानं दिलेली आपल्याला एक पावते सर किंवा लेखक साहित्यिक. ज्यावेळी मला साहित्यिक अशोक रस्ते स्टेजवर या असं म्हणतात, तर ते असं प्रत्येकाला मान मिळत नाही ना, त्यास लाख रुपये दिले तरी सुद्धा ते कोण बोलवत नाही
0: आणि ते शब्द कानावर पडतात तेव्हा एक मानसिक समाधान की आपण इतक्या वर्षांपासून या साहित्य क्षेत्रात आहे व
1: त्याचं काहीतरी
0: काम करतो,
1: त्याचं काहीतरी आपल्याला फळ मिळालं
0: बरोबर
1: असं होतं. आणि शेवटी शेवटी माणसाला हाच आनंद आहे, कारण जगत असताना आपण सगळं संसार शिक्षण मुलं बाळ त्यांचं नोकरी लग्न सगळं करत होतो. शेवटी आता आपलं एक माझं 62 आहे, तर यावेळी मला जाणवतं की आपण आपल्यासाठी जगलो का, तर मग मला वाटतं की नक्कीच आपण आपल्यासाठी आणि समाजासाठी पण जगलो. पण हे प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे, कारण काय होतंय प्रत्येक जण पैशाच्या माग कशाच्या तरी असेल पाठीमाग सारखं असतात, पण आणि मूळ जगणं लोक विसरलेत, मूळ आनंद कशात आहे तेच विसरलेत, की हा आनंद आहे की वेगळा आपण समाजासाठी जगतो, स्वतःसाठी काहीतरी करतो, लोकांनी करतच नाहीत. सारखं काम कष्ट राबायचं आणि त्याच्यातून म्हणजे भजन, आता मला भजनाचा छंद आहे, तबला वाजवतो, तबल्यासाठी बोलवा आणि ते, आणि मला एक व्यासपीठ रिटायरमेंटनंतरच मिळालं की आनंद कुठं मिळवायचा, तर त्याच्यामध्ये आता आनंद मिळतो. म्हणजे ती त्यावेळेची कला लहानपणी शिकलेली किंवा आपण आयुष्यभर केली उपयोगाला आली, लेखन करत बसतो, लोकांच्या मध्ये बोललवलं की नाट्य पाहण्यासाठी नाटकं पाहण्यासाठी जातो, म्हणजे हे सगळं आनंद रिटायरमेंट नंतर सुद्धा म्हणजे उत्तर त्या काळात सुद्धा आपण तरुण आणि फ्रेश राहतो हे फक्त कला आणि संगीतमुळे हे जाणवलं.
0: बरोबर आहे सर. आपली एखादी अशी साहित्यकृती आहे का की जी लिहिताना आपण थोडे भावुक झाला असाल, किंवा ती साहित्यकृती किंवा कथा एखादं नाटक जे आपल्या मनाच्या अगदी जवळ आहे जे आपल्याला थोडस कधी कधी अस्वस्थ करून जात, असा काही एखादा प्रसंग आहे का?
1: तसा एक आहे, म्हणजे चवंडक मधली जी देवदासी म्हणून असते, म्हणजे ते आपणच लिहिते पण तिच्या होणाऱ्या ज्या वेदना हाल आणि तिचं आयुष्य भरकटत जातं, वाहत जाते ती, तर हे बघून लिहितानाही मला वाटायचं की असं झालं नाही पाहिजे, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं वाटायचं त्यावेळी लिहिताना.
0: बर सर, महाराष्ट्र बुक रेकॉर्ड मध्येही आपल्या नाटकाची नोंद केली गेली आहे, तर त्या अनुभवाबद्दल काय सांगता?
1: ते आपले कविता सागर प्रकाशनने मला तो सन्मान दिला की शिक्षकामध्ये अधिक नाटकं लिहिणारा शिक्षक म्हणून अशी नोंद त्यांनी केली. कारण आमचे सर्व शिक्षक लिहितात पण मी थोडे जास्त लिहिले गेलं, कारण 7 नाटकं आहेत आणि 7 नाटकाचे प्रयोगही होतात, प्रकाशितही आहेत. एक मेव शिक्षक आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये किंवा शिक्षक पेशामध्ये आहे असा त्यांना अभिमान वाटला आणि त्यांनी ते तसं मला एक पुरस्कार तो नोंद करून दिला.
0: सर, तुमच्याबद्दल जेव्हा मी वाचलं तेव्हा मला आढळलं की तुमची फार अगदी मला वाटतं तुम्ही या साहित्य क्षेत्रात आला, लिखाणाकडे वळला, तेव्हापासून तुमची इच्छा होती की अशोक सराफ यांच्यासोबत तुम्हाला एकदा तरी स्टेज किंवा चित्रपटात अभिनय करण्याचा चान्स मिळावा आणि तुम्हाला तो प्रत्यक्षात मिळाला सुद्धा. तर अशोक सराफ यांच्यासोबत जेव्हा आपण काम केलं तो अनुभव कसा होता सर, त्याबद्दल काय सांगाल?
1: खरं सांगू का, यात्रेला मी जायचो जत्त्या.
0: बरं.
1: अगदी लहानपणापासून 4थीपासून मला आजी बायाजी म्हणून असायची, आमची वडिलांची चुलती, ते घेऊन जाणार आणि बैलगाडीने प्रवास असायचा. 2 दिवस ते बैलगाडीचा

0: मला जाणार तिथं माझ्या असणार देवाचे दर्शन तर आहेच, पण मला जास्त काही माहीत पण वडील पण आमचे वैदिक शायर होते त्यामुळे कला ही थोडीफार पाहिलेली होती आणि अंगातही होती. त्यामुळे पहिलं उत्तर तुम्ही ते पोस्टर बघायला जाणार मी त्या म्हणजे पुरी टाके असायचे तर ते अशोक सराफ दादा कोंडके यांचे नळभाऊंचे जर अवसान पोस्टर बघितले गेले वाटत अरे आपलं सुद्धा असं पोस्टर लागावं. आपल्याला किती चौथी पाचवी सातवी आठवीपर्यंतचं वय असेल पण असं मनात येच. आणि त्या दृष्टीने मी ते सगळे जवळजवळ आमच्या गावापासून 6 ते 8 किलोमीटर वायफळे म्हणून गाव आहे त्यावेळी अशी काही सोय गाड्या वगैरे आमच्याकडे सायकली काही नव्हत्या. मग आमचे एक आप्पासो रस्ते म्हणून चुलत भाऊ होते मग ते वायफळा रविवारचा बाजार असायचा आणि त्या दिवशी तिथं हमखास संध्याकाळी पिक्चर असायचे आणि ते पिक्चर त्यावेळी अशोक सराफ नळपुले अरुण सरनाईक यांचेच असणार. आणि मग आम्ही यात्रेत आपल्या बाजारातून घरी गेलो की ते समजणार की आज हा पिक्चर आहे मग अर्ध्या मुलांचं टोळकं तयार होणार. 2 रुपये वगैरे तिकीट असायची आणि संध्याकाळी आम्ही आणि पुन्हा चालत 8:30-9 वाजता जेवण झालं की येणार तो पिक्चर बघायचा आणि पुन्हा चालत 8 किलोमीटर असं जायचं. असं दर रविवारी आमचं असणार आणि ते आवड निर्माण झालेलं आणि मग वाटलं की ते कधी आपल्याला भेटतील. आणि तो योग आला विलास वरपी म्हणून आहेत आपले एक डायरेक्टर कोल्हापूरचे चित्रपट मंडळाचे त्यांनी मला सभासद करून घेतलं आणि आवड होती. पहिले नाटकाला मला पैसा रे पैसा म्हणून चौगुले सर आहेत राजेंद्र चौगुले त्यांनी पण मला भूमिका त्यामध्ये खलनायकाची दिली ती भूमिका चांगली झाली. दीपक साळुंकर वगैरे डायरेक्टर होते आठपाडीचे होते नवीन सगळे आपल्या सांगितले होते काहीतरी प्रयत्न करतात तरी मला अतिशय आनंद झाला आणि मी त्यांचं शूटिंग बघायला गेलो आणि त्यांनी मला तिथं सिलेक्ट केलं.
1: अच्छा
0: असं झालं सांगलीमध्ये कारण मला अभिमान वाटला ना की आपल्या सांगलीमध्ये कोणीतरी लिहिलं नाटक बसवलं कोणी चित्रपट कला मी आता सुद्धा आवर्जून जातो. मला ते अभिमान वाटतो की आपल्या सांगलीमध्ये कारण सांगली नाट्यपंढरी आहे कलाकारांचे इथं आपल्याला म्हणजे शान आहे सांगली म्हणजे आणि अभिमान वाटला पाहिजे आपण त्यासाठी ते आपलं कर्तव्य आहे ते जीवंत पण ठेवलं पाहिजे ना ते वसा. मग मी जातो त्यांचं कौतुक वगैरे करतो गुच्छे घेऊन जायचं ओळख असं नसतं समजलं की जातो. मग असं गेल्यानंतर ते तुम्हाला भूमिकाच मिळाली इतकी सुंदर भूमिका झाली आणि तिथून पुन्हा उल्हास वरपे यांची ओळख झाली. ते म्हटले सर तुम्ही कारण त्यावेळी ते पण इथं येत होते ना मग त्यांनी मला मी इच्छा एक व्यक्त केली म्हटलं काही नाही आयुष्यामध्ये म्हटलं मला अशोक मामाच्याबरोबर भूमिका करायची सर म्हटलं तुम्हाला दिली म्हटले शंकर सरगर इथले आपले सांगलीतले आदरणीय अतिशय आवडीचे आहेत ते पण त्यांना कला प्रेम आहेत फार त्यांनी मला फार बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांनी सहकार्य पण केलेलं आहे. पर्यावरणावर पिक्चर केलता आम्ही त्यावेळी 1 तासाचं पिक्चर आहे झाडे लावा झाडे जगवा आणि गेलो आणि त्यांना पाहिल्यानंतर ते काय वेगळंच वाटलं की ज्यांना आपण चित्रात पाहत होतो पडद्यावर बघतो ती व्यक्ती आज आपल्या समोर आहे
1: प्रत्यक्षात आल्यावर
0: काय वेगळंच आनंद आणि
1: शब्द मिळत नाही
0: छाती धडधड करत होती पण इतक्या मोकळ्या मनाचे खरंच राजा माणूस कला क्षेत्रातले आणि माणुसकीचा झरा म्हणतात ना तो त्यांच्यात मी बघितला. कारण कसं छोटीशी भूमिका होते त्यांची गाडी ते मी अडवतो रोल पण झाला हक्षात खेळ झालं पण तेवढी ओळख्या दिवशी मी पुन्हा गेलो होतो नाटक बघायला तर ते गाडीतून जाताना त्यांनी मला हात केला म्हणजे त्यांनी ओळखलं की ह्यांनी माझ्याबरोबर एक 1/2 मिनिटाचं काम केलेलं आहे आणि जवळून इतकं आणि हातान वगैरे त्यांना घेऊन जायचं असं ते सीन होता त्यांच्या हाताला स्पर्श झाला असं वाटलं की म्हणजे मोठा एक असा कलाकार गंधर्व म्हणतात ना जो कलाकार असतो इंद्राच्या दरबार.
1: आणि मला वाटतं सर एखादं आपण स्वप्न पाहतो आणि ते जेव्हा प्रत्यक्ष येतं तर ते अवर्णनीय असतं मग तेव्हा आपल्याला शब्द मिळत नाही की काय बोलावं काय नाही.
0: तसे लांब होते त्यावेळी मी त्यांच्याकडे फक्त बघतच असं होतं जिकडे जातील तिकडे माझी नजर जात होती कारण मला त्यांच्याबद्दल प्रेम हे होतच आणि इच्छा होती की त्यांच्या समोर असं एकदा त्यांना पाहावं. मग नंतर मग त्यांच्यामुळे पुन्हा उल्हास वरपे सरांचे मग योग आले आदरणीय आपले बेर्डेकर सर म्हणा.
1: मला वाटतं सर त्यानंतर 2-3 चित्रपटांमध्ये भूमिका
0: हा पैसा रे पैसा मध्ये त्यानंतर 2014 राजकारण असे 2-3 पिक्चर पुन्हा छोट्या छोट्या भूमिका शाळा करत मी केल्या.
1: अच्छा सर साहित्य क्षेत्रामध्ये तर आपण भरपूर इतक्या वर्षापासून काम करत आहे पण मला वाटतं आपण भरपूर समाज कार्य पण केलेलं आहे तर त्याच्या अनुभवाविषयी काय सांगता येईल.
0: खरं म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा विचार तर माझा प्रबळ होताच त्यातून मी कथाकथन पण असे सामाजिक विषयावरचे काही शाळांमध्ये उदाहरणार्थ आता बळवंतराव मराठे महाविद्यालय तिथं चंदन शिव सर म्हणून आहेत प्राध्यापक त्यांनी मला संधी दिली मुलींच्यासाठी तिथं काहीतरी तुम्ही मराठी दिनानिमित्त कथाकथन वगैरे करा भाषण करा तर अशातून प्रबोधन केलं आणि त्यावेळी लक्षात आलं की त्या कार्यक्रमानंतर जे मला अभिप्राय मिळायचे सर खरंच तुमच्या ऐकण्यातून आम्हाला काहीतरी प्रोत्साहन मिळते आणि नवीन आम्ही नक्कीच काहीतरी करू निदान आम्ही वाचायला तरी सुरुवात करू.
1: बरोबर.
0: आणि दुसरं एक आपलं पुस्तक आहे प्रीत तुझी माझी तर ह्याच्यातून सुद्धा प्रबोधन इतकं केलंय की प्रत्येक मुला मुलींनी तरुणांनी ते वाचावं असे

0: त्या कथा निर्माण केल्या. त्यानंतर अंधश्रद्धेवरची काही आताच दोन शॉर्ट फिल्म केल्या, पोतराजा आणि भुरळ. आणि पर्यावरणावर लोकांनी झाडे लावावीत, कारण शेवटी पाऊस पाहिजे असेल तर झाडं अधिक पाहिजेत. पर्यावरण वाचलं तर माणूस वाचणार आहे, तर अनेक आजाराचं माहेरघर म्हणजे शरीर होणार आहे. तर यातून माणसानं निरोगी राहावं यासाठी पर्यावरणावर पण एक चित्रपट केला दादागिरी, आणि तो आता युट्यूबवर आहे. पोतराजा पण आहे, भुरळ पण आहे. लोकांचे अभिप्राय चांगले येतात की काहीतरी तुम्ही वेगळं करत आहात. म्हणजे स्वतः तर जगत असतोच, स्वतः तर आपलं जीवन आहेच, पण त्याशिवाय इतरांचं जीवन फुलवणं, त्यांना प्रेरित करणं आणि त्यांना आनंद देणं हा एक वेगळाच भक्तिमार्ग आहे असं मला वाटतं.
1: बिलकुल सर, आज एक ज्येष्ठ साहित्यिक नाटक लेखक म्हणून आपण नावारूपास आहात, लोक आपल्याला ओळखतात. पण आज जर कोणाला साहित्य क्षेत्रामध्ये तरुण पिढीला, आजच्या युवा पिढीला जर करिअर करायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं, आणि आमच्या आकाशवाणीच्याही श्रोत्यांना आपण जाता जाता काय संदेश देऊ इच्छिता?
0: संदेश म्हणण्यापेक्षा सांगू इच्छितो की माणूस घडताना तो कधी एकटा घडत नाही. त्याच्या पाठीशी जर त्याचे मित्र असतील, त्यांचे सर्व्हिसला असेल तर अधिकारी असतील, परिसर तसा असेल, शेजारी तसे असतील, वाचक वर्ग असेल, नाट्य मंडळातले कलाकार असतील, म्हणजे असं भरपूर समुदाय असेल आणि घरचं प्रोत्साहन असेल तर माणूस घडू शकतो. तसं मला मिळालं, म्हणजे घरातूनही मिळालंच, मी सांगितलंच. तसेच आता नवीन सुनबाई आल्या, त्याही प्रोत्साहन देतात, पप्पा काही लिहिलं का तुम्ही आज. म्हणजे हे दोन शब्द आपल्याला घडवतात. मध्ये आमचे एक तहसीलदार आहेत माझे, तसे सकटे तात्या म्हणून, त्यांनी पण म्हणले अशोक तू इतकं लिहितो तर आपण कदा तुझ्या पुस्तकाचं प्रकाशन घेऊ चांगलं. मग ते तिसऱ्यावर होते, अर्धांगी, त्यानंतर ब्रह्मघोटाळ आणि प्रीतूजी म्हणजे. तर याचं एक प्रकाशन आम्ही घेतलं, त्यावेळी अगदी 3-4 जिल्ह्यातून कलाकार आले होते. म्हणजे ही माणसं सगळ्या स्वतःच दुसऱ्या जिल्ह्यातून येणं, कोल्हापूर, पुणे, सोलापूरहून, कवठेमंका, असे लांब लांबचे सगळे कलाकार. मग त्यावेळी मला वाटलं की इतक्या लांबून येतात म्हणजे आपल्याला काहीतरी आपल्याबद्दल त्यांच्या मनात प्रेम आहे, आपलेपण आहे, किंवा आपण काहीतरी त्यांना वेगळे वाटतो, आणि हे जपलं पाहिजे. आणि हे प्रत्येकाने जपावं की जगत असताना आपणाला माणसं मिळवायची पैशापेक्षा, कारण पैसा ज्यावेळी संपतो आपल्यातला त्यावेळी खरं माणसंच उपयोग येतात. आणि मला तसं घडलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये, मला माणसंच उपयोगाला आले आणि माणसाने
1: महत्वाचं
0: आहे, त्यांनी जगवलं. कारण अशी एक वेळ आली होती की मला पगारच 2000 मिळत होता, इतका मी कर्जबाजारी झालो होतो. त्यावेळी माणसाची मनस्थिती, विमनस्क अवस्था म्हणतात अशी होती, काही सुचत नाही. त्यावेळी आपल्याला आपलं स्वतःच कुटुंबातली माणसं एक सांभाळतात, मित्र आधार देतात, आणि त्यावेळी जी आपण जोडलेली माणसं असतात हा, आणि ही जी कला असते जोपासलेली, ती आपल्याला तुझं काही संपलंय म्हणून ते मरू देत नाही किंवा सगळं सोडून जा म्हणत नाही. ते आपल्याला म्हणते अजून जग, अजून तुला उद्याचा दिवस बघायचा, त्यात तुला काहीतरी नवीन सापडेल आणि नवीन समाजाला काहीतरी देशील. अशातून सुद्धा काही माझ्या कथा कादंबऱ्या जन्माला आलेत की बाबा अशी वेळ येते त्यावेळी माणसाने काय करायचं, त्यावेळी जगलंच पाहिजे. म्हणजे मरणाला भिवून कधी वाईट मार्ग स्वीकारायचा नाही. आयुष्यामध्ये प्रसंग येतात,
1: बरोबर,
0: आणि आता सध्या तर नोकऱ्या नाहीत मुलांना, पैसा नाही लोकांच्याकडे, महागाई जास्त आहे, अशा वेळी लोक मला त्रस्त दिसतात. त्यांना एक सांगा वाटतं की घाबरू नका, उद्याचा दिवस तुमचा आहे. कारण मी ते अनुभवलेलं आहे की ज्यावेळी इतक्या संघर्षातून जर आपल्याला एक सोनेरी पहाट उगवली असेल तर तुमच्या आयुष्यात का उगवणार नाही. मी तर एक साधा माणूस आहे, तुम्ही तर इतके कष्टाळ माणसं असता. तुम्हाला सध्या डिजिटलचं युग आहे, तरुण मुलांसाठी भरपूर त्यांच्या म्हणजे मार्ग आहेत, तर असं काहीतरी त्यांनी निवडलं पाहिजे. आणि इतर ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्याच्यातून बाजूला जाऊन आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी आपण एक आदर्श व्यक्ती आणि आदर्श माणूस आणि आदर्श नागरिक देशाचा घडलं पाहिजे, एवढं मी सांगू शकतो.
1: म्हणजे सर, एखादं जर आपण चांगलं काम करतोय तर त्याला कौतुकाची थाप मिळाली तर नवीन काहीतरी अजून त्याच्यापेक्षा आपण चांगलं करावं याची उर्मी सुद्धा आपल्याला मिळते.
0: प्रोत्साहनाशिवाय एक शाबासकीची थाप लेखकाला किंवा कलाकाराला आवश्यक आहे. वाजणाऱ्या टाळ्या त्याला जगवतात आणि घातलेला हार त्याच्या आयुष्यामध्ये तो कधीच हार मानत नाही.
1: क्या बात आहे सर, आज आपण इथे आलात आणि आपला साहित्य प्रवास, आपले अनुभव आणि आपण आजपर्यंत केलेलं साहित्य क्षेत्रातलं कार्य आमच्या श्रोत्यांसमोर मांडलं, त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आताच आपण ग्रामीण नाट्यलेखक अशोक रास्ते यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आज आपण ऐकलात या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर.
3: श्रोते हो, अमृत कलश हा कार्यक्रम

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANI SANGLI अर्थात आकाशवाणी सांगली

अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
4: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
3: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
4: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
3: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
4: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
3: आकाशवाणी एक असं माध्यम
4: जे इतिहास,
3: वर्तमान
4: आणि भविष्यातही.
3: प्रभात वंदन, रम्य प्रभात,
4: प्रसन्न वातावरण,
3: मंदिरातील घंटानाद,
4: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
3: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
4: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
3: प्रभात वंदन दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
5: श्रोतहो, संध्याकाळचे 6:50 झाली आहेत आणि आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आता ऐकूया उर्वरित आणि उद्या दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेच आज संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील, आम्ही त्या सहक्षेपित करू. 7:10 बाजारभाव आणि हवामानाचा अंदाज, 7:15 वृत्तविशेष, संध्याकाळी 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केला जाईल, आम्ही तो सहक्षेपित करू. रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने, 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 8:15 हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम, 8:30 संसद समीक्षा, रात्री 9:15 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 10:15 मंथन, हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आकाशवाणी सांगली केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करू. रात्री 10:00 आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रोत्तरांवर आधारित कार्यक्रम प्रसारित केला जाईल. रात्री 10:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, रात्री 11:00 हिंदी बातम्या आणि रात्री 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. त्यानंतर आमच्या आजच्या सायंकालीन प्रसारण सभेचे कामकाज समाप्त होईल.

प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम 6:40 कृषी वार्तामध्ये अपारंपरिक ऊर्जा याविषयी माहिती, वाचक महेश इनामदार. सकाळी 7:15 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 आजचा सुविचार. 7:20 एक गाणे ताजे तवाने. पुनःप्रसारण 8:00. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 गाणी मनातली. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 8:55 लखलख चंदेरी हा सिनेगीतांचा कार्यक्रम. 9:15 क्रीडांगण मध्ये सॉफ्टबॉलची राष्ट्रीय खेळाडू स्वरांजली राहुल देशपांडे हिच्याशी दीपा तेलंग यांनी केलेली बातचीत, सादरकर्त्या तेजा दुर्वे. याचे पुनःप्रसारण 6:30 तुम्ही ऐकू शकाल. 9:30 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:15 सामुदायिक गायन पाठ मध्ये डोंगरी गीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:00 गाता रहे मेरा दिल. 11:40 आज का शब्द आज की सुक्ती आणि त्यानंतर भावधारा. 12:00 प्रातकालीन प्रसारण सभेचे कामकाज समाप्त होईल.

उद्या दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा याप्रमाणे. सकाळी ठीक 5:50 आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेस सुरुवात होईल. सकाळी 6:05 गिरवाणवाणीमध्ये मधुसूदन कानेटकर यांची पांडुरंगाष्टक, 6:10

त्यानंतर दुपारी 12 ते दुपारी 3:10 मुंबई केंद्रावरून अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम प्रसारित केले जातील. आम्ही ते सहक्षेपित करू. दुपारी 12 वनिता मंडळमध्ये स्नेहल बाकरे यांची कथा कस्तुरी, कल्पना दुधाळ यांचं काव्यवाचन, डॉक्टर पूजा सामंत यांचा ललित लेख स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी, सूत्रसंचालन सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. दुपारी 1 हिंदी समाचार, दुपारी 1:05 गीत बहार, दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्हा वार्तापत्र, दुपारी 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, दुपारी 2 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा मध्ये जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त प्रीटर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व भाग 1 तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे, 2:10 परिसर मध्ये सह्याद्रीमधील भ्रमंती सौंदर्य आणि सावधगिरी या विषयावर माहिती लेखक उमेश झिरपे, 2:15 दोपहर समाचार, दुपारी 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यात पंडित राजेंद्र कंदलगावकर यांचे गायन राग मेघ, 3 प्रादेशिक बातम्या, यानंतर अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम समाप्त होतील.

त्यानंतर सायंकाळी ठीक 4:58 आमच्या सायंकालीन प्रसारण सभेस सुरुवात होईल. सायंकाळी 5 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात विनायक गोपाळ पाटील आणि सहकारी यांच्या धनगरी ओव्या, सायंकाळी 6:30 क्रीडांगण, 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा, 7:10 बाजारभाव, 7:15 अर्थविशेष, संध्याकाळी 7:00 माझं घर माझं शेत, निर्मिती सहाय्य महेश इनामदार, सादर करते मुक्सित मुजावर, रात्री 8:00 एक गाणे ताजेतवाने, रात्री 8:15 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम, रात्री 8:30 संसद समीक्षा, रात्री 9:30 चर्चा का विषय है, रात्री 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मुकुंद गद्रे यांचे गायन, राग यमन. त्याशिवाय आमची नेहमीची बातमीपत्रे नियोजित वेळेत प्रसारित केली जातील. रात्री

11:10 सायंकालीन प्रसारण सभेचे कामकाज समाप्त होईल. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही. तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: श्रोते हो, संध्याकाळचे 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहेत. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. आणि माजी राज्यपाल आणि शिक्षण मंत्री डी वाय पाटील यांचं निधन. पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी घालता येणं शक्य नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाला दिलं आहे. त्याचवेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगी यंदाही द्यावी अशी विनंती राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित केल्यामुळे जलाशय प्रदूषित होतात, म्हणून साध्या मातीच्या मूर्ती वापरण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून केलं होतं. त्याच्या प्रतिसादादाखल राज्य सरकार पीओपी मूर्तींवर बंदी घालणार का असा सवाल न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं विचारला होता. यासंदर्भात पीओपी मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देऊ असं न्यायालयानं सांगितलं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्टकडची देयकं केंद्रीकृत पद्धतीनं अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य मंत्रिमंडळ

0: मान्यता दिली. मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठात ही पदं असतील. यामुळे आयोगातली प्रलंबित पदं लवकर निकाली निघतील. राज्यात दत्तक प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयानं प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकाली काढावीत असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात दत्तक प्रक्रिया संदर्भात आढावा बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यात सध्या 62 विशेष दत्तक संस्था कार्यरत आहेत. 2026-27 मध्ये 18 वर्षांपर्यंतच्या वयोगटातली 1283 बालकं दत्तकासाठी कायदेशीर प्रक्रियेत उपलब्ध असून यावर्षी आतापर्यंत 157 बालकांना दत्तक दिलं आहे. तसंच नातेवाईकांमार्फत 239 बालकांची दत्तक प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण केली आहे. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज देशव्यापी दिशानिर्देश जारी केले. अशा गुन्ह्यांमधून आलेले पैसे जमा करणं, ट्रान्सफर करणं आणि हस्तगत करण्यासाठी सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1 महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्यबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले. अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी तसंच सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशही पीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले. ऑनलाईन गुंतवणूक आणि इतर आमिष दाखवून देशातल्या 65 नागरिकांची सुमारे 150 कोटीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीतल्या मुख्य म्यूल अकाउंट पुरवठादाराला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या 9 खात्यांमध्ये 1.15 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं तपासात उघड झालं आहे. आळंदीत एका बँकेतल्या बचत खात्याचा उपयोग ऑनलाईन फसवणुकीतून आलेली रक्कम स्वीकारण्यासाठी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्यबागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं कायम ठेवली. 90च्या दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डीवाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या आंबप या गावी झाला. MA LLBचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात 2 अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. डीवाय पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डीवाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे

0: आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत विनियोजन विधेयक मंजूर झालं. या माध्यमातून 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना सरकारनं मंजुरी घेतली आहे. डेटा सेंटरना कर सवलत देणारं विधेयकही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत मांडलं. राज्यसभेत जन्म मृत्यू नोंदणी संदर्भातल्या विधेयकावर चर्चा झाली आणि गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं. उशिरानं होणाऱ्या जन्म मृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक असल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
1: जन्म या मृत्यु सूचना यदि 2 वर्ष के बाद दी जाती है तो ऐसे मामलों में केवल प्रथम श्रेणी के न्यायिक मजिस्ट्रेट के आदेश पर रजिस्ट्रार ही करेंगे.
0: लोकसभेने यापूर्वीच या विधेयकाला मंजूरी दिली आहे. यंदा 1 मार्चपासून देशभरात उष्णतेच्या लाटेमुळे 20 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद असून 4,853 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली. यातल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली असून उष्माघात झालेल्यांची सर्वाधिक संख्या तेलंगणात नोंदवण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ. भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश. आणि माजी राज्यपाल आणि शिक्षणमंत्री DY पाटील यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोतेहो, सायंकाळचे 7:10 झाली आहेत आणि आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून फळे आणि भाजीपाल्याचे बाजारभाव उपलब्ध झालेले नाहीत. आता ऐकूया मुंबई वेधशाळेकडून आलेला हवामानाचा अंदाज. दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रामुख्याने विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या शक्यतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान सामान्य राहील. हा होता मुंबई वेधशाळेकडून आलेला हवामानाचा अंदाज.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोते हो, संध्याकाळचे 7:15 वाजतायत. आत्ता 7:15 वाजता मुंबई केंद्रावरून वृत्तविशेष हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. त्यानंतर सायंकाळी 7:30 वाजता किसान वाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही तो सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, ग्लासगोच्या स्कॉट्सटाऊन स्टेडियम मध्ये जेव्हा तिरंगा फडकला आणि जनगण मन घुमलं तेव्हा 140 कोटी भारतीयांचं काळीज अभिमानानं भरून आलं. 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने 13 सुवर्ण पदकांसह एकूण 39 पदकं जिंकत चौथा क्रमांक पटकावला. पण हे यश अर्थात सोपं नव्हतं. यंदा या स्पर्धेत भारताचे नेमबाजी, बॅडमिंटन, हॉकी सारखे 5 सर्वात मजबूत खेळच नव्हते, तरीही भारताने 39 पदकं जिंकली. म्हणूनच यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा आणि भारतीय खेळाडूंची कामगिरी याविषयी द हिंदू या दैनिकाचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अमोल कराडकर यांच्याशी आता आपण बातचीत करूया. माझा पहिला प्रश्न आहे, ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या कामगिरीबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रत्येक खेळातल्या भारताच्या कामगिरीचं वैशिष्ट्य काय होतं?
1: राष्ट्रकुल स्पर्धेत यावेळेस एनिवे भारताची पदक संख्या गेल्या 4 ते 5 राष्ट्रकुल स्पर्धांच्या पदक तालिकेपेक्षा खूप कमी असणार होती. कारण यावेळेच्या राष्ट्रकुल स्पर्धेंचा आवाकाच कमी होता, म्हणजे ती होईल की नाही होईल की नाही अशा ह्याच्यात ती अत्यंत मिनिमम स्वरूपात, छोट्या स्वरूपात पार पडलेली स्पर्धा आहे. त्या ह्याच्यात 39 पदकं ही काही वाईट कामगिरी नाही, पण चौथं स्थान हे खटकण्यासारखं असेल भारतासाठी ओव्हरऑल पदक तालिकेत. पण जसं मी म्हणलं की विनाकारण टीका करण्याचाही फार काही भाव नाहीये, पण याच्याने होऊन जायची परिस्थिती आहे असं मला तरी आत्ता वाटत नाही. भारतासाठी सर्वात नेहमी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतासाठी जे महत्वाचं, म्हणजे पदकांची लयलूट करणाऱ्या ज्या कॅटेगरीज असतात, म्हणजे जे क्रीडा प्रकार असतात, त्यातले जवळजवळ निम्म्याहून जास्त क्रीडा प्रकार यावेळेस नव्हतेच. उदाहरणार्थ कुस्ती, शूटिंग, आर्चरी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हे 5 क्रीडा प्रकार यावेळेस नव्हते. आणि जे होते त्या ह्याच्यात भारताकडून प्रमुख पदकांची अपेक्षा कोणाकडून होती तर

0: अर्थात बॉक्सिंग, मुष्टियुद्ध, ऍथलेटिक्स, पॅरा ऍथलेटिक्स आणि लॉन बोल्स, जिकडे भारताने 2022 मध्ये कमाल केली होती. तर या सर्व गोष्टींचा विचार करता भारताने ऍथलेटिक्स मध्ये लौकिका साजेशी कामगिरी केली की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. माझ्या दृष्टीने बऱ्यापैकी कामगिरी केली. बॉक्सिंग मध्ये येस, लौकिका साजेशी कामगिरी केली, कारण की बॉक्सिंग मध्ये भारताला अपेक्षितच होती 8 ते 9 पदकं तरी मिळतील, भारताला 10 मिळाली ते चांगलं होतं. तिकडे भारताला पदकांची खैरात होणं अपेक्षित होतं, ती पदकांची खैरात झाली आणि ते यावेळेसही कमी राहिलं. त्यामुळे एक वेळ अशी आली की 16 संघ 11 राहिला, तर 11 तीनच भारताचे वेटलिफ्टर पदकाविना माघारी आले. उर्वरित 8 जणांना पदक मिळालं, हे कौतुकास्पद आहे.
1: सर, भारताने मुष्टियुद्धात विलक्षण यश मिळवलंय, त्याचं विश्लेषण तुम्ही कसं करता?
0: बॉक्सिंग मध्ये विलक्षण यश जे मिळालेलं आहे याच्या बाबतीत काहीच विवादास्पद किंवा चर्चेचा मुद्दा नाहीये. ते अपेक्षित होतं, पण जसं मी आधी म्हणलं तसं की 8 ते 9 पदकं अपेक्षित होती, त्यातली 10 मिळाली, तो म्हणजे साध्या मराठीत आपण म्हणतो आयसिंग ऑन द केक, तसा प्रकार झालेला आहे असं मला वाटतं. बॉक्सिंग मधलं यश जे आहे, भारत हा विशेषतः राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये बॉक्सिंग मध्ये अत्यंत यशस्वी देशांपैकी एक. गेल्या 4 ते 5 राष्ट्रकुल स्पर्धांच्या एडिशन आपण बघतोय की अनेक सरता राहिलेला आहे, जी अत्यंत महत्वाची बाब आहे आणि तीच यावेळेस कायम राहिलेली आहे. आणि त्याच्यात अजून एक कौतुकास्पद गोष्ट काय आहे की मिळालेले 7 सुवर्ण पदक.
1: यंदाच्या स्पर्धेत महिला खेळाडूंनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: नव्या भारताचं एक अत्यंत गमेची बाजू आहे की म्हणजे आता हा मुद्दा खर तर चर्चेतच यायला नकोय. ओव्हरऑल आपण सोशली बघायचं म्हणलं तर की महिला कुठल्याही क्षेत्रात दुसऱ्या जेंडर पेक्षा कुठेही कमी नाहीयेत, हे पुन्हा एकदा या राष्ट्रकुल स्पर्धांनी दाखवून दिलं. आणि त्याच्यात एक गंमतशीर गोष्ट तुम्हाला सांगतो की जे 7 पदक मिळत, म्हणजे एकूण भारतात 39 पदक आहेत, त्यातल्या गुलवीर सिंग हा जो ऍथलेट आहे 5000 मीटर आणि 10000 मीटर, तो एकटाच होता ज्याने 2 पदकं मिळवली. सो 38 इंडिव्हिज्युअल्स आहेत ज्यांनी पदकं मिळवली, त्या 38 31 जण पहिल्यांदाच पदक मिळवते. जे 7 जण आहेत जे दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा आहेत, त्याच्यात महिला किती आहेत बघूया आपण. त्याच्यात मीराबाई चानो तिसऱ्यांदा पदक मिळालं, तेजस्वी शंकर पुरुष आहे, श्रीशंकर मुरली पुरुष आहे, हरजिंदर कौर स्त्री, इंदिरा राणी देवी स्त्री आणि जॅस्मिन लंबोरिया. सो इथे 7 जणी या दुसऱ्यांदा तरी पदक मिळवणाऱ्या महिला आहेत. आणि त्या हे फक्त एक त्याचं लाक्षणिक दाखला देण्यासाठी म्हणून मी फक्त ही यादी दाखवली.
1: पॅरा ऍथलेटिक्स मध्ये पहिल्यांदाच आपल्या खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळवलंय, पॅरा गेम्सचं वैशिष्ट्य काय सांगता येईल?
0: 2014-15 पासून, जेव्हापासून सरकारने स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंटचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR प्रकरणात जेव्हापासून समावेश केलाय, तेव्हापासून खूप मोठमोठ्या कॉर्पोरेट्सनी पॅरा स्पोर्ट्स खूप सिरियसली घेतलेले आहेत. आणि त्याचं परावर्तन आपल्याला गेल्या 4 ते 6 वर्षांमध्ये 3 मल्टी डिसिप्लिनरी गेम्सच्या पदक तालिकेत दिसतंय. भारताचे पॅरा ऍथलीट्स हे वेगवेगळ्या स्तरांवर देशाची मान उंचावणारी कामगिरी करतायत. आणि हे फक्त पॅरा ऍथलीट्सच्या दृष्टीनेच नाही तर पॅरा सिटीजन्स, म्हणजे ज्यांना सध्याच्या काळात दिव्यांगजन असं संबोधलं जातं, त्यांच्या दृष्टीनेही हे महत्वाची गोष्ट आहे की ते स्वतःच स्वतः फक्त त्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीने स्वावलंबन त्याचा मार्ग अवलंबून जाणवू शकतात असं नाही, तर ते यशस्वीही होऊ शकतात. हीही त्याच्यातलं समाजाच्या दृष्टीने मिळणारी महत्वाची शिकवण आहे.
1: गेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आणि यंदा भरलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी तुलनेने कशी वाटते? अनेक खेळांमध्ये आपण पहिल्यांदाच पदक मिळवलंय, त्याविषयी काय सांगाल?
0: गेल्या स्पर्धेचा आणि या स्पर्धेचा एकदम तुलनात्मक मूल्यमापन करणं थोडस अनफेअर होईल, कारण यावेळेस खेळच कमी होते, खेळांची संख्याच कमी होते. पण ज्या खेळांमध्ये गेल्या वर्षी भारताने सहभाग घेतला यावेळेस जे होता, त्याच्यात जुडोमध्ये भारताची कामगिरी उंचावली आहे. जुडोमध्ये 4 पदक आहेत, ओके, जे कदाचित सामान्य जणांपैकी कुणी विचारही केला नसेल. पण जसं मी एकदम सुरुवातीला म्हणलं तसं की हुडवून का जायचं नाहीये, तर जुडोमध्ये एकंदरीत कॉमनवेल्थ गेम्सचं स्तरच कमी आहे. म्हणजे जुडोमध्ये भारताने जी 4 पदकं मिळवली,

0: ते चारही पदक वीर आंतरराष्ट्रीय मानांकनांमध्ये 50 ते 100 मध्ये आहेत. म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ते सर्वश्रेष्ठ ठरलेच आहेत, पण जागतिक स्तरावर ते अजून तिथे पोहोचले आहेत का? पण ते तिथे पोहोचू शकतात हा कदाचित त्यांना विश्वास या कामगिरीतनं मिळालेला असतो. सो जुडो ही या जुडो स्पर्धा प्रकारात भारताने नक्की अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली. आणि बोलिंग गोल्स या प्रकारात जे भारताला सर्वात जास्त निराशाजनक कामगिरी आहे ती तिथे आहे. आणि त्याचबरोबर पॅरा पॉवर लिफ्टिंग हा जो प्रकार आहे की जिथे भारताचे पॅरा पॉवर लिफ्टर आशियाई खेळांमध्ये जागतिक स्पर्धेमध्ये अत्यंत भरीव कामगिरी करून मग ग्लासगोला गेले होते कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये, पण तिथे मात्र भारताला एकही पदक मिळालं नाही. ते थोडं निराशाजनक होतं. आणि पुन्हा एकदा आपण आधी बोललोय त्याप्रमाणे की बॉक्सिंग आणि वेट लिफ्टिंग या दोन क्रीडा प्रकारांमध्ये भारताकडून भरीव कामगिरीची अपेक्षा होती आणि तिथे दोन्ही प्रकारांमध्ये अपेक्षेपेक्षा एखादं पदक जास्तच मिळालंय भारताला, ही अत्यंत महत्वाची बाब आहे. ऍथलेटिक्समध्ये त्यांनी बऱ्यापैकी कामगिरी केली आहे, मी असं म्हणणार नाही, म्हणजे 8 पदकं मिळूनही अजून किती हवं, कारण ते अपेक्षांचं ओझं आता वाढलं. ते पेलवता यायची परिस्थिती आहे, ते पेलवता यायला हवं होतं. काही ना काही कारणाने काही पदकं निश्चितच फुटली. पण एक महत्वाचा उल्लेख करायला पाहिजे, आपण ऍथलेटिक्स बद्दल बोलतोय तर, की महाराष्ट्राची 2 पदकं आहेत. त्यातलं एक ऍथलेटिक्समध्ये आहे उंच उडीमध्ये. सर्वेश पुषारे नाशिक जिल्ह्यातल्या छोट्या गावातला मुलगा आहे, त्यांनी महाराष्ट्राची मान उंचवलेली आहे. आणि दिलीप गावित जो पॅरा ऍथलेटिक्समध्ये त्यांनी F57 प्रकारात 100 मीटर स्प्रिंटमध्ये सुवर्ण पदक मिळवलं, त्याची किस्साच अत्यंत अनोखा आहे. तो आणि त्याचा प्रशिक्षक या दोघांच्या अत्यंत गेल्या 8 ते 10 वर्षांच्या अथक परिश्रमाचं फळ योगायोगाने गुरु पौर्णिमेलाच त्याला सुवर्ण पदकाच्या रूपात मिळालं.
1: पुढची स्पर्धा भारतात अहमदाबाद इथे होणार आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता?
0: गमतीचा भाग असा होता की 2030 स्पर्धा भारताला अवॉर्ड झाल्यानंतर 2026 थोडी घ्यायला तयार नव्हतं, आणि म्हणून ओढून काढून का होईना त्याचा घाट बांधला गेला तो भाग वेगळा. पण स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धेचा ध्वज भारताकडे म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात खेळाडूंच्या बाजूने नीरज चोपडा हा सर्वार्थाने आताचा संयुक्तिक होत होती, त्याने तो झेंडा स्वीकारावा आणि 4 वर्षाच्या स्पर्धेचं बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजलेलं आहे. फक्त अहमदाबाद हे मुख्य ठिकाण आणि गुजरातमधील इतर शहरांमध्ये होणाऱ्या स्पर्धा सर्वात भरीव कामगिरी करणारी भारतासाठी क्रीडा स्पर्धा म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स राष्ट्रकुल स्पर्धा. आणि 2010 साली जेव्हा शेवटचं भारताने कॉमनवेल्थ गेम्स पोस्ट केले होते तेव्हा आतापर्यंतच्या इतिहासात एकदाच भारताला 100 गाठता आली आहे पदकांच्या बाबतीत. 101 पदकांची लयलूट भारताने केली होती. त्याच्यामुळे समस्त भारतीय क्रीडा परिवारातर्फे अशी अपेक्षा असेल की तो 101 जे एकदा पल्ला पार पडलाय तोच 20 वर्षानंतर जेव्हा भारत पुन्हा एकदा यजमानपद भूषवेल त्यावेळेस तेवढ्याच पदकांची लयलूट होईल किंबहुना जास्तच होईल अशी आपण अपेक्षा करूया.
1: सर माझा शेवटचा प्रश्न आहे की आता ग्लासगो मध्ये भारतीय खेळाडूंनी जी कामगिरी केली आहे ती पाहता येत्या 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी त्याचा कसा फायदा होईल, त्याबद्दल तुमचं मत काय आहे?
0: जे ऑलिम्पिक पदकांचे भारताचे आत्ताचे 10 ते 15 दावेदार आहेत त्यातले जे 5 ते 6 दावेदार आत्ता इथे ज्यांनी इथे पदक मिळवली त्या 5 ते 6 जणांना समजलं असेल की दिल्ली अभी दूर आहे किंवा नक्की आत्तापासून पुढच्या 2 वर्षात किती पल्ला गाठायचा आहे. आणि दुसरा मुद्दा की शेवटी कॉमनवेल्थ गेम्स मधल्या कामगिरीचा एक फायदा काय होतो ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत की जेव्हा समस्त भारताच्या 140 कोटी जनतेचं लक्ष तुमच्या कामगिरीकडे आहे त्या दबावाखाली तुमची कामगिरी अफेक्ट होऊ न देता तुमचा बेस्ट तिथे तुम्ही देणं आणि ते पदक उचलणं हे त्या बाबतीत सेम असतं. सो मला जे येतंय ते मी माझ्या संपूर्ण अबिलिटी वर करून दाखवेन आणि बाकीची इतरांच्या कामगिरीवर सोडेन हा करण्याचा प्रयत्न आणि विश्वास या राष्ट्रकुल स्पर्धांमधून नक्कीच मिळालेला आहे.
1: श्रोते हो, ग्लासगो इथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं चांगली कामगिरी केली. आता 4 वर्षांनी या स्पर्धा भारतात अहमदाबाद इथे होणार आहेत, त्यात

मनात घेऊन मायभूमीवर आपले खेळाडू पदकांची लयलूट करतील अशी आशा करूया. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलाय आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून.
2: तर ऐका माग,

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला। हरी आता आपल्या सर्वांना सांगतीला आपल्या यशाचं रहस्य।
1: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता।
0: ते कसं?
1: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800180551।
2: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
1: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच।
0: आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे।
1: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत।
2: पण भाऊ जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील।
1: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा, सल्ल्याचेही पैसे नाहीत। 16 आणि खरं।
3: शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोन न राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800180551 वर मोफत संपर्क साधा। शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर।
4: शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी स्वप्निता शिंदे
5: आणि मी रोशन जाधव
4: आपल्या सर्वांचं किसान वाणी या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो।
5: शेतकरी बांधवांनो, आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण कृषी वाणी या सदरात आंतरमशागतीचे महत्व याविषयी

0: सुवर्णा कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूयात.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पीक पेरल्यापासून ते पीक काढण्यापर्यंत पिकांच्या अवस्था आणि गरजेनुसार जी वेगवेगळी मशागतीची कामं केली जातात त्या सर्व मशागतीच्या कामांना आंतरमशागत असं म्हणतात. आंतरमशागतीमध्ये नांग्या भरणं, विरळणी करणं, कोळपणी करणं, खुरपण्या करणं, तणनाशकांचा वापर, खांदणी करणं, भर लावणं, आच्छादनाचा वापर करणं, वर खताचे हप्ते देणं, कीड रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन अशा अनेक प्रकारच्या कामांचा समावेश होतो. एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवणं आवश्यक असतं. त्यासाठी उगवण विरळ झाली तर त्वरित नांग्या भरून घ्याव्या. तसंच पीक दाट उगवलं तर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करणं आवश्यक असतं. विरळणी करत असताना रोगट खुजी रोप उपटून टाकावीत. आंतरमशागतीमध्ये कोळपणी हे काम महत्वाचं आहे. पीक साधारणतः महिन्याचं झाल्यानंतर अवास्तव वाढलेली मुळं आणि उपमुळं यांची छाटणी झाल्यामुळे पीक जोमानं वाढतं. याशिवाय कोळपणीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या पाण्याचं बाष्पीभवन केशाकर्षणाच्या नळ्या तुटल्यामुळे थांबलं जातं. 2 ते 3 कोळपणी केल्यामुळे पीक जोमानं वाढतं. अधिक उत्पादनाच्या दृष्टीने पीक तणविरहित ठेवणं गरजेचं असतं. एकात्मिक तण नियंत्रणामध्ये खुरपणी आणि तणनाशकांचा वापर करावा लागतो. कोणत्या पिकासाठी कोणतं तणनाशक उपयुक्त असतं याचा तंतोतंत सल्ला घेऊन त्या तणनाशकाची योग्य वेळी फवारणी करावी आणि त्यानंतर महिनाभरानं कोळपणी आणि खुरपणी करून राहिलेलं तण काढून टाकावं. ज्वारी, बाजरी, मका ही पिकं पेरल्यानंतर लगेच उगवणीपूर्वी अट्रॅझिन तणनाशक तर सोयाबीन, सूर्यफूल, तूर, उडीद, मूग ही पिकं पेरल्यानंतर त्याच ओळीवर लगेच पेंडीमिथॅलिन हे तणनाशक फवारावं. पावसानं ताण दिल्यास आणि पाणी देण्याची सोय नसेल अशा वेळी आच्छादन करावं. आच्छादनामुळे जमिनीतील मूळची ओल जास्त काळ टिकते. दिलेल्या पाण्याची किंवा पावसाची ओल भरपूर दिवस टिकून पिकं जोमदार येतात. आच्छादनासाठी पाचट, भुसकट, काडी कचरा, पालापाचोळा इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. पाण्याचं बाष्पीभवन फारच कमी होतं. फळपिकांच्या बाबतीत आच्छादन उपयुक्त ठरतं. भुईमूग, बटाटा यांना भर देण्याचं काम करावं लागतं. रासायनिक खताचे राहिलेले हप्ते शिफारसीनुसार द्यावे. द्रवरूप खतांच्या फवारण्या कराव्यात. कीड रोगाच्या नियंत्रणासाठी मित्र कीटक, कामगंध सापळे, रासायनिक औषधांच्या फवारण्या या शिफारसीनुसार कराव्या. पिकांच्या वाढीच्या योग्य अवस्थेत आणि गरजेनुसार पाण्याच्या पाया देणं हे एक आंतरमशागतीतलं महत्वाचं काम आहे. संरक्षित पाण्याचं योग्य नियोजन करावं. उभ्या पिकामध्ये जास्त पावसानं पाणी साचलं असेल तर ते त्वरित काढून टाकावं. याशिवाय पिकाचं उन्हापासून, थंडीपासून, वाऱ्यापासून संरक्षण करून मुकाट जनावरांपासून सुद्धा संरक्षण करणं ही कामं आंतरमशागतीत मोडणारी आहेत. आंतरमशागतीची जी कामं करायची असतात ती वेळेवर केली तर पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळू शकतं.
0: शेतकरी बांधवांनो, आताच आपण कृषीवाणी या सदरात आंतरमशागतीचे महत्व याविषयी सुवर्णा कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात नैसर्गिक आपत्तीमध्ये पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर राहुल संखे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी शेतीबरोबरच आपल्या पशुधनाचं संरक्षण करणंही तितकंच महत्वाचं ठरतं. पूर, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचं आरोग्य, चारा, पिण्याचं पाणी आणि रोगप्रतिबंधक उपाय याबाबत योग्य माहिती असणं आवश्यक आहे आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर राहुल संखे सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्कार.
2: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की नैसर्गिक आपत्तीच्या काळात पशुपालकांनी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवं?
3: पशुपालकांकडे जी जनावर असतात त्यांचं आरोग्य उत्तम राहणं आवश्यक आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये. आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी जर पूर परिस्थितीचा जर आपल्याला इशारा दिला असेल तर आपल्या गोठ्यामध्ये जर पाणी जर जमा होत असेल तर जनावरांचं स्थलांतर करणं आवश्यक आहे.

0: ठिकाणी पुराचं पाणी जमा होणार नाही अशा ठिकाणी त्याचं स्थलांतर करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पशुपालकांनी त्याचं स्थलांतरित करत असताना त्याच्यासोबत चारा पाणी हे सुद्धा त्याच्यासोबत त्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. साधारण 7-8 दिवसाचा चारा पाणी त्याची सुद्धा व्यवस्था करणे आवश्यक आहे. आणि प्रथम उपचारासाठी जी काही औषधं लागतात प्रतिजैवक लागतात ती सुद्धा सोबत त्यांनी ठेवली पाहिजे. व आपल्या जनावरांची कुठल्या जनावरांचं आपण स्थलांतरित करतोय त्याची आपल्याकडे नोंद ठेवली पाहिजे. आजारी जनावरांना स्थलांतरित करत असताना आपण वेगळ्या ठिकाणी बांधण्याची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे जेणेकरून त्याचा संसर्ग आपल्या इतर जनावरांना होणार नाही.
1: बरं, पुराचा इशारा मिळाल्यानंतर जनावरं सुरक्षित स्थळी हलवताना काय पूर्वतयारी घ्यायला हवी?
0: जेव्हा आपण सुरक्षित स्थळी जेव्हा हलवतो तेव्हा आपण ती जागा अशी निवडावी की ती उंच ठिकाणी असेल जिथे पुराचं पाणी साचणार नाही. त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला जनावरांचे खाद्य पाणी आहे हे आपल्याला मुबलक प्रमाणात तिथे त्या जागेपासून लवकर उपलब्ध होईल का, दळणवळणाची सेवा उपलब्ध होईल का, पशुवैद्यकाची डॉक्टरांची सेवा आपल्याला उपलब्ध होईल का, अशा ठिकाणी जर आपण स्थलांतर केलं तर आपले जनावर सुरक्षित राहतील आणि जनावरांची काळजी सुद्धा आपल्याला घेता येईल.
1: गाई किंवा म्हशी अशी मोठी जनावरं आहेत तर त्यासाठी गोठा उभारताना थोडा मोठा विचार करावा लागतो, तर त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?
0: गोठा बांधकाम करताना शक्यतो आपल्या गोठ्यामध्ये पाणी पुराचं येणार नाही असं आपण गोठा बांधावा. जर त्या ठिकाणी पाणी जमा होत असेल तर गोठा उंचावर बांधावा. पाण्याचा निचरा कसा होईल त्यासाठी चर का असावेत किंवा त्याची गटाराची व्यवस्था सुद्धा शेतकऱ्यांनी केलेली असावी. छप्पर आणि त्याचं जे बांधकाम आहे हे एकदम भक्कम असावं जेणेकरून जर सोसाट्याचा वारा येईल अशा वेळी ते कोसळणार नसावं. आणि पुराचं पाणी गोठ्यात जाणार नाही पुरेशी खेळती स्वच्छ प्रकाश कोरडा स्वच्छ गोठ्यामध्ये मिळेल अशा प्रकारचा गोठा शेतकऱ्यांनी बांधावा.
1: बरं, आता पुरानंतर उद्भवणाऱ्या समस्या ह्या थोड्याशा वेगळ्या असतात की जसं दूषित पाणी येतं किंवा ओलसर वातावरणामुळे दमटपणा येतो तर यामुळे काही पशूंना आजार होण्याची शक्यता असते का आणि जर होणार असतील तर काय काळजी घ्यायला हवी?
0: निश्चितच जेव्हा पुराचं पाणी येते त्याच्यानंतर ते पाणी हे शेतामध्ये इतरत्र ठिकाणी सईकडेच वाहत येत असते तर अशा वेळी काही संसर्ग आजार सुद्धा पसरण्याचे धोका असतात. त्याच्यामध्ये फूट अँड माउथ डिसीज त्याला लाळ्या खुरकूत सांगतात. त्यानंतर घटसर्प ज्याच्यामध्ये मानेला सूज येते, काळा पाय ब्लॅक क्वार्टर ज्याच्यामध्ये पायाला सूज येते, त्याच्यानंतर लेप्टोस्पायरोसिस जे उंदरांच्या लघवी वाटे पसरतात कारण पूर आल्यानंतर पाणी हे उंदरांच्या बिळांमध्ये शिरते आणि त्या पाण्यामध्ये लेप्टोचे जीवाणू हे पसरतात. त्यानंतर पाणी खराब झाल्यामुळे जुलाबाच्या समस्या सुद्धा जनावर होतात, निमोनियासारखे आजार होतात, काही बुरशीचे कातडीचे आजार सुद्धा जनावरांना होतात. तर अशा प्रकारे हे आजार हे पुरामध्ये दूषित पाणी ओलसर वातावरणामुळे जनावर होण्याची शक्यता वाढते. तर हे होऊ नये यासाठी आपण काही उपाययोजना केल्या पाहिजे म्हणजे जसं की जनावरांना आपण स्वच्छ चांगलं पाणी दिलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा जो गोठा हा कोरडा राहील त्याची बसण्याची व्यवस्था जी आहे कोरडी राहील ओलसट राहणार नाही अशा ठिकाणी आपण त्याला बांधलं पाहिजे. त्याला चारा कोरडा मेल याची काळजी घेतली पाहिजे. चाऱ्यावरती कुठली बुरशी नसेल असा आपण चांगला चारा सुका चारा त्यांना दिला पाहिजे. जर बुरशी झालेला चारा जर त्यांनी खाल्ला तर त्यांना जुलाब पोट खराब होणे अपचन होणे पोटफुगी होणे अशा समस्या दिसतात. त्यामुळे आपण त्यांना कोरडा चारा दिला पाहिजे. गोठा आपण निर्जंतुकीकरण करून घेतला पाहिजे. जर गोठ्यात जर पुराचं पाणी आलं तर आपण सोडियम हायपोक्लोराईडनी ते गोठा निर्जंतुक करून घेतलं पाहिजे आणि पशुवैद्यकीयच्या सल्ल्याने हे जे आजार म्हटलेले आहेत त्याचं जर लसीकरण पशुपालकाने केलं नसेल तर त्याचं पशुपालकाने लसीकरण करून घ्यावं.
1: अशा परिस्थितीमध्ये जनावरांना पिण्याचं स्वच्छ पाणी आणि योग्य खाद्य कसं उपलब्ध करून द्यायचं?
0: आता स्वच्छ पाण्यासाठी शेतकऱ्यांनी एकतर पाणी उकळून देऊ शकतो घरगुती उपाय. जर त्याला नाही शक्य तर त्यांनी तुरटी टाकून ते पाणी निर्जंतुक करून आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर खाद्याचा जर आपण विचार केला तर बुरशीजन्य खाद्य जर असेल तर तो आपण काढून टाकला पाहिजे. चांगला स्वच्छ सुकलेला कोरडा चारा आपण दिला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला काही वातावरणात बदल होतो त्याच्यासाठी त्रास होऊ नये स्ट्रेस होऊ नये त्यासाठी व्हिटॅमिन ए डी ई थ्रीचे औषधं येतात जीवनसत्व येतात त्याचा आपण त्याच्या खाद्यामध्ये पुरवठा केला पाहिजे. खनिज मिश्रण आपण जर दिली तर त्यांना थकवा येत नाही अशा प्रकारे आपण त्यांना खाद्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे.
1: ओला किंवा बुरशी लागलेला जो चारा असतो तो वापरण्याचे काय धोके असतात?
0: ओला चारा जेव्हा आपण वापरतो त्यामुळे त्यांना विषबाधा होऊ शकते, जुलाब होऊ शकते, त्याला अपचन होऊ शकते, पचनाचे आजार होऊ शकतात, पोटफुगी होऊ शकते आणि ह्याचा परिणाम हा त्याच्या दूध उत्पादनावर होते. पोट जर फुगलं तर ते

0: पिकावर चारा खात नाही, चारा खाला नाही की शरीराला जे आवश्यक घटक असतात ते त्याला मिळत नाहीत, शरीरावरती ताण येतो, त्यामुळे दूध उत्पादन हे कमी होते आणि काही याच्यामुळे त्यांच्या यकृतावरती लिव्हरवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ओला चारा हा आपण पशुपालकांनी शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनांना देऊ नये.
1: बरं, पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पूरजन्य परिस्थिती पण बऱ्याच ठिकाणी उद्भवलेली आहे, हिरवा चारा उपलब्ध तर होतच नाहीये, तर अशा वेळी पशुपालकांनी आपल्या पशूंना काय खाद्य द्यायला हवं?
0: पशुपालकांनी अशा वेळी आपल्याकडे मुरघास त्यांनी त्याची साठवण करून ठेवली पाहिजे, जेणेकरून त्याला हिरव्या जे चाऱ्यामध्ये जे पोषक घटक द्रव्य असतील ते त्याला मिळतील आणि सुका चाऱ्याच्या गथड्या त्यांनी कुट्टी करून ठेवल्या पाहिजेत, म्हणजे ते कुट्टी तो देऊ शकेल.
1: बरं, आजारी किंवा संसर्गजन्य जनावरांसाठी काही वेगळा आहार असू शकतो का?
0: आजारी जनावरांसाठी जर त्यांना शरीरावरती जखमा असतील तर त्यांना आपल्याला व्हिटॅमिन्सचे औषधं किंवा मिनरल मिक्सचर आपण त्यांना खाद्यामध्ये देऊ शकतो. ज्यांना पोटफुगीचा त्रास असेल तर अशा जनावर आपण हलका आहार कुट्टी करून दिला आहार दिला तर त्यांना पचनाची समस्या ह्या कमी होतात आणि ओल्या चाराबरोबर सुका चारा सुद्धा आपण त्यांना दिला पाहिजे. ज्यांना जुलाबाचा त्रास आहे अशा ह्यांना आपण सुका चारा जर दिला आणि चांगला चारा दिला तर ते लवकर आजारातून बरे होण्यासाठी त्यांना मदत होते.
1: बरं, लसीकरण आणि जंतनाशक उपचारांचं काय महत्व आहे आणि आपत्तीच्या काळात ते किती पटींनी वाढतं काय सांगाल?
0: लसीकरण केल्यामुळे आपल्याला जनावरांना जे आजार होतात संसर्गजन्य ते आपण टाळू शकतो. त्याच्यामध्ये एचएसएस जो आहे, त्याच्यानंतर लेप्टोस्पायरा आहे, त्याच्यानंतर एफएमडी आहेत, हे आजार जर आपण टाळले तर त्याच्यामुळे जनावरांना शरीरावरती जो ताण येतो, ताप येतो, जनावर उठायला त्रास होतो, त्यांना खाण्यासाठी तोंडामध्ये जखमा झाल्यामुळे ते चारा खाऊ शकत नाही, तर हे जर आजारच आपण टाळले तर त्याचा त्रास जो आहे तो निश्चितच आपल्याला जनावरांचा टाळता येतो आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते आणि त्यांचं शरीर हे सुदृढ राहते आणि आजारमुक्त राहते.
1: सर, आता आपण गाई म्हशींच्या पशुपालकांबद्दल बोलत होतो, तर असेच आपले काही शेतकरी बांधव आहेत जे कुक्कुटपालन करतायत, काही वराह पालन करतायत, काहींचा बदक पालनाचा व्यवसाय आहे, तर अशा पशुपालकांसाठी काय सांगता येईल?
0: निश्चितच जे वराह पालक आहेत तर त्याच्यामध्ये पूर परिस्थितीमध्ये भरपूर वराह आता वाहून सुद्धा गेलेले आहेत, तर अशा वेळी आपण जेव्हा आपल्याला पूर परिस्थितीचा इशारा दिला जातो तेव्हा आपण त्याचं स्थलांतर जिथे पाणी जाणार नाही तिकडे आपण घेतलं पाहिजे. तिथे त्यांना आपल्याला योग्य प्रकारे आहार मिळेल याची काळजी घेतली पाहिजे, स्वच्छ पाणी हे त्यांना मिळेल याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचं जंतनिर्मूलन केलं पाहिजे. कुक्कुटपालनाविषयी बोलायचं झालं तर शेतकऱ्यांनी जे आपत्तीच्या वेळी जो धोक्याचा इशारा दिला जातो की बाबा पाऊस एवढा पडेल तर त्या दृष्टीने त्याच्या पोल्ट्री शेडमध्ये यापूर्वी जर पाणी जमा झालं असेल किंवा जर पाटाचं पाणी सोडत असतील तर त्याच्याने पाणी जर त्याच्याकडे येणार असेल तर त्या कुक्कुट पक्ष्याचं त्यांना स्थलांतर कुठे दुसऱ्या पोल्ट्री शेडमध्ये करता येईल का, यासाठी त्यांनी जागा शोधून ठेवली पाहिजे आणि तिथे वेळेमध्ये स्थलांतरित केलं पाहिजे जेणेकरून कुक्कुट पक्षी बुडून मरतूक होणार नाही. आणि खाद्याचा जर आपण विचार केला तर त्यांचं जे खाद्य आहे हे आपल्याला उंचावर ठेवणं आवश्यक आहे, कारण कुक्कुट पक्षी गृह ज्यांचं असते ज्यांच्याकडे कुक्कुट पक्षी त्यांच्याकडे खाद्य साठवून केलेलं असते, परंतु पावसाचं पाणी शेडमध्ये शिरल्यानंतर त्याचं जे खाद्य आहे ते खाद्य भिजते आणि भिजल्यानंतर ते खराब होते, त्याच्यामुळे ते खाद्य हे त्यांनी उंचावर ठेवलं पाहिजे ज्या ठिकाणी ते पावसाच्या पाण्यामध्ये भिजणार नाही याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्याला योग्य खाद्य कुक्कुट पक्ष्यांना पुरवता येईल.
1: आता माझा एक असा प्रश्न आहे की बदक पालन करणारे जे पशुपालक आहेत तर सर्वसामान्यपणे बदकांना सोडलं जातं खाण्यासाठी, तर अशा वेळेला बदकांचं कसं संरक्षण करायला हवं?
0: बदकांना अशा वेळी कसं की ते वाहून जातात पूर आल्यानंतर, तर त्यांना आपला बंदिस्त करून ठेवावं लागेल, कारण पुरामध्ये पाण्याचा प्रवाह खूप मोठा असतो आणि बदक त्याच्यामध्ये भरपूर वाहून जातात आणि आता ज्या पुरामध्ये भरपूर ठिकाणी भरपूर जनावर वाहून गेलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्याला सुरक्षित ठिकाणी उंच जागी ठेवून किंवा त्याला पिंजऱ्यामध्ये बंद करून आपण ठेवू शकतो ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही.
1: बरं, म्हणजे जसं कुक्कुटपालक जे आहेत ते खुराडी बनवतात कोंबड्यांची, त्या पद्धतीने पूरजन्य परिस्थितीमध्ये बदकांची व्यवस्था करायला हवी.
0: निश्चितच.
1: दूध देणाऱ्या जनावरांची कशी काळजी घ्यायला हवी?
0: आता दूध देणारे जे जनावर असतात त्यांच्या शरीराला पोषक द्रव्यांची खूप आवश्यकता असते, म्हणजे त्यांच्या शरीराच्या आरोग्यासाठी असते त्याचबरोबर दूध तयार करण्यासाठी सुद्धा असते, तर त्यांना स्वच्छ पाणी कसं मिळेल यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे, संतुलित आहार आपण दिला पाहिजे, त्यानंतर त्यांचं दूध हे नियमित आपण काढलं पाहिजे. जर दूध जर काढलं नाही वेळेवरती तर त्यांच्या दुधाच्या सडाला सूज येते, कासेला दहा तयार होतो, कासेमध्ये मस्टायटिस सारखे आजार होतात, सडामध्ये इन्फेक्शन होते, तर आपण नियमित दूध काढलं पाहिजे. दूध काढल्यानंतर कास जी असते

0: स्वच्छालयाची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांना कासदाह आजार होणार नाही.
1: बरं, पुरजन्य परिस्थितीचा धोका तर आहेच, पण पुरामध्ये काही पशूंचा जर मृत्यू झाला तर त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट कशी लावली पाहिजे?
0: निश्चितच, जेव्हा पुरामधून पशुधनाची हानी होते त्यानंतर त्याचं जे बॉडी असते ती डिकम्पोज होते, म्हणजे ती कुजायला लागते आणि त्याच्यामुळे संसर्गजन्य आजार हे गावामध्ये पसरण्याचा धोका असतो. म्हणून पशुपालकाने साधारण 7 फूट ते 15 फूट खोल खड्डा खणावा, त्या खड्ड्यामध्ये त्यांनी मीठ आणि चुना हे फवारून तो खड्डा वरती माती टाकून ते शव जनावराचं गाडावं, जेणेकरून त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणार नाही, ते कुजणार नाही आणि त्याच्यापासून संसर्गजन्य आजार हे गावामध्ये पसरणार नाही.
1: बरं, पुरात वाहून गेलेली काही जनावरं असतील तर अशा जनावरांचं आपल्याला शव तर मिळणार नाहीये, तर मग त्यामुळे पाण्यामध्ये काही संसर्ग होण्याची शक्यता असते का?
0: पाण्यामध्ये संसर्गजन्य होऊ शकते कारण आपले जे बोअरवेल्स असतात ते दूषित पाणी त्या बोअरवेलमध्ये जाते आणि आपण त्या बोअरवेलमध्ये पाणी पित असतो, मग अशा वेळी आपण ते पाणी उकळून पिलं पाहिजे. पाणी उकळल्यामुळे त्याच्यातील सर्व बॅक्टेरिया हे सर्व मरतात, त्याच्यामुळे तेवढी आपण

0: बंदी जनावर असतील तर अशा जनावरांचा आपल्याला शवतर मिळणार नाहीये, तर मग त्यामुळे पाण्यामध्ये काही संसर्ग होण्याची शक्यता असते का?
1: पाण्यामध्ये संसर्गजन्य होऊ शकते, कारण आपले जे बोअरवेल्स असतात ते दूषित पाणी त्या बोअरवेलमध्ये जाते आणि आपण त्या बोअरवेलमध्ये पाणी पित असतो. मग अशा वेळी आपण ते पाणी उकळून पिलं पाहिजे. पाणी उकळल्यामुळे त्याच्यातली सर्व बॅक्टेरिया हे सर्व मरतात, त्याच्यामुळे तेवढी आपण काळजी घेतली पाहिजे.
0: बरं, शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून अशा परिस्थितीमध्ये कोणत्या सुविधा देता येतात?
1: निश्चितच आपण शासनाच्या ज्या मार्गदर्शक सूचना येत असतात त्याकडे पशुपालकांनी लक्ष दिलं पाहिजे. व्हॉट्सअप वरती काही शासनाचे ग्रुप्स आहेत ज्याच्यावरतून माहिती येत असते, त्या ठिकाणी पशुपालकांनी त्याप्रमाणे त्याला फॉलो केला पाहिजे. शासन सांगते की आम्ही मोफत लसीकरणाचे शिबिर आयोजित करतो, औषधोपचाराचे शिबिर आयोजित करतात, गोठा निर्जंतुक करण्यासाठी औषधं शासन उपलब्ध करून देतात, रोग होऊ नये त्यासाठी लसीकरण शिबिर आयोजित, त्याच्यामध्ये पशुपालकांनी सहभाग घेतला पाहिजे जेणेकरून आपले जे पशुधन आहे त्याचं आरोग्य निश्चितच चांगलं राहील. कधी कधी जनावर पशुधन हे वाहून जातात, मग अशावेळी त्याचे पंचनामे हे तलाठी, ग्रामसेवक व पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने केले जातात. तर अशावेळी त्यांनी ते पंचनामे करून घेतले पाहिजे. याच्यामध्ये जनावरांना, गाई म्हशींना, शेळ्यांना काही त्यांची नोंदणी पशुसंवर्धन विभागातून केली जाते, त्यासाठी त्यांच्या कानामध्ये 12 आकडीचा नंबर हा मारला जातो आणि त्यांची नोंद केली जाते. तर तशी नोंद वेळोवेळी पशुपालकांनी आपल्या जनावरांची पशुसंवर्धन विभागात केली पाहिजे, जेणेकरून जर त्याचं जनावर वाहून गेलं तर ते शोधण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला मदत होते की बाबा ह्याच्याकडे 2 जनावर होते आणि त्याची नोंद आहे, परंतु जेव्हा ते पशुधन वाहून जाते त्यानंतर ती नोंद ही कुठल्या आधारावर त्याला नुकसान भरपाई द्यावी यासाठी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये. म्हणून पशुपालकांनी आपल्या जनावराला कानात बिल्ला मारून त्याची नोंदणी पशुवैद्यकीय दवाखान्यात वेळोवेळी करणे आवश्यक आहे.
0: बरं, आता लसीकरणाबद्दल तुम्ही म्हणत होतात, तर हे लसीकरण कधी करणं आवश्यक आहे?
1: पशुसंवर्धन विभाग यांचं लसीकरणाचं शेड्यूल असते, त्या शेड्यूल प्रमाणे ते पशुपालकांना सांगत असतात. तर सध्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत लंपी आजाराचं लसीकरण सुरू आहे. तर सर्व पशुपालक बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून लंपी आजाराचं, गाई गोवंशाचं लसीकरण करून घ्या. त्यानंतर 13 ऑगस्ट नंतर आपल्याकडे फूट अँड माउथ डिसीज म्हणजे लाळ्या खुरकूचं लसीकरण सुरू होणार आहे, तर त्याचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता.
0: आणि हे विनामूल्य असतं?
1: ह्याच्यामध्ये फक्त सेवा शुल्क असते, ते तुम्हाला भरणं आवश्यक आहे.
0: बरं, पूरग्रस्त भागातील पशुपालकांना आपण कोणता संदेश द्याल?
1: पूरग्रस्त भागातील पशुपालकांना मला संदेश आहे की नैसर्गिक जी आपत्ती आहे ती आपल्याला टाळता येत नाही, परंतु त्याचं आपण योग्य नियोजन, वेळेवर जनावरांचं स्थलांतर, स्वच्छ पाणी, सुरक्षित चारा, नियमित जनावरांचं लसीकरण, जंतुनिर्मूलन व पशुवैद्यकाचं मार्गदर्शन हे जर आपण घेतलं तर आपली मृत्यू आपण कमी करू शकतो आणि निश्चितच आपले पशुधन सुरक्षित राहण्यासाठी मदत होऊ शकते.
0: श्रोते हो, नैसर्गिक आपत्ती टाळणं हे नक्कीच आपल्या हातात नाहीये, पण त्याचं योग्य नियोजन जर आपण केलं आणि वेळेवर पशुधनाची काळजी घेतली तर आपल्या पशुधनाचं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. त्यामुळे आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहणं हा एकमेव पर्याय आहे. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आपल्या सर्व पशुपालकांना खूप महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण नैसर्गिक आपत्तीत पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल संखे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

श्रोतेहो, नवरा माझा नवसाचा चित्रपटातील सोनू निगम यांनी गायलेले गीत आता आपण ऐकलेत. 8:04:40 झाले आहेत. 8:05 मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मंजूर। जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणी प्रकरणांची कठोर पडताळणी करणाऱ्या विधेयकाला संसदेची मान्यता। राज्यातल्या एसआयआर प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून आणखी मुदतवाढ। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन। आणि नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगलादेशाचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना भारताकडून निमंत्रण। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आजही संसदेत गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब झालं। विरोधकांच्या गदारोळातच विनियोजन विधेयक लोकसभेत मंजूर झालं। या माध्यमातून 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या संसदेनं मंजूर केल्या। डेटा सेंटर्सना करात सवलत देणारं विधेयकही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडलं। जन्ममृत्यू नोंदणी संदर्भातलं विधेयक राज्यसभेत गदारोळातच मंजूर झालं। जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक असल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले।
1: जन्म या मृत्यु सूचना यदि 2 वर्ष के बाद दी जाती है तो ऐसे मामलों में केवल प्रथम श्रेणी के न्यायिक मजिस्ट्रेट के आदेश पर रजिस्ट्रार ही करेंगे।
0: लोकसभेनं यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे। देशभरात यंदा 1 मार्च पासून उष्णतेच्या लाटेमुळे 20 जणांचा मृत्यू झाला असून 4,853 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती आज लोकसभेत लेखी उत्तरात देण्यात आली। यातल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली असून उष्माघात झालेल्यांची सर्वाधिक संख्या तेलंगणात नोंदवण्यात आल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात सांगितलं। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत 50 लाखांहून अधिक कुटुंबांनी घरावर सौर ऊर्जा प्रणाली बसवली असल्याची माहिती केंद्रीय नवीन आणि नवकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली। या योजनेत 19 लाखांहून अधिक कुटुंबांचं वीज बिल शून्यावर आल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। भारतानं 2019 ते 2026 या कालावधीत 36 देशांमधून 274 फरार गुन्हेगारांना देशात परत आणल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं दिली आहे। गेल्या 3 वर्षात 401 फरार गुन्हेगारांविरोधात इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत। तसंच सरकारनं सुरू केलेल्या भारत पोल प्रणालीमार्फत 1400हून अधिक संस्था इंटरपोलशी जोडण्यात आल्या आहेत। ऑपरेशन त्रिशूल अंतर्गत उपग्रह तंत्रज्ञान आणि डिजिटल पुराव्यांच्या मदतीनं नाव आणि ओळख शोधून परदेशात लपलेल्या फरार गुन्हेगारांचा ठावठिकाणा शोधण्यात सरकारला यश आल्याचंही गृहमंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे। आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील।

प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. यापूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं रिझर्व्ह बँकेला दिले आहेत. अशा गुन्ह्यांमधून आलेले पैसे जमा करणं, ट्रान्सफर करणं आणि हस्तगत करण्यासाठी सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1 महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले. अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी तसंच सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशही पीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पीओपी अर्थात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी घालता येणं शक्य नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. त्याचवेळी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगी यंदाही द्यावी अशी विनंतीही सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित केल्यामुळे जलाशय प्रदूषित होतात, म्हणून साध्या मातीच्या मूर्ती वापरण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून केलं होतं. त्याच्या प्रतिसादात राज्य सरकार पीओपी मूर्तींवर बंदी घालणार का असा सवाल न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं विचारला होता. यासंदर्भात पीओपी मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देऊ असं न्यायालयानं सांगितलं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला राज्य सरकारनं आणखी 3 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. यात अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईतल्या सर्व शासकीय कार्यालयांची आणि पालिकेची बेस्टकडची देयकं केंद्रीकृत पद्धतीनं अदा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणेला मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं निर्माण करायलाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली. मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठात ही पदं असतील. यामुळे आयोगातली प्रलंबित प्रकरणं लवकर निकाली निघतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. 1983 त्यांनी प्रथम रामराव अधिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा, 2022 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या पार्थिवावर उद्या कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांना आदरांजली वाहिली आहे. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार अर्जावर 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगितीही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठानं कायम ठेवली. 90च्या दशकात खोटं उत्पन्न दाखवून एक घर लाटल्याच्या आरोपावरून नाशिकमधल्या न्यायालयानं कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. देशातल्या ग्राहकांमध्ये जागरूकता वाढत असून ग्राहक व्यवहार विभागाला 5 वर्षांपूर्वी जितक्या तक्रारी येत होत्या त्या

0: पेक्षा 5 पट तक्रारी सध्या येतात अशी माहिती ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज दिली. दर महिन्याला वस्तूंची दुरुस्ती आणि बदली वस्तू देण्यासाठी 3 लाखापेक्षा जास्त तक्रारी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 15व्या फिकी मास्मराईज कार्यक्रमात त्या नवी दिल्लीत बोलत होत्या. देशात विविध चाचण्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा आणखी कार्यक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर सरकार करणार आहे असंही खरे यांनी सांगितलं. भारतानं बांगलादेशचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना ब्रिक्स परिषदेसाठी निमंत्रण दिलं आहे. येत्या 12 आणि 13 सप्टेंबरला ब्रिक्सची वार्षिक परिषद नवी दिल्ली इथं होणार आहे. त्याला बिमस्टेक संघटनेचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहावं असं या निमंत्रणात म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. ब्रिक्स देशांखेरीज इतरही देशांना यजमान या नात्यानं भारतानं निमंत्रण दिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मंजूर. जन्ममृत्यूच्या उशिरा नोंदणी प्रकरणांची कठोर पडताळणी करणाऱ्या विधेयकाला संसदेची मान्यता. राज्यातल्या SIR प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून आणखी मुदतवाढ. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर यंदा बंदी शक्य नसल्याचं राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात निवेदन. आणि नवी दिल्लीत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी बांगलादेशाचे प्रधानमंत्री तारिक रहमान यांना भारताकडून निमंत्रण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. प्रसारित होत आहे हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम.

बन्नी सचदेव यांनी गायलेल्या या गीताचे गीतकार आहेत अवतार सिंग सचदेव आणि संगीतकार आहेत हनी सचदेव बंटी सचदेव. आता ऐकूया पुढील गीत.

वंद्य कौर यांनी गायलेल्या या भक्तिगीताचे संगीतकार आणि गीतकार आहेत प्रवीण धीमन. आता ऐकूया पुढील गीत.

सप्तक भट्टाचार्य जी यांनी गायलेल्या या गीताचे गीतकार आहेत प्रशांत बेबार आणि संगीतकार आहेत डॉक्टर संजयराज गौरीनंदन. श्रोते हो, रात्रीचे 8:29:30 झाले आहेत. रात्री 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून, तसेच 9:15 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि रात्री 10:15 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: यूट्यूब चैनल न्यूज ऑन AIR ऑफिशियल पर भी सुन सकते हैं।
1: मध्यम लहरी 241.8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजलेत। प्रसारित करत आहोत आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रोत्तरांवर आधारित गीतांचा कार्यक्रम। पहिलं पत्र आहे श्री बंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगली यांचं, यांनी कळवलेलं आहे मी शरण तुला जगदंबे मा हे गाणं। चला तर मग ऐकूया।

देवता या चित्रपटातील हे गाणं गायलंय आशा भोसले आणि सहकारी यांनी, तर वंदना विटणकर यांच्या रचनेला संगीतबद्ध केलंय राम लक्ष्मण यांनी. पुढचं पत्र आहे ग्राम बगबुडवा पथरिया येथून नरेन नेताम कुसुम प्रोनिका प्रोनामिका आणि उत्कर्ष नेताम यांचे. ते लिहितायत, प्रिय कार्यक्रम प्रस्तुतकर्ता जी आपको हमारा स्नेह भरा नमस्कार. नेताम जी आपको भी हमारी तरफ से सादर नमस्कार. ते पुढे म्हणतात, गायक महेश काळे जी के आवाज में कोई भी गीत सुनाने की कृपा करे. नक्कीच नेताम जी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे महेश काळे यांचे हे गीत आता आपण ऐकूया.

कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील महेश काळे यांनी गायलेले गीत आत्ता आपण ऐकलेत. पुढचं पत्र आहे तुलसी रेडिओ श्रोता संघ जिल्हा जळगाव पाळधी खुर्द तालुका धरणगाव येथून संजय पाटील शैलाबाई नरेंद्र आणि शेखर पाटील यांचे. यांनी सांगितलेलं गाणं आहे मन उधाण वाऱ्याचे. चला तर मग ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गाणं.

अगवई अरेच्चा या चित्रपटातील हे गीत गायलंय शंकर महादेवन आणि सहकारी यांनी. गुरु ठाकूर यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी. पुढचं पत्र आहे सुंदरखेड राजमाता नगर बुलढाणा येथून नरेंद्र नरवाडे, ज्योती आकांक्षा नरवाडे आणि आकाश कुमार यांचे. यांनी सांगितलेले गाणे आहे मुंबईचा जावई या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांनी गायलेले कशी करू स्वागता हे गाणे. चला तर मग ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गाणं.

सुधीर फडके. पुढचं पत्र आहे विठ्ठल मंदिर चौक बीड येथून श्री प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया आणि केशव पटेल आणि रामनिवास अग्रवाल यांचे यांनी पत्राद्वारे कळवलेलं गाणं आहे मल्हारवारी मोतियानं द्यावी भरून. चला तर ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गाणं.

अगबाई अरेच्चा या चित्रपटातील हे गीत गायलाय शाहीर साबळे आणि अजय गोगावले आणि सहकारी यांनी. या गाण्याचे गीतकार आहेत शाहीर साबळे गुरु ठाकूर आणि संगीतकार आहेत अजय अतुल. पुढचं पत्र आहे एरोड्रोम थाना लक्ष्मीबाई अनाज मंडी रोड वंदना नगर इंदूरहून. राम लक्ष्मण भरत लक्ष्मण खर्चे ललिता गणेश कार्तिक खर्चे संजना परी खर्चे मालती स्वाती प्रयाग चौधरी आणि कुमारी देविका चौधरी यांचे यांनी सांगितलेलं गाणं आहे शालू बनारसी घ्याल का हो राया. चला तर मग ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गाणं.

आली अंगावर या चित्रपटातील हे गाणं गायलंय उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी. या गाण्याचे गीतकार आहेत दादा कोंडके आणि संगीतकार आहेत राम लक्ष्मण. या गीताबरोबरच आपली आवड हा श्रोत्या

गुरुजींच्या पत्रावर आधारित गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजलेत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आता प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यात विदुषी नीरजा वाघ यांचे गायन, राग रागेश्री. यात ऐकूया विलंबित एक तालातील बंदिश शुभ दिन आणि 3 तालातील बंदिश बिन सजना सिंगार नभावे. सात संगतीत तबल्यावर संदेश पोपटकर आणि हार्मोनियम श्याम देशपांडे.

हा संदेश लक्षात ठेवा, लाच घेणं आणि देणं ही गुन्हा आहे. भ्रष्टाचार टाळा, देश मजबूत करा. लाचेची नशा करते जीवनाची दुर्दशा. कायदेशीर व्यवहार दूर ठेवी भ्रष्टाचार. भ्रष्टाचार निर्मूलनाचा विचार करेल लोकशाही साकार. लाचेची माया टाकते कुटुंबावर दुर्दशेची छाया.

श्रोतेहो, रात्रीचे 10:59 8 सेकंद झालेले आहेत. रात्री 11 वाजता हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेचे कामकाज आता समाप्त होत आहे. मी भक्ती आपटे देशपांडे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक 5:50 आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.